नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 6 अश्विन शके 1948 अर्थात 28 सप्टेंबर 2026. सकाळचे 5:58 आणि 55 सेकंद झालेत. आमच्या आजच्या प्रातकालीन प्रसारण सभेमध्ये मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. प्रसारण सभेला आता प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र सकाळचे 6 वाजतात. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

वैभवी शेटे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं श्री शिवतांडव स्तोत्र आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेली भूपाळी.

समर्थ रामदास स्वामी यांची रचना आत्ताच आपण ऐकली. गायक होते प्रसाद शेवडे आणि संगीतकार पंडित अवधूत बाम. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

संत तुकाराम महाराजांची रचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते श्रीनिवास खळे आणि गायिका होत्या लता मंगेशकर.

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही रचना होती राम मोरे यांची आणि संगीतकार होते मधुकर पाठक.

अण्णा जोशी यांनी स्वरबद्ध केलेली संत एकनाथ महाराजांची रचना आत्ताच आपण ऐकली. गायक कलाकार होते मन्ना डे आणि सहकारी. कार्यक्रमात आता ऐकूया श्याम अनुरागी यांची रचना. संगीतकार आहेत जोसफी आणि गायक आहेत महेंद्र पाल.

0: मुकुंद गद्रे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या तसंच व्ही एन सोमपूरकर यांनी स्वरबद्ध केलेल्या या देशभक्तीपर गीतरचनेसोबतच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:40 झाले. आता ऐकूया कृषीवाणी शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्र.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आपल्या आरोग्यात टॉनिकला जितकं महत्त्व आहे ना, तितकंच भाजीपाल्यांमध्ये संजीवकांना महत्त्व आहे. पिकांच्या जोमदार वाढीसाठी, त्याचप्रमाणे कायिक वाढीच्या नियंत्रणासाठी वेगवेगळी संजीवकं उपयोगी ठरतात. पिकाच्या वाढीवर आणि अंतर्गत क्रियेवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य ही संजीवकं करतात. पिकांच्या अंतर्गत असणारी संजीवकं कमी पडतात, ती कमतरता भरून काढण्यासाठी जर संजीवकं दिली तर त्याचे दुष्परिणाम चांगले दिसून येतात. फक्त ही संजीवकं देताना ती मोजून आणि तंतोतंत द्यावी लागतात. वनस्पतीच्या पेशी लांबट करण्याचा गुणधर्म जिब्रेलिन संजीवकामध्ये असतो. वनस्पतींच्या पेशींचं विभाजन करण्याचा गुणधर्म ऑक्झिन्स संजीवकामध्ये असतो. पेशी विभाजन आणि पेशी वाढ करण्याचा गुणधर्म सायटोकायनिन्स संजीवकांमध्ये असतो. वाढीचं चक्र जलद करणं, रंग येणं इत्यादी गुणधर्म सुधारण्याचं इथेलिन हे संजीवक काम करतं. अशी ही संजीवकं वेगवेगळ्या तीव्रतेची बाजारात उपलब्ध असतात. योग्य त्या तीव्रतेची योग्य ती संजीवकं पिकांच्या पानावर फवारतात. बियाण्याला प्रक्रिया अगर द्रावणात रोपं बुडवून किंवा प्रत्यक्ष जमिनीवर टाकून देखील संजीवकांचा वापर करतात. मिरचीची फुलगळ कमी होऊन उत्पादन वाढवण्यासाठी 50 PPM NAA अधिक 200 PPM लिओसिन आणि 10 PPM जिब्रेलिक ॲसिडच्या फवारण्या ह्या 30, 60 आणि 90 दिवसांनी कराव्यात. वांग्याची रोपं 10 PPM IBA द्रावणात बुडवून लावावीत. टोमॅटोचं बी 20 PPM जिब्रेलिक ॲसिडच्या द्रावणामध्ये बुडवून मग लावावं. टोमॅटोची वाढ रोखण्यासाठी 250 PPM लिओसिन फवारावं. फळं लवकर तयार होण्यासाठी 500 PPM इथ्रेल फवारावं. फळसंख्या वाढण्यासाठी 40 PPM NAA या

0: संजीवकाची फवारणी करावी. यात बोरॉन हे सूक्ष्मद्रव्य 5 PPM मिसळावं. गाजराला 50 दिवसांनी 500 PPM लिओसिन आणि 65 दिवसांनी 1000 PPM AP कॉट क्लोराईड फवारावं. काकडी 2 ते 3 पानावर असताना 300 PPM इथ्रेल फवारावं. कलिंगडाचं पीक 2 पानांवर आणि 4 पानांवर असताना 50 PPM ट्राय इंडोबेन्झाईक 2 फवारावं. भेंडी 5 ते 6 पानांवर असताना 500 PPM लिओसिन फवारावं. याचवेळी 200 PPM जिब्रेलिक ॲसिड देखील फवारावं. लेट्यूस, मेथी, पालक, चंदनबटवा, चाकवत, चुका, कोथिंबीर, माठ, तांदूळजा या पालेभाज्यांसाठी इथ्रेलची फवारणी करावी. फुलकोबी गड्डे धरत असताना 10 PPM NAA फवारावं. नवलकोलसाठी 10 PPM जिब्रेलिक ॲसिड तसंच 100 PPM बोरॉन 3 आठवड्यांनी फवारावं. शेवग्याच्या छाटणीनंतर 1000 PPM लिओसिन अगर सायकोसिलचं ड्रेचिंग करावं. पीक फुलवऱ्यात असताना 10 PPM NAA आणि 20 PPM झिंक फवारावं. मंडळी, संजीवकही पूर्ण नसून पूरक आहेत. फवारताना योग्य प्रमाणातच द्रावण तयार करावं. गुणधर्म वेगवेगळे असतात, त्यामुळे एकत्र मिसळून फवारू नयेत. संजीवकांचं प्रमाण आणि पीक अवस्था यांचा तांत्रिक मेळ घाला आणि याबाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घ्या. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
1: शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलं. याचं वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण आपण ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता. श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी दिलेली माहिती. विषय आहे त्वचाविकार.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण त्वचाविकारांविषयी माहिती बघणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्वचा हा शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. त्वचेला बाधा आणणारे विकार म्हणजेच त्वचाविकार. ते काही प्रमाणामध्ये संसर्गजन्य व काही असंसर्गजन्य असू शकतात. सध्या त्वचाविकारांचं प्रमाण खूप वाढलेलं आपण बघतोय. यामध्ये प्रामुख्याने हवेमधील प्रदूषण, ओझोनच्या लेअरमध्ये होणारे बदल, फक्त सोशल मीडियावर प्रमोशन केल्यामुळे वापरले जाणारे प्रोडक्ट, यामध्ये कोणत्याही तज्ज्ञांचा सल्ला न घेता जे प्रोडक्ट आपण वापरतो तेही शरीरासाठी हानिकारक असू शकतात. तसेच स्वतःची काळजी न घेणं, शक्यतो हायजीन मेंटेन न करणं, यामुळे सुद्धा त्वचाविकार बघायला मिळतात. काही त्वचाविकार हे संसर्गजन्य असतात. जंतू, विषाणू, बुरशी किंवा परोपजीवी यांच्यामुळे हे इन्फेक्शन शरीरावर दिसून येतं किंवा त्वचेवर दिसून येतं. फंगल इन्फेक्शन जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतं. याची लक्षणं अशी आहेत की खाज येते, लाल किंवा वर्तुळाकार डाग शरीरावरती पडतात, शरीर सोलल्यासारखी वाटते. यामध्ये स्वच्छता ठेवणं ही सर्वात महत्वाची ट्रीटमेंट आहे. त्या भागामधील ओलावा टाळणं सुद्धा गरजेचं आहे. स्वच्छ कपडे घालणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती अँटीफंगल ट्रीटमेंट घेणं यामध्ये गरजेचं आहे. दुसरा भाग येतो ते म्हणजे जंतुसंसर्गामुळे होणारे त्वचाविकार. त्वचेवर फोड येणे किंवा वेदनादायक सूज असणं, मग त्या फोडामध्ये पू जमा होतो, किंवा कधी कधी सर्वांग वेदना किंवा ताप, हे सुद्धा लक्षण यामध्ये दिसतं. तो जो फोड आहे किंवा तिथे आलेली सूज आहे त्यावर योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. त्या सुजेमधून किंवा त्या फोडामधून जर पू येत असेल तर त्या ठिकाणी योग्य ती अँटीबायोटिक्स घेणं गरजेचं आहे. आणि संपूर्ण शरीरामध्ये जर याचं प्रमाण दिसत असेल किंवा ताप येत असेल, अंगदुखी होत असेल, तर त्या पद्धतीची चिकित्सा पद्धती अवलंबणं गरजेचं आहे. काही त्वचाविकार हे व्हायरल बघायला मिळतात. यामध्ये हर्पीस किंवा

0: वॉट्स याचं प्रमाण दिसून येतं. याच्या लक्षणांमध्ये फोड, जळजळ, खाज ही जास्त प्रमाणामध्ये असतं आणि ह्याची औषध चिकित्सा प्रणाली सुद्धा वेगळी आहे. यामध्ये यासोबत प्रतिकार शक्ती वाढवणं सुद्धा गरजेचं आहे. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आपल्याला ह्या गोष्टी प्रामुख्याने बघायला मिळतात, पण फक्त टेम्पररी ट्रीटमेंट घेऊन ती लक्षणं तिथेच कमी करण्याऐवजी शरीरातील उष्णता बाहेर काढून टाकणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे योग्य ती चिकित्सा यावर व्हायला हवी. त्यानंतर असंसर्गजन्य त्वचा विकार, त्यामध्ये ॲलर्जी किंवा डर्मटायटिस सारखे भाग आपण बघतो. याचं कारण असतं की काही केमिकल्स आपल्या शरीराला सूट होत नाहीत, काही साबण आपल्या स्किनला सूट होत नाहीत, काही क्रीम सूट होत नाहीत, काही ऑर्नामेंट्सची सुद्धा आपल्याला ॲलर्जी असते. यामध्ये खाज, लालसरपणा, सूज ही लक्षणं बघायला मिळतात. शक्यतो दागिन्यांच्या ॲलर्जीमध्ये सुद्धा गळ्याभोवती किंवा कानाभोवती फोड येणं किंवा लालसरपणा येणं, तिथे खाज येणं ही लक्षणं बघायला मिळतात. त्यासाठी अँटी ॲलर्जिक ट्रीटमेंट करावी लागते किंवा काही मलम डॉक्टरांच्या सल्ल्याने तिथे लावावी लागतात. त्यासोबतच ज्या गोष्टीची ॲलर्जी आहे त्यावर काम करणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. यामध्ये एक्झिमा हा सुद्धा एक आजार येतो. त्वचा कोरडी पडते, तिथे खाज येते आणि त्वचा सोलल्यासारखी होते. त्वचेमध्ये आर्द्रता ठेवणं हेही त्याच्यातलं एक महत्त्वाची ट्रीटमेंट येते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ते मॉइश्चरायझर वापरणं किंवा टॉपिकल ट्रीटमेंट घेणं यामध्ये गरजेचं आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी त्वचा विकार याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य जयश्री पाटील आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता. सकाळचे 6:50 होत आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर. श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया कचरा व्यवस्थापनामध्ये युवक महिला आणि समाज यांचा सहभाग याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. आताची नवीन पिढी आहे, नवीन पिढीनं काही नवीन गोष्टी सुद्धा आत्मसात केलेल्या आहेत, त्या पद्धतीनं काही जुन्या गोष्टी सुद्धा त्यांना आवडत आहेत. तर मग युवक म्हणा किंवा महिला बचत गट म्हणा, यांचा सहभाग आपण या स्वच्छता अभियानामध्ये किंवा कचरा व्यवस्थापनामध्ये कशा पद्धतीनं करू शकतो?
2: नक्कीच नक्कीच, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण युवकांची जी शक्ती आहे ती योग्य दिशेला जाणं आजकाल गरजेचं आहे आणि ती जातीच आहे. काही मंडळं असतात ते पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी स्पर्धा आयोजित करतात, तर ते जर प्रमाण आपण आणखीन प्रमाणात त्या युवकांकडून करून घेतलं किंवा त्यांना आणखीन मोटिवेट केलं आणि त्याला प्रशासनाची बक्षिसाची जोड वगैरे दिली तर ते नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेश उत्सव, नवरात्री उत्सव याकडे तो कल जास्त वाढेल. आणि तुम्ही बचत गट किंवा महिला वर्ग जो म्हणताय, तर बचत गटांना तर खूप चांगला हा लघुउद्योग म्हणून केला जातो की जे निर्माल्य आहे गणपतीत किंवा आणखी वेगवेगळ्या ठिकाणून, तर त्यापासून ते कंपोस्टिंग तयार करतात. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे फुलं वगैरे जी असतात निर्माल्यातली, त्याच्यापासून आपण उद्बत्ती किंवा धूप कांड्या ह्या खूप छान पद्धतीनं घरी पण करू शकतो आणि त्याचा उद्योग म्हणून पण आपण पुढे आणू शकतो. एक 4 महिला जर एकत्र आल्या तर त्यांना ते मोटिवेट पण होईल. काही शासनाच्या जर योजना असतील तर त्या पण जोडून देऊ शकतो आणि त्या निर्माल्याचा योग्य विनियोग पण होईल. ह्याच महिला किंवा बचत गटांना आपण जर पर्यावरणपूरक सजावटींच्या वस्तू बनवायला जर दिलं तर त्या खूप चांगल्या गोष्टी बनवू शकतात. बांबूंपासून काही वस्तू बनवल्या जातात, ह्या अशा काही सजावटींच्या वस्तू बनवून परत त्या विकू शकतात आणि तो एक उद्योग म्हणून पुढे येऊ शकतो. माझा कचरा माझी जबाबदारी ह्या तत्वानं जर प्रत्येक जण चाललं तर ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं सॉर्ट आउट होऊ शकतात. आपल्या स्वतः वैयक्तिक पातळीवर सुद्धा इंधनाचा वापर कसा कमी करता येईल, त्याच्यापासून जे वायू प्रदूषण होतंय ते पण वाचेल आपल्याकडून, अशा गोष्टींमधून

0: आपण छोट्या छोट्या सवयींमधून बराच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपला छोटा का होईना हातभार लागू शकतो. मग अशाच पद्धतीनं आपण हळूहळू आपल्या परिसरापर्यंत पोहोचू शकतो, आपल्या शेजारी पाजाऱ्यांमध्ये पण हे अवेअरनेस करू शकतो. कारण आपल्या ओल्या कचऱ्यापासून जर काही कंपोस्ट तयार करून आपण जर तो आपल्या भाजीपाला उगवण्यासाठी वापर केला आणि ती जर शेजाऱ्यांना दिली तर त्यांना ती प्रेरणादायक ठरेल आणि ते पण त्याच्यामध्ये सहभागी होतील. असे चार आर जर आपण घेतले, रिसायकल केलं, रिफ्यूज केलं, रिड्यूस केलं आणि रियूज केलं, तर हे चार आरचा जर आपल्या आयुष्यात उपयोग करून घेतला तर पर्यावरणाशी संबंधित समस्या तशा फारशा काही उद्भवू शकणार नाहीत. कारण निसर्गानं आपल्याला एवढं भरभरून दिलंय की आपण घ्यायला कमी पडतो आणि आपल्यामुळे जो त्रास होतोय तो जर कमी करायचा असेल तर काही नियम आपण स्वतःसाठी पाळलेच पाहिजेत.
1: अगदी.
0: तर ह्या पर्यावरणाच्या समतोलासाठी फार प्रबोधन वगैरे करायची गरज पडणार नाही भविष्यात, त्यात जर आपण सावध झालो तर.
1: खरंय. तर श्रोते हो, आपण सावध झालो तर कचरा ही समस्याच राहणार नाही, जमेल तसं आपण मात्र याचा प्रचार करायला हवा. परिसर या कार्यक्रमामध्ये आज आपण कचरा व्यवस्थापनामध्ये युवक, महिला आणि समाज यांचा सहभाग याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर सकाळचे 6:55 आणि 10 सेकंद झालेत. जाणून घेऊया रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर म्हणजे 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा. 8:40 कवितेवर आधारित साहित्यिक कार्यक्रम काव्यांजली हितकुज कवितेशी. आज आपण ऐकाल कवी केशव कुमार यांची कविता आजीचे घड्याळ. लेखन जान्हवी भागवत, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. सादर करते विवेक वानखडे. 9 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ अभिनेते रवींद्र मंकणी यांची वैष्णवी रेसपूड यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादर करते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 12:00 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला म्हणजे 12:00 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात अरण्यातील सेवाव्रती. पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित सामाजिक कार्यकर्ते सुनीता आणि रामचंद्र गोडबोले यांची मुलाखत. आज आपण ऐकाल या मुलाखतीचा भाग पहिला. 1:05 गीतबहार. 1:40 सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या दोन्ही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमात सिप्ते हसन यांच्या सतारवादनात राग भीमपलास. दरम्यान 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आमची आजची दुसरी सभा सुरू होईल सायंकाळी 5 वाजता. 5:02 गीतसंध्या कार्यक्रमामध्ये हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम. 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात यशस्वी आंबा व्यावसायिका मिताली जोशी यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत. 7:15 हिंदी सुगम संगीत. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 10:00 जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगाने स्पर्धेचा दैनंदिन आढावा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 10:20 रजनीगंधा. 10:30 नादब्रह्म. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांनी गायलेला राग यमन. याशिवाय बातमीपत्र नेहमीच्या वेळी प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. रूपरेषा श्रोते हो, आता आपण जाणून घेतली आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र.

0: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
1: अगं बेटा नक्की बस, HIV साध्या संपर्काने जीवनानं पसरत नाही.
2: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही माहिती घ्या.
1: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
2: HIV म्हणजे शेवट नाही, ARTI उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
1: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
2: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
3: श्रोते हो, आता प्रसारित करणार आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
5: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
6: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
5: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
7: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
8: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
9: नमस्कार श्रोतो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण काल असं ऐकलं की छोट्या गदाधरनं आपल्या आईला, चंद्रमणी देवीला, असं सांगितलं की मला जी वधू पाहिजे तिची आधीच खूणगाठ मी बांधून ठेवली आहे, तुम्ही जयराम वाटीला जा आणि तिच्या आईला भेटा. 1859 सालचा वैशाख महिना, उन्हाळा, आणि शुभमुहूर्तावरती 5 वर्षाचा शारदेनं 23 वर्षाच्या गदाधरांच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. त्यांचं लग्न झालं. तिच्या वडिलांना 300 रुपये वधूशुल्क मिळालं. अर्थातच नव्या नवरीचं कौतुक होतं. 4-8 दिवस कसे गेले समजलं नाही. शेवटी जे दागिने आणले होते लग्नात उसने, ते तर परत द्यायला हवेत, तर त्यामुळे दागिने परत करायची वेळ झाली होती. लहान मुलगी 5 वर्षाची घरभर फिरत होती आणि अशा या निर्व्याज मुलीकडे, बालिका वधूकडे पाहून सासूच्या काळजात कळ उठले. हिच्याकडे दागिने कसे मागायचे आपण, इतकी निर्व्याज मुलगी, इतका

0: आनंद घेते आहे या दागिन्यांचा, इतकी निष्पाप आहे, हिच्या अंगावरून दागिने काढून कसे घ्यायचे? आईची ही अडचण गदाधरांच्या लक्षात आली. एक रात्री दिवसभर खेळून दमलेली असताना सारू शांत झोपली होती, तेव्हा त्यांनी अलगत तिची झोपमोड होऊ न देता दागिने तिच्या अंगावरून उतरवले आणि आईच्या स्वाधीन केले. दागिने नसूनही तिचं जे दैवी सौंदर्य होतं या छोट्या मुलीचं, ते काही कमी झालेलं नव्हतं दागिने काढल्यानंतर. सकाळी अर्थातच शारदेला जाग आली, छुटी उठली, सवयीनं तिला देवाला हात जोडले. बघते तर काय, हातात ते चमचमणारे बिलवर नव्हते, गळ्यात ती मोत्यांची माळ नव्हती. तिला एकदम रडायला चालं. सगळ्यांनी तिला समजवायचा प्रयत्न केला, तिला कुशीत घेतला आणि ती म्हणाली, उगी उगी शारदा, अगं रडू नको तू, माझा गदाधरना तुला एक वेळ अशी येईल की ह्याच्यापेक्षा चांगले दागिने करेल. सारूच्या काकांना जेव्हा हा सगळा प्रकार समजला तेव्हा त्यांना अतिशय संताप आला. ते कुमारपुकूरला गेले आणि त्यांनी सरळ तिला माहेरी आणलं. गदाधरही दक्षिणेश्वरला गेले, आपल्या साधनेमध्ये ते दंग झाले. 7 वर्षाची जेव्हा सारू झाली तेव्हा त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे जावई बापू जयराम वाटीला सासूरवाडीला आले. त्यांचा भाचा हृदयराम होता बरोबर. कुणीही न सांगता शारदानं त्यांचे पाय धुतले, आपल्या पदरानं पुसले आणि जेवताना पंख्यानं त्यांना वारासुद्धा घातला. एवढ्या लहान सारूचं हे मोठ्या माणसासारखं वागणं पाहून तिच्या आईला खूपच कौतुक वाटलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा छोटी सारू या दोघांबरोबर ती तिच्या सासरी गेली तेव्हा पुन्हा एकदा सासरचं घर गजबजलं. तिची सासू चंद्रमणी देवी, त्यांना तर खूप छान वाटलं. ठरल्याप्रमाणे जे काही कुळाचार होते, कुळधर्म होते, ते पार पण पडले. पण काय झालं की शेवटी दक्षिणेश्वरला जायची दोघांची वेळ झाली आणि दोघांची पुन्हा ताटातूट झाली आणि प्रथेप्रमाणे सारू पुन्हा एकदा आपल्या माहेरी म्हणजे कुमारपुकूरला आले. वर्षामागून वर्ष अशी दोघांची भेटीविना चाललेली होती आणि या काळात गदाधरांना कसलं देहभान नव्हतं. देवाच्या पाशी आपण जवळ जावं, देवाचा आपल्याला सहवास मिळावा म्हणून आपली पत्नी सारू किंवा आपली आई, आपलं कुटुंब यांची ताटातूट होती आहे याचं पण भान त्यांना नव्हतं. साधनामध्ये ते इतके मग्न होते की साधनेचं एक एक शिखर ते पादाक्रांत करत होते, जिंकत होते. निराकाराची साधना अशीच असते, परंतु निराकाराची साधना करण्यापूर्वी रीतसर संन्यास घ्यायला हवा असं त्यांच्या गुरु तोतापुरींनी त्यांना सांगितलं. त्यांनी साहजिकच आदिशक्ती जगदंबेला विचारलं साधनेमध्ये आणि जगदंबेला विचारून होकार दिला. तोतापुरींनी त्यांना संन्यास दीक्षा दिली. त्या दिवशी गदाधर संपले. संपले म्हणजे काय झालं, गदाधर या व्यक्तीचं अस्तित्व त्या दिवशी संपलं आणि त्या दिवशी या गदाधरचा रामकृष्ण म्हणून जन्म झाला संन्यासानंतर.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
2: प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
3: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता, कचरा कुंडी तर टिकडे.
4: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
3: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
4: आता मी पण घेते.
5: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
6: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
2: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
7: आकाशवाणी पुणे केंद्र 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता हेच भारताचं धोरण. मन की बात मधून पंतप्रधानांचं प्रतिपादन. 2016 केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं केलं स्मरण. बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. दुष्काळी परिस्थितीमध्ये मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेला उंच उडीमध्ये रौप्य पदक. आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय. विराट कोहलीच्या 1 दिवसीय क्रिकेटमधल्या 15,000 धावा पूर्ण. आता सविस्तर बातम्या. 2016 सर्जिकल स्ट्राईक, 2019 बालाकोट हवाई हल्ला आणि 2025 ऑपरेशन सिंदूर ही दहशतवादाबाबतच्या भारताच्या शून्य सहनशीलता धोरणाची ठळक उदाहरणं आहेत, असं प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी काल केलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधानांनी देशपरदेशातील नागरिकांशी संवाद साधला. 2016 भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या सर्जिकल स्ट्राईकमुळे भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणाचा एक नवीन दृष्टिकोन जगासमोर आला, असं पंतप्रधान म्हणाले. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू असलेल्या जनगणनेच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. आतापर्यंत 32 कोटींहून अधिक कुटुंबांची माहिती नोंदवली गेली असल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आणि स्वनोंदणी सुविधेचा वापर करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी काल केलं. नुकत्याच साजऱ्या झालेल्या गणेशोत्सवाचीही पंतप्रधानांनी मन की बात मध्ये दखल घेतली. नशामुक्त युवा अभियानांतर्गत लाखो युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संकल्प केला असल्याचं पंतप्रधान म्हणाले. या अभियानाला साथ देण्याचं आवाहन करताना ते म्हणाले,
1: युवाओं ने नशे से दूर रहने की प्रतिज्ञा ली और इस संदेश को दूसरों तक पहुंचाने की जिम्मेदारी भी ली. ये सब हो रहा है नशा मुक्त युवा अभियान के तहत. इसमें माय भारत के वॉलंटियर शामिल हैं और जागरूकता के कार्यक्रम हुए हैं. नशा मुक्ति का संदेश हमारे युवा खुद इस संदेश को आगे बढ़ा रहे. माय भारत पर एंथेम, स्लोगन राइटिंग और नुक्कड़ नाटक जैसी अलग अलग प्रतियोगिताएं हुई है.

0: 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या स्वच्छता मोहिमेत मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊयात प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेविषयीची माहिती.
1: 2021 सुरू झालेल्या पीएम गतिशक्ती योजनेनं पायाभूत सुविधांच्या विकासाकडे पाहण्याची एक नवी दिशा दिली. पायाभूत सुविधांची वेगवेगळी कामं वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याऐवजी ही कामं करताना एकमेकांशी समन्वय ठेवण्याच्या उद्देशानं गतिशक्ती योजना तयार करण्यात आली. यासाठी भौगोलिक माहिती प्रणालीवर आधारित राष्ट्रीय आराखडा तयार करण्यात आला आहे. 16 मंत्रालयं आणि विविध सरकारी विभागांकडील पायाभूत सुविधांची माहिती एकत्रित करण्यात आली. त्यामुळं एखादा नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्या परिसरात आधीपासून कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, कुठे कमतरता आहे आणि कोणती कामं एकमेकांशी समन्वयानं करता येतील हे नियोजकांना पाहता येतं. गतिशक्ती मंचावर आज 100 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायाभूत सुविधांची माहिती उपलब्ध आहे. यामुळे महामार्ग, रेल्वे, बंदर, विमानतळ, औद्योगिक मार्गिका, वीज वाहिन्या आणि मालवाहतूक व्यवस्था यांसारख्या पायाभूत प्रकल्पांमध्ये अधिक चांगला समन्वय साधला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशाचा दळणवळणावरचा खर्च देशाच्या GDP सुमारे 13-14% होता. आता हा खर्च जवळपास 8% कमी झाला आहे. हा खर्च आणखी कमी करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पीएम गतिशक्ती मंच उपयुक्त ठरत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पूजा दीक्षित, पुणे.
0: सेवा संकल्प अभियानाच्या निमित्ताने बडनगर ते वाराणसी अशी भाजपाच्या वतीने काढण्यात आलेली सेवा संकल्प यात्रा काल भंडारा जिल्ह्यात दाखल झाली. या अंतर्गत लातूर जिल्ह्यातल्या 2528 शाळांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये समावेश न झालेल्या तालुक्यांची तपासणी करून Trigger 3 अंतर्गत मदत देण्यात येईल. दुष्काळासंदर्भात करण्याच्या 12 उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली असून पंचनामे करायची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ज्या जिल्ह्यांचा समावेश नाही अशाही तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. फेब्रुवारीपर्यंत अल निनो परिणाम राहील असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यादृष्टीनं सरकार तयारी करत आहे. प्रत्येक जिल्ह्याला उपलब्धतेनुसार पाण्याचा आराखडा तयार करावा लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान राज्यातील दुष्काळी परिस्थितीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना 17 मागण्या असलेलं पत्र लिहिलं आहे अशी माहिती काल पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या समस्यांना केंद्रस्थानी मानून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेकडून काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातल्या दुष्काळ घोषित तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या आगामी परीक्षेचं शुल्क माफ करण्यात आल्याचं प्रभारी कुलसचिव डॉ प्रफुल्ल पवार यांनी सांगितलं. तसंच विद्यापीठातील भोजनगृहाच्या दरामधील प्रस्तावित वाढ तात्काळ रद्द करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून प्रस्तावित असलेला 3 दिवसांचा संप स्थगित करण्यात आला आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काल रात्री इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्यात संपाशी संबंधित मुद्द्यावर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं AIBA समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दोनही संघटनांच्या बैठकीत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिरुअनंतपुरममध्ये काल झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजचं 296 धावांचं लक्ष गाठताना भारताने 41 षटकं आणि 4 चेंडूत 2 गडी गमावून 300 धावा केल्या आणि 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. विराट कोहलीच्या शानदार षटकामुळे तो एक दिवसांच्या सामन्यात 15,000 धावा पूर्ण करणारा सचिन तेंडुलकरनंतर दुसरा फलंदाज ठरला आहे. 139 धावांवर नाबाद राहिलेल्या कोहलीचं हे एक दिवसांच्या क्रिकेट

मधलं 55वं शतक आहे. कर्णधार शुभमन गिलनंही 110 धावा करून या यशात महत्वाची भूमिका बजावली. तत्पूर्वी वेस्ट इंडिजनं 50 षटकात 7 गडी गमावून 295 धावा केल्या होत्या. 4 गडी बाद करणारा कुलदीप यादव सामनावीर ठरला. जपानमधील नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या क्रीडापटूंचं अभिनंदन केलं आहे. काल झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेने उंच उडीमध्ये रौप्य पदक आणि महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत हरिता भद्राने कांस्य पदकाची कमाई केली आहे. महिलांच्या लांब उडी प्रकारात रौप्य पदक जिंकलेल्या एनसी सोजन, पुरुषांच्या एकेरी स्क्वॅश प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभय सिंग आणि अनाहत सिंग यांचं राष्ट्रपतींनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे अभिनंदन केलं आहे. पुरुष क्रिकेटमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात आज निशिन इथं भारत आणि अफगाणिस्तान आमने सामने असतील. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून उद्भवलेली पूरस्थिती अजूनही कायम आहे. पाऊस थांबला असला तरी इतर तालुक्यांमधल्या 63 गावांचा संपर्क तुटलेलाच आहे. हवामान. कोकण आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची

0: सी सोजन पुरुषांच्या एकेरी स्क्वॅश प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभय सिंग आणि अनाहत सिंग यांचं राष्ट्रपतींनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे अभिनंदन केलं आहे. पुरुष क्रिकेटमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात आज निशिन इथं भारत आणि अफगाणिस्तान आमने सामने असतील. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून उद्भवलेली पूरस्थिती अजूनही कायम आहे. पाऊस थांबला असला तरी इतर तालुक्यांमधल्या 63 गावांचा संपर्क तुटलेलाच आहे. हवामान. कोकण आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता हेच भारताचं धोरण. मन की बात मधून पंतप्रधानांचं प्रतिपादन. 2016 केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं केलं स्मरण. बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. दुष्काळी परिस्थितीमध्ये मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेला उंच उडीमध्ये रौप्य पदक. आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय. विराट कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेटमधल्या 15,000 धावा पूर्ण. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:20 आणि 27 सेकंद झालेत.

होते हो 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर.

आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आजच्या दिवशी म्हणजे 28 सप्टेंबरला 1907 साली क्रांतिकारक भगतसिंग यांचा जन्म झाला. स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांचा जन्म झाला आजच्या दिवशी 1898 साली. 1901 साली हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पी जयराज यांचा जन्म झाला 28 सप्टेंबरला. 1966 साली भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक पुरी जगन्नाथ यांचा जन्म झाला आजच्या दिवशी. 1929 साली प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचा जन्म झाला आजच्या दिवशी 28 सप्टेंबरला. 1982 साली ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय अभिनव बिंद्रा यांचा जन्म झाला 28 सप्टेंबरला. चित्रपट अभिनेता रणबीर कपूर यांचा जन्म झाला 1982 साली आजच्या दिवशी. रेबीज किंवा हायड्रोफोबिया रोगावर लस शोधणारे रसायनशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचं निधन झालं होतं आजच्या दिवशी म्हणजे 28 सप्टेंबरला 1895 साली. 1992 साली पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकालीन लढा देणारे मेजर ग स ठोसर यांचं निधन झालं होतं. 2000

साली सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते श्रीधर पंतदाते यांचं निधन झालं होतं आजच्या दिवशी म्हणजे 28 सप्टेंबरला. श्रोते हो, आजचे काही दिनविशेष आत्ताच आपण ऐकले. आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत.

श्रोते हो, आज सकाळी 8:40 कवितेवर आधारित साहित्यिक कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. यामध्ये आपण ऐकणार आहोत कवी केशव कुमार यांची कविता आजीचे घड्याळ. लेखन जान्हवी भागवत यांचं, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी, सादर करते विवेक वानखडे. तर 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमात ऐकणार आहोत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र मंकणी यांची वैष्णवी रिसबुड यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:25 होतात. आता प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी श्रीदत्त गायकवाड आपलं स्वागत करतो. श्रोते हो, डिजिटल युगात प्रशासनाची कार्यपद्धती वेगानं बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासकीय सेवा अधिक अचूक, गतिमान आणि नागरिक केंद्री करण्याच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. जमिनीच्या नोंदींचे आधुनिकीकरण, डिजिटल सेवांचा विस्तार आणि भविष्यात नागरिकांना अधिकाधिक सेवा घरबसल्या उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं महसूल प्रशासन कोणत्या दिशेनं वाटचाल करत आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण जमाबंदी आयुक्त माननीय श्री शैलेश नवाल यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. आपण असं पाहतो की आता सगळेच कागदपत्र नागरिकांना डिजिटल स्वरूपात ऑनलाईन मिळतील, पण अलीकडच्या काळात आपण एक शब्द वारंवार ऐकतो, तो म्हणजे की सायबर सिक्युरिटी. जेव्हा नागरिकांनी जमिनीशी संबंधित कागदपत्र आणि नोंदी सुरक्षित ठेवाव्यात अशी आपली अपेक्षा आहे, तेव्हा कोणत्या महत्वाच्या बाबी नागरिकांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
1: सर्वात मोठी गोष्ट ही अशी आहे की त्यांनी जे कागदपत्र आहेत ते एक विश्वासार्ह प्लॅटफॉर्म जो असतो त्याच्याकडूनच घ्यावे. फॉर एक्झाम्पल, आता तुमच्याकडे सुद्धा आपले जे कोणतेही बँक असेल त्याच्याकडून तुम्हाला वारंवार एक मेसेज येत असेल की फिशिंग मध्ये किंवा सायबर अरेस्ट मध्ये असा कोणत्याही प्रकारचा आपण आपला ओटीपी पण शेअर करू नये. यासारखं आपण सांगतोय की तुम्हाला जमीन संदर्भात कोणताही जर डॉक्युमेंट हवे असेल तर तुम्ही शासकीय अधिकृत वेबसाईट कडे जाऊन तिथूनच आपण डाऊनलोड करावा. आता एखाद्या माणसाने जर तुम्हाला फसवणूक जरी करून दिली की हे जमीनचे प्रॉपर्टी आहेत असे आहेत, तर तुम्ही स्वतः जाऊन ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम रात्रीचं बाळ जरी गेलं तरी ऑनलाईन जाऊन त्याचं खातरजमा करून घ्यावे की ते जमीन बरोबर आहेत किंवा नाही. याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण आता एखादं रजिस्ट्री करणार आहोत किंवा मोजणी करणार आहेत, सो तेव्हा आता एकाच महिन्यामध्ये एक फॅसिलिटी असं पण होतील की तुम्ही दिलेलं कागदपत्र ते ऑटो व्हॅलिडेट सुद्धा सिस्टम करणार आहे की आमच्याकडे काय डॉक्युमेंट आहे, आणि जर त्याचे व्हॅलिडेशन जुळला नाही तर कदाचित ते ट्रान्झॅक्शनच होऊ शकणार नाही. तो आपण असा एक प्रयत्न करतोय की इनबिल्ट चेक्स आणि लोकांच्या मध्ये

0: असं जागृती हे कशा प्रकारचं आपण आणता येतील, आणि एखाद्याची फसवणूक झाली असेल तर त्यांनी आमची कंप्लेंट करावा, सो त्या आपण सुद्धा कायदेशीर बाब पुढे आपण घेता येऊ शकते.
1: यामध्ये सर असं पण असेल ना की जमिनीच्या नोंदीबाबत नागरिकांनी स्वतःहून काही बाबी तपासून घ्यायच्या असतील तर अशा बाबी महत्त्वाच्या अशा कोणत्या आहेत?
0: सर्वात मोठी गोष्टी आहेत की त्या जमिनीचा सातबारा किंवा रेकॉर्ड ऑफ राईट्स तो कशा आहे ते त्यांनी ऑनलाईन बघायला पाहिजे. मी आपल्याला आता मगाशी जसं म्हटलं महाभूमी स्टॅक, याच्यावर जर आपण गेलं तर सातबाराची नोंदी, मोजणीची नोंदी, त्याच्या रजिस्ट्रेशनची नोंदी, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा रेव्हेन्यू केस आहेत का किंवा सिव्हिल कोर्ट केस आहेत का हे त्यांना बघायला पाहिजे. आणि सर्वात मोठा आपल्याकडे जुन्या 40 ते 50 वर्षाचा रिकॉर्ड जे आपण डिजिटाईज करून ठेवलेले आहेत आणि लोकांसाठी आता उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, हे सगळे त्याने पाहूनच या कार्यक्रमामध्ये माझे आव्हान पण आहेत की त्यांनी हे सगळे पाहूनच पुढे आपली कारवाई करायला पाहिजे. त्याची फसवणूक होऊ नये म्हणून आपण असं पण सांगतो आहे की कोणते प्रकाराचं जे अफवा असते की हे तुम्ही घ्या चांगलं आहे नाही आहे हे सगळे होऊन जातील याची विश्वास न ठेवता स्वतःचे डोळ्यांनी त्यांनी नीट महाभूमी वेबसाईटवर जाऊन बघावा आणि त्यानंतरच पुढील कारवाई करण्यात यावी.
1: नवाल सर आपण म्हणालात की 80% कागदपत्रांचं डिजिटायझेशन तर झालेलं आहे, पण मग महसूल विभागाच्या या डिजिटल सेवांच्यामुळं भविष्यामध्ये नागरिकांची वेळ आणि खर्च या दोन्हीमध्ये बचत होणारच आहे, पण मग जमिनीच्या नोंदींचं आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशन हे सगळं महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे असं आपल्याला वाटतंय?
0: आता आपण नुकतेच एक लँड बँक ज्याच्यामध्ये आपले जेवढे जमीन आहेत ते सगळ्याची नोंदी आपण करून घेतलेली आहेत. महाराष्ट्राचे विकासामध्ये जे प्रकल्प आहेत ज्यांना आपण म्हणतो आहेत मूलभूत सुविधाचे प्रकल्प, इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड इश्यूज, किंवा एखाद्या वेळी कोणतेही मोठं कंपनीने इकडे लावायचं असेल किंवा छोटे उद्योगांना जर इकडे काम करायचं असेल किंवा स्टार्टअप्सने काम करायचं असेल तर त्यांना सर्वात महत्त्वाच्या गोष्टी हवी असेल तर ते आहेत जलद गतीने परमिशन्स. आता जे आपण लँड बँक म्हणतो आहे ज्यात एखादा मोठ्या प्रकल्पाला मूलभूत सुविधा प्रकल्पाला काही का जमीन हवी असेल त्यांना अगोदर 4-4, 5-5 महिने जमीन कुठे आहेत ते कंपन्सेशन द्यायचे आहेत त्यासाठी जावं लागत होतं. आता एकाच क्लिकवरती सगळी माहिती तुमची उपलब्ध आहे. त्याच प्रकारचे आता एखादा माणसाला प्रकल्प लावायचे असेल त्यांना त्याचा जमीनचा सगळं गोषवारा घ्यायचं असेल ते सुद्धा आता एकाच क्लिकवरती उपलब्ध आहे. भविष्यात आपण जेव्हा लँड टोकनायझेशन किंवा लँड टायटलिंगकडे जाऊ त्याच्या अगोदरची जी गोष्ट आहे ते आहेत की त्या संपूर्ण जमिनीची माहिती हे आपल्याला देणं गरजेचं आहे. सो हे जेवढे जमीन संदर्भात गोष्टी आहेत या सगळ्यामध्ये जेवढी पारदर्शकता जेवढी सुलभता आणता येतील हे सगळे महाराष्ट्राला 1 trillion इकॉनॉमी पर्यंत जाण्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करणार आहेत. आज आपण जेवढे विकास जर तुम्ही पुण्याच्या भोवती किंवा मुंबईच्या भोवती आपण पाहिलं त्याचं सर्वात मोठा जे कॉन्ट्रीब्युशन आहेत ते आहेत ईज ऑफ डुईंग बिझनेसचा. आणि ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये अपार्ट फ्रॉम मँडेटरी परमिशन्स तर सर्वात मोठा त्याचा वाटा असतो तो आहे महसूल विभागाचा जमिनी संदर्भाचा. सो त्यामुळे जर महाराष्ट्राला आपण $1 trillion इकॉनॉमी पाहत असो त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा जे आहे ते रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा आणि जमिनी संदर्भाचा रेकॉर्ड ऑफ राईट्स याचा असणार आहे.
1: खरंच नवल सर आपल्या विभागाच्या माध्यमातून नागरिकांना अधिक पारदर्शक गतिमान आणि घरबसल्या सेवा देण्याचं जे उद्दिष्ट आहे ते आपण कशाप्रकारे पुढे नेत आहात? आणि शेवटी मला हाही प्रश्न विचारायचा आहे की जमिनीशी संबंधित कोणतीही सेवा घेत असताना नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, तसंच पुढे जाऊन शासनाच्या डिजिटल सुविधांचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा यासाठी त्यांना तुम्ही काय आवाहन कराल?
0: सो यासाठी मी आपले केस सांगतो. फॉर एक्झाम्पल आता मोजणी आहेत, आता शासनाचं कोणते प्रकल्प असल्यास किंवा तुम्हाला कोणतंही बांधकाम करायचं असल्यास तुम्हाला मोजणी खूप गरजेचं आहे. पण आपण जर विचार केलं की जे मोजणी आहेत त्याला आपण जर पुण्यामध्ये बघितलं तर 8-9-10 महिने सुद्धा लागतात. बिकॉज जे प्रमाण आहेत आवकचं आणि जे आमची कॅपॅसिटी आहेत प्रत्येक सर्वेअरची त्याच्यामध्ये जवळपास 3 times कमतरता होती. तर शासनाने एक महत्त्वपूर्ण धोरण घेतलं की त्यांनी लायसन्स सर्वेअर हे अलाऊ केलं. दुसरा आम्ही डिजिटल मोजणीचा उपक्रम सुरू केलं. सो जर

0: आपण हे सगळे गोष्टी बघितलं तर हे डिजिटायझेशन पासून आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आज आपण पुण्यामध्ये मोजणी जे आहेत ते 70 ते 80 दिवसमध्ये आणू शकलो आहेत आणि भविष्यामध्ये हे आपण 30 दिवसमध्ये येणार. आता हे जे का प्रत आहे याची ते प्रत सुद्धा आता तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध होते आहे, तुम्हाला आमच्याकडे येण्याची गरज अजिबात नाही. आणि आता जे आपण जिओ रेफरन्स बेस्ड जे मोजणी करतो आहे ते जर तुम्ही एकदा केली तर तुम्हाला भविष्यामध्ये परत आमच्याकडे येण्याची गरज नाही असा सुद्धा आपण परिपत्रक काढलेले आहे. सो आपण जर एक प्रोसेस बघितलं आणि जेव्हा आपण स्टेक होल्डरशी बोललो, असोसिएशन सोबत, वेलफेअर असोसिएशन सोबत जेव्हा आपण चर्चा करू, सिव्हिल सोसायटी सोबत म्हणजे डायलॉग केलं, किंवा आमचे जे टोल फ्री नंबर आहेत 20 25 712 712 याच्या जे आमच्याकडे फोन येतात त्याच्यामध्ये जर आपण सगळे उहापोह केलं तर आपल्याला हे वाटतं की कोणती सेवा किती उपयोगाची आहेत आणि त्याच्यामध्ये नागरिकाला जटिलता काय वाढतो आहे. सो एव्हरीथिंग शुड बी सीन फ्रॉम युजर पर्स्पेक्टिव्ह, नॉट फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट वी आर गिव्हिंग टू देम. सो अशा प्रकारचा आम्ही विचार मंथन करून आता प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही त्याला डिजिटल इंटिग्रेशन, प्रोसेस रिइंजिनिअरिंग आणि परमानन्सी अश्युरन्स असं आपण गोष्टी करतोय. सो जसं मी आपल्याला म्हटलं कप्रत त्यासारखे आता आपण बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम त्याच्यामध्ये सुद्धा आपण हेच करतोय. पामदन रस्त्याचं GIS रेफरन्स मॅपिंग ते सुद्धा आपण असंच करतोय. आणि अशा प्रकारच्या विविध गोष्टी जे आपल्याला लोकांकडून येते, लोकप्रतिनिधीकडून आपल्याला कळते किंवा युजर जे आहेत आपले ते आपल्याला सांगतात की त्याचं आमचे डिपार्टमेंट सोबत फ्रिक्शन कसं आहे, सो ते फ्रिक्शन स्मूदन आउट करण्याचा आपण काम करतोय. आणि मला पूर्णच विश्वास आहे की येत्या 3 ते 4 महिन्यात तुम्हाला अजून याच्यामध्ये काय आपल्याला दिसणार आहेत आणि लोकाभिमुख फ्रिक्शनलेस सर्व्हिस आणि ट्रान्सपरन्सी दीज आर थिंग्स विच वी आर वर्किंग ऑन.
1: खरं म्हणजे याच महत्वाच्या गोष्टी आहेत, कारण शासनाच्या सगळ्या डिजिटल सेवांचा केंद्रबिंदू हा नागरिक हाच आहे, त्यामुळे नागरिकांना अधिक सक्षम करण्यासाठी आपला विभाग अधिकाधिक चांगल्या पद्धतीने काम करतो आहे. जमिनीच्या नोंदींचं डिजिटायझेशनच्या माध्यमातून सुलभ प्रशासन आणि पारदर्शक प्रशासन या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नागरिकांनी शासनासोबत कसं या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी व्हावं यासाठी तुम्ही नागरिकांना शेवटी काय सांगाल?
0: आम्ही एकच गोष्टीवरती आव्हान करतो की देयर आर नो शॉर्टकट्स इन लाईफ. म्हणजे जर आपल्याला एक सक्सेसफुल व्यक्ती व्हायचे आहेत तर आपण सांगतो की देयर आर नो शॉर्टकट्स अँड देर इज नो सबस्टिट्यूट टू हार्ड वर्क. त्या प्रकारचं जर आपल्याला कोणत्या प्रकारची फसवणूक व्हायची नसेल तर आपल्याला सुद्धा आपला हक हे जाणून घ्यायला पाहिजे. जेव्हा शासनामध्ये ओपेकनेस असेल, जेव्हा तुम्हाला काही रेकॉर्ड भेटत नाही तर त्याच्यावर तुम्हाला त्या गोष्टीसाठी आग्रह घ्यायला पाहिजे. जे गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्याचा तुम्हाला पूर्णपणे वापर करायला पाहिजे. आणि महाभूमी जे वेबसाईट आहेत त्याच्यावरती आता आपण सगळीच गोष्टी अंडर सिंगल विंडो आपण आणलेली आहे. सो त्यामुळे मला नागरिकाशी एकच विनंती आहे की त्यांनी हे जे डिजिटलचा आपण झेप घेतलेली आहेत त्याचा त्यांनी वापर पूर्णपणे करावा. आणि त्याचे कोणती सुझाव असेल की अशी सेवा जी आहे ते थोडीशी अशा अजून केली, इफ देर इज एक्स वाय झेड वे ऑफ डुईंग इट त्याला आपण थोडा बदलून असं केलं तर अजून सुलभता आणतील, तर मी सर्व श्रोतांना आपले मार्फत पूर्णपणे गवाही देतो we will try to further improve our system. We are moving from a fair system to a better system, good system to very good system, trying to reach to an excellent system.
1: नक्कीच श्रोते हो, सुलभ प्रशासन आणि पारदर्शक प्रशासन या केवळ संकल्पना न राहता ती नागरिकांच्या दैनंदिन अनुभवाचा भाग व्हावी यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. जमिनीच्या नोंदी अधिक अचूक, सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या प्रयत्नांबरोबरच नागरिकांनीही आपल्या जमिनीच्या संबंधित नोंदी आणि कागदपत्रांची माहिती वेळोवेळी तपासून घेणं आणि शासनाच्या उपलब्ध डिजिटल सुविधांचा योग्य प्रकारे लाभ घेणं आवश्यक आहे असंच नवाल सर यांनी सांगितलं. आजच्या या विशेष संवादातून महत्त्वपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन केल्याबद्दल जमाबंदी आयुक्त माननीय श्री शैलेश नवाल यांचे मनपूर्वक आभार. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन ए आय आर लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:40 होत आहेत. आनंद घेऊया भावधारा या कार्यक्रमाचा.

सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली सुहास तपस्वी यांची शब्दरचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते आशिष मुजुमदार.

श्रोते हो, आता ऐका जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रत्नागिरी यांच्याकडून आलेलं एक निवेदन. भारतीय सैन्य दलानं दिनांक 29 सप्टेंबर 2016 रोजी सर्जिकल स्ट्राईकद्वारे पाकिस्तान हद्दीत घुसून अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत व्यापक प्रसिद्धीद्वारे पोहोचवण्यासाठी आणि माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी शौर्य दिन साजरा करण्याचं राज्य शासनानं निश्चित केलं आहे. तसंच आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त आणि त्यांच्या कार्यकाळात सेवा परमो धर्म या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचा अविरत प्रयत्न केला आहे. त्यांच्या सेवा कार्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 17 सप्टेंबर 2026 ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राज्यात सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत आहे. शौर्य दिन आणि सेवा संकल्प अभियानाचं औचित्य साधून वीर माता पिता, वीर नारी आणि माजी सैनिकांचा सन्मान दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी गुरुदक्षिणा सभागृह, युनायटेड इंग्लिश स्कूल, शिवाजीनगर बस स्टँड, मार्कंडी चिपळूण इथे करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील वीरनारी, वीर माता पिता, माजी सैनिक, विधवा यांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नागिरी यांनी केलं आहे. निवेदन संपलं.

ऋषिकेश रानडे आणि प्राजक्ता जोशी रानडे यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते गजेंद्र अहिरे आणि संगीतकार सलील कुलकर्णी. भावधारा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज सकाळी 9:30 वाजता आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र मंकणी यांची वैष्णवी रिसपूड यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. तेव्हा नक्की ऐका आज सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य. तर सकाळी 8:40 वाजून कवितेवर आधारित साहित्यिक कार्यक्रम काव्यांजली हितकुज कवितेशी. आजची कविता आहे आजीचे घड्याळ आणि कवी केशवकुमार. लेखन आहे जान्हवी भागवत यांचं. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 8:40 वाजून कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी.

शांता शेळके यांची शब्दरचना आपण ऐकली सुवर्णा माटेगावकरणी सहकाऱ्यांच्या स्वरात. भावधारा या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत स्वरबद्ध केलं होतं सलील कुलकर्णी यांनी.

आकाशवाणी पुणे केंद्र राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची आज दशकपूर्ती. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं भारताचं धोरण. सर्जिकल स्ट्राईकमुळे अधोरेखित झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेला उंच उडीमध्ये रौप्य पदक. आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय. विराट कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेटमधल्या 15,000 धावा पूर्ण. आता सविस्तर बातम्या. भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन त्यांच्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यांना म्हणजेच सर्जिकल स्ट्राईकला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला निर्णायक प्रत्युत्तर देण्यासाठी 2016 28-29 सप्टेंबर रोजी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेपलीकडे जाऊन त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. मन की बातच्या कालच्या संवादातही पंतप्रधानांनी भारताच्या या कारवाईचं स्मरण केलं. भारताची दहशतवादाविरोधातली निर्णायक आणि ठाम भूमिका यातून दिसून आली. यादृष्टीनं हा हल्ला ऐतिहासिक टप्पा असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. भारतीय लष्करानं नियंत्रण रेषा ओलांडून केलेल्या हल्ल्याबाबत जगभरात आश्चर्याची प्रतिक्रिया उमटल्याचं त्यांनी नमूद केलं. त्याचबरोबर गेल्या 10 वर्षात दहशतवाद विरोधी दृष्टिकोन विकसित होत गेला आहे आणि दहशतवादाविरोधातलं भारताचं शून्य सहनशीलतेचं धोरण अधिक ठळकपणे पुढे येत असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं आहे. भारताला कोणत्याही देशाच्या भूभागावर ताबा मिळवायचा नाही, परंतु धोका निर्माण झाल्यास आपल्या सुरक्षेचं आणि सामरिक स्वायत्ततेचं रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी भारत सक्षम आहे, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत एका संरक्षण परिषदेच्या कार्यक्रमात बोलत होते. एखादा शेजारी देश जोपर्यंत दहशतवादाला पाठिंबा देत राहील तोपर्यंत भारताला त्याविरुद्ध सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचा अधिकार आहे, असंही सिंग यांनी स्पष्ट केलं. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते आज दिल्लीत कृषीविषयक 2 दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन होणार आहे. चालू वर्षातील रब्बी हंगामाच्या तयारीसाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. आगामी रब्बी हंगामासाठीच्या प्राधान्यक्रमांवर आणि तयारीची चर्चा यामध्ये होईल. या परिषदेत केंद्र आणि राज्य यांच्यातील कृषी आधारित कृषी उत्पादनं, उत्पादकता, शाश्वतता आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसंदर्भात समन्वित आणि परिणाम केंद्रित धोरण विकसित करण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला जाईल, असं कृषी मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. आरोग्य सेवेतील वेगवान प्रगतीच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञान डॉक्टरांच्या मानवी स्पर्शाची जागा घेऊ शकत नाही, असं मत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. ते काल केरळमधल्या तिरुअनंतपुरम इथल्या SUT अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या पदवी प्रदान सोहळ्यात बोलत होते. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल साबरमतीमध्ये 1500 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक मोठ्या रेल्वे विकास प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि शुभारंभ केला. तसंच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासमवेत त्यांनी साबरमती स्थानकावरून LNG वर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेला हिरवा झेंडाही दाखवला. रेल्वेमधला डिझेलचा वार्षिक वापर 293 कोटी लिटरवरून 108 कोटी लिटर इतक्या मोठ्या प्रमाणात कमी झाला असून तो पूर्णपणे बंद करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं शहा यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारण, पावसाच्या पाण्याच्या पुनर्भरणाची अंमलबजावणी, प्रलंबित

संबंधित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी दिली आहे. ते काल धुळे जिल्ह्यातील एका पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. उकाई धरणातील पाणी महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. बँक कर्मचाऱ्यांनी आजपासून पुकारलेला 3 दिवसांचा देशव्यापी संप काल रात्री मागे घेण्यात आला आहे. इंडियन बँक असोसिएशन आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन या बँक कर्मचारी संघटनेदरम्यान झालेल्या चर्चेनंतर संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. 5 दिवसांचा आठवडा ही बँक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. या आणि इतर मागण्यांसंदर्भात सर्व कर्मचारी संघटनांची शिखर संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन आणि इंडियन बँक्स असोसिएशन यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 2000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या ग्राहक ते व्यापारी यांच्यातील यूपीआय व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. 6 वर्ष पूर्णपणे मोफत यूपीआय सेवेनंतर येत्या 15 ऑक्टोबरपासून 2000 पुढील व्यवहारांवर 4.5% शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यातून व्यक्ती ते व्यक्ती व्यवहार आणि 2000 पेक्षा लहान देयकं वगळण्यात आली आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सध्या कतारच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या आज दोहा एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक AIIB गव्हर्नन्स मंडळाच्या 11व्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहतील. तसंच AIIBचे अध्यक्ष आणि जॉर्डन स्वित्झर्लंड अल्जेरिया सौदी अरेबिया आणि नेपाळ यांच्या अर्थमंत्र्यांसमवेत इतर महत्वाच्या द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील. भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक उच्च पातळीवर नेण्याची तयारी असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री अनिता आनंद यांची भेट घेतली. त्यानंतर समाज माध्यमांवरील संदेशात ही भेट फलदायी ठरल्याचं आणि उभय देश संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं नमूद केलं आहे. दुबईमधल्या भारतीय वाणिज्य दूतावासानं सेवा पंधरवड्याअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. या उपक्रमाअंतर्गत दिल्लीत आयोजित विकसित भारत रन या उपक्रमात अनेक भारतीय नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. वाणिज्यदूत डॉ ई विष्णुवर्धन रेड्डी यांनी या रनला हिरवा झेंडा दाखवला. तसंच यावेळी दूतावासाकडून आयोजित करण्यात आलेल्या श्रम शिबिरात भारतीय कामगारांसाठी आर्थिक आणि वैद्यकीय साक्षरतेबाबत जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय निवडणूक आयोगानं दिल्लीतील विशेष पुनरीक्षण कार्यक्रमासाठी सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये दावे आणि हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवून 30 ऑक्टोबर करण्यात आली आहे. तर दावे हरकती निवारण 30 नोव्हेंबरपर्यंत होणार आहे. अंतिम मतदार यादी 4 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार असल्याचं दिल्लीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अर्ज क्रमांक 6 द्वारे नवीन मतदार नोंदणीची शिबिरं काल यशस्वीपणे आयोजित करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. उझबेकिस्तानमधील समरकंद इथं झालेल्या 46व्या बुद्धिबल ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं खुल्या गटात रौप्य आणि महिलांच्या गटात कांस्य पदक जिंकत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. पुरुषांच्या संघानं हंगेरी समवेतचा सामना आणि महिला संघानं जॉर्जिया समवेतचा सामना बरोबरीत राखला. भारतानं 3रा हा करंडक जिंकला आहे. जपानमधील नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. काल झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेनं उंच उडीमध्ये रौप्यपदक आणि महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत हरिता भद्राने कांस्य पदकाची कमाई केली आहे. पुरुष क्रिकेटमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात आज निशिन इथं भारत आणि अफगाणिस्तान आमनेसामने असतील. या स्पर्धेत आतापर्यंत भारताला 4 सुवर्ण 16 रौप्य आणि 17 कांस्य पदकांसह 37 पदकं मिळाली आहेत. क्रिकेट तिरुअनंतपुरम इथं काल झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 50 चेंडू आणि 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करत 295 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारतानं 300 धावा करत हे लक्ष्य सहज गाठलं. भारताकडून विराट कोहलीनं 88 चेंडूत नाबाद 139 धावांची शानदार खेळी केली. कोहलीनं या खेळीसह एकदिवसीय क्रिकेटमधील 15,000 धावा पूर्ण केल्या. भारताकडून गोलंदाजीत कुलदीप यादवनं प्रभावी कामगिरी करत 4 गडी बाद केले. कुलदीप यादवला

0: सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मालिकेतील दुसरा सामना येत्या 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटी इथं खेळला जाणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची आज दशकपूर्ती. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं भारताचं धोरण सर्जिकल स्ट्राईकमुळे अधोरेखित झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेला उंच उडीमध्ये रौप्यपदक. आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय. विराट कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेटमधल्या 15,000 धावा पूर्ण. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 8:40 आणि 37 सेकंद झालेत. प्रसारित करत आहोत कवितेवर आधारित साहित्यिक कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: रसिक हो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत. आणि सादर करते विवेक वानखडे.

0: ही आवडते मज मनापासुनी शाळा,
1: लाविते लळा जसा माऊली बाळा।
0: नमस्कार श्रोते हो, मी संपदा
1: आणि मी जान्हवी आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करतो।
0: श्रोते हो, बालभारतीच्या पुस्तकातली ही सुंदर अशी कविता आठवली ना तुम्हाला?
1: जेव्हा केव्हा शाळेची आठवण येते तेव्हा ही कविता हमखास ओठावर येतेच।
0: कवी केशव कुमार म्हणजेच आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची ही कविता।
1: शाळेतलं निखळ आनंदी वातावरण, निरागसतेचा स्पर्श असलेली मैत्री,
0: हसत खेळत शिक्षण देणारे इथले गुरुजी, ह्या सगळ्यांची सांगड आपण आपल्या शाळेशी घालायला लागतो।
1: तर अशा या माझी शाळा या कवितेच्या पुढच्या ओळी अशा आहेत।
0: हासऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी, ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी।
1: हासुनी हसवुनी खेळुनी सांगुनी गोष्टी, आम्हास आमुचे गुरुजन शिक्षण देती।
0: इथे अनेक मित्र आहेत जे भावासारखेच आहेत,
1: त्यांच्यासोबत हातात हात घालून बंधुत्व जपलं आहे।
0: आणि इथेच बंधुप्रेमाचे देशप्रेमाचे धडे गिरवून देशकार्याला सज्ज होण्याचं शिक्षण याच शाळेनं आम्हाला दिलं आहे।
1: या शाळेत शिकून मोठे व्हा आणि शाळेचं नाव तुमच्या कर्तृत्वानं चहूकडे पसरू दे,
0: मग लोक म्हणतील खरोखरच ही शाळा धन्य आहे, तिने अनमोल रत्न दिली आहेत। पसरवा नाव शाळेचे चहूकडे, मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा।
1: जी देशासाठी तयार करीते बाळा, लाविते लळाही जसा माऊली बाळा।
0: मजा आवडते ही मनापासुनी शाळा, लाविते लळाही जसा माऊली बाळा।
1: तर अशी ही प्रत्येकाच्या मनात जपलेली शाळा।
0: केशव कुमार म्हणजेच आचार्य अत्रेंनी अतिशय समर्पक शब्दात वर्णन केले।
1: ही वाचताना शाळेच्या आठवणींनी डोळे नकळत ओलावतात।
0: साधे सरळ शब्द, पण त्यांचा परिणाम मात्र कालातीत असाच आहे।
1: श्रोते हो, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी ऐकूया आचार्य अत्रे यांचं एक गीत।

0: श्रोते हो, हे सुंदरसं गाणं आपण ऐकलं.
1: भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेलं हे गाणं ऐकताना खूप छान वाटतं. इतकं सुंदर गाणं आचार्य अत्रेंनी लिहिलंय.
0: पण आज आम्ही बोलणार आहोत त्यांच्या एका गोड कवितेविषयी.
1: कवितेचं नाव आहे आजीचे घड्याळ.
0: आपल्या बालपणाला अनेक गोष्टींचा, अनेक व्यक्तींच्या आठवणींचा मनमोहक सुगंध असतो.
1: वय कितीही झालं तरी या आठवणी, ही माणसं सतत आपल्या सोबत असतात.
0: या सगळ्यात वरचं स्थान असतं त्या आपल्या आजी आजोबांचं.
1: असं म्हटलं जातं की नातवंड हे आजी आजोबांचे शेवटचे मित्र असतात.
0: तर नातवंडांच्या आयुष्यातले पहिले मित्रमैत्रीण आजी आजोबा असतात, अगदी खरं आहे.
1: म्हणूनच या निरागस मैत्रीच्या आठवणी आयुष्यभर जपाव्या अशाच असतात.
0: आजी ही मायेची सावली असते.
1: प्रेमळ, शिस्त आणि तितकीच माया करणारी ही आजी आपल्या आयुष्याची शिदोरी असते.
0: आता केशव कुमार म्हणजेच आचार्य प्र के अत्रे यांची ही कविताच पहा ना.
1: त्यात त्या आजीचं आपल्या नातवावर असलेलं प्रेम पदोपदी आपल्याला जाणवतं.
0: अतिशय गोड, मिश्किल आणि आठवणींना उजाळा देणारी अशी ही कविता.
1: श्रोते हो, घड्याळ म्हटलं की सतत धावणारं, वेळ दाखवणारं यंत्र आपल्या डोळ्यासमोर येतं.
0: पण या कवितेतलं घड्याळ मात्र वेगळंच आहे. ते ना भिंतीवर टांगलेलं आहे, ना त्याला सतत धावणारे काटे आहेत, पण ते वेळ मात्र अचूक दाखवत आहे.
1: आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
0: देई ठेवनी ते कुठे अजूनी हे ना कुणा ठाऊक,
1: त्याची टिकटिक चालते न कधीही आहे मुके वाटते,
0: किल्ली देईन त्यासती कधीही तरी ते सारखे चालते,

0: असं हे गमतीशीर घड्याळ आजीजवळ आहे,
1: ज्याची टिकटिक कधीच ऐकू येत नाही, जणू काही ते मुकच आहे असं वाटतं.
0: पूर्वीच्या काळी किल्लीची घड्याळं मोठ्या प्रमाणात असायची. त्यांना 24 तासांनी किल्ली द्यायला लागायची, नाहीतर ती बंद पडायची.
1: तर आजीच्या या घड्याळाला किल्ली वगैरे काहीच द्यावी लागत नाही, तरीही ते सतत चालत राहतं.
0: आणि असलं हे चमत्कारिक घड्याळ आजीनं कुठे ठेवून दिलंय तेच कळत नाही.
1: श्रोते हो, खरं तर हे घड्याळ आजीच्या सवयींचं आहे, अनुभवातून आलेलं वेळेचं अचूक भान आहे.
0: पहाटेला नातवाला अभ्यासाला उठवायची वेळ आजीला अचूक माहिती आहे.
1: कोंबडा आरवतो, पहाट होते आणि आजीची हाक ऐकू येते, उठ की.
0: अभ्यासास उठिवा जमजला आजी पहाटे तरी.
1: जेव्हा मी तिज सांगुनी निजत असे रात्री बिछाण्यावरी.
0: साडेपाच ही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी.
1: बाळा झांजर जाहले आरवला तो कोंबडा उठकी.
0: श्रोते हो, यात झांजर हा शब्द त्यांनी झुंजू मंजू पहाट यासाठी वापरला आहे.
1: तिला त्या ठराविक वेळेला नेमकी जाग येतेच,
0: आणि ती ठरलेल्या वेळेत त्या मुलाला हाक मारून उठवते देखील.
1: नातवानं कितीही गाढ झोपायचा प्रयत्न केला तरी आजीच्या घड्याळाला तो चुकवू शकत नाही.
0: आजीचं हे अदृश्य घड्याळ दिवसाच्या प्रत्येक टप्प्यावर काम करत राहतं.
1: ही मुलं एकमेकांशी खेळतात, भांडतात, त्यात त्यांना वेळेचं भान राहत नाही. पण आजीला आणि आजीच्या या अदृश्य घड्याळाला या सगळ्यांचं भान बरोबर आहे. म्हणून आजी नंतर म्हणते,
0: आली ओटी वरी उन्हे बघ म्हणे आजी 10 वाजले.
1: जा जा लवकर कानी तो घणघणा घंटा ध्वनी आदळे.
0: म्हणजे शाळेला जायची वेळही हे घड्याळ बरोबर सांगत आहे.
1: नंतर संध्याकाळी ही मुलं अंगणात खेळात रमलीत, दिवस संपून संध्याकाळ कधी झाली याचं भान त्यांना नाहीये.
0: पण त्याच वेळी आजीची घरातून हाक येते की आता खेळ पुरे झाला, दिवे लागण्याची वेळ झाली, आता सगळ्यांनी घरात या पाहू.
1: हेच सांगणाऱ्या पुढच्या ओळी अशा आहेत,
0: खेळाच्या अगदी भरात गढूनी जाता आम्ही अंगणी.
1: हो केव्हा तिनी सांजते न समजे आजी परी आतुनी.
0: बोले खेळ पुरे घरात परता झाली दिवे लागण.
1: ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येऊन.
0: नंतर जेवणा झाल्यावर झोपायच्या वेळी आजीला बिलगून तिच्या गोष्टी ऐकताना रात्र सरूच नये असं या मुलांना वाटतं.
1: तिने सांगितलेल्या भूतांच्या गोष्टी ऐकताना झोप उडून जाते, किती रात्र झाली हेच ध्यानी येत नाही.
0: आजीला बिलगुन ऐकत बसू जेव्हा भूतांच्या कथा.
1: जाई झोप उडून रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता.
0: अर्धी रात्र किरे म्हणे उलटली गोष्टी पुरे जा पडा.
1: लागे तो धिड धांग पर्वतीवरी वाजावया चौघडा.
0: म्हणजे गोष्ट ऐकताना रात्र सरून पहाट कधीच होईल आणि पर्वतीवर पहाटेचा चौघडा वाजायला लागेल,
1: तेव्हा जा आता झोपा असं ती नातवंडांना सांगते.
0: सांगे वेळ तशाच वार तिथीही आजी घड्याळातुनी.
1: थंडी पाऊस ऊनही कळतसे सारे तिला त्यातुनी.
0: मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले.
1: गाठोडे फडताळ शोधुनी तिचे आलो तरी ना मिळे.
0: आजीच्या या घड्याळाला तिथी वार ऋतू थंडी ऊन पाऊस सारं काही कळतं आहे.
1: आजीच्या या घड्याळासारखं दुसरं घड्याळ कुठे मिळणार असा प्रश्न कवीला पडतो.
0: श्रोते हो, आजीचं हे घड्याळ यांत्रिक नाहीये, तर ते जैविक घड्याळ आहे.
1: आपणही या जैविक घड्याळाचा कधी कधी अनुभव घेतो.
0: म्हणजे पहाटे उठायचं असेल आणि रात्री आपण त्या वेळेला उठायचंय असं ठरवून झोपलो की पहाटे नेमकी त्याच वेळेला आपल्याला जाग येते.
1: तसंच आजीचं आहे, या सोबतच निसर्गाचं भान तिला आहे.
0: उन्ह कुठे आली की किती वाजतात हे तिला पक्क ठाऊक आहे.
1: निसर्गातल्या बदलांचं निरीक्षण करताना ऋतूंचं तिथीचं ज्ञान तिला प्राप्त झालेलं आहे.
0: आज आपल्याकडे वेळ दर्शवणारी अनेक प्रकारची घड्याळं आहेत,
1: पण ही यंत्रवत घड्याळं फक्त वेळ दर्शवतात.
0: पण आजीचं हे अनुभवातून तयार झालेलं घड्याळ दुसरीकडे कुठेच मिळणार नाही.
1: आजीचं हे घड्याळ

0: कधीही बंद न पडणार आहे, कारण त्याला आठवणींची अनुभवाची ऊर्जा आहे.
1: कवी केशवकुमारांची ही कविता आपल्याला नकळतच बालपणात घेऊन जाते.
0: कवितेची भाषा सहज, सुंदर, बोलकी आणि मिश्किल आहे
1: आणि तिला गेयता असल्यामुळे ती कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहिली आहे.
0: यातला बालमनाचा निरागसपणा आणि आजीच्या प्रेमाची ऊब दोन्ही एकत्र जाणवतात. म्हणून केवळ ही घड्याळ्याची कविता न राहता ती आजी आणि नातवंडांमधल्या जिव्हाळ्याची, प्रेमाची कविता बनते.
1: श्रोते हो, आता कवी केशव कुमार म्हणजेच आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्याविषयी थोडं जाणून घेऊया.
0: मराठीतले नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, चित्रपट निर्माते,
1: शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि वक्ते असं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य अत्रे.
0: 13 ऑगस्ट 1898 पुण्यातल्या सासवडजवळच्या कोडित खुर्द या गावी त्यांचा जन्म झाला.
1: शिक्षण पुण्यात झालं.
0: नंतर 1928 लंडन विद्यापीठातून TD म्हणजेच शिक्षक पदविका त्यांनी प्राप्त केली.
1: भारतात येण्यापूर्वी त्यांनी सिरल बर्ट यांच्या हाताखाली प्रायोगिक मानसशास्त्राचा अभ्यास केला आणि काही काळ अध्यापनही केलं.
0: त्याचबरोबर अध्यापन, रत्नाकर, मनोरमा, इलाखा शिक्षक यासारखी मासिकं,
1: तर नवयुग हे साप्ताहिक आणि मराठा हे दैनिक त्यांनी सुरू केलं.
0: 1934 नारद नारदी या चित्रपटाची कथा आणि संवाद त्यांनी लिहिले.
1: 1938 आलेल्या ब्रह्मचारी या गाजलेल्या चित्रपटाची कथाही त्यांनीच लिहिली होती.
0: त्यानंतर भागीदारांसोबत नवयुग ही चित्रपट कंपनी त्यांनी स्थापन केली.
1: त्यानंतर लपंडा, वसंत सेना यासारखे चित्रपट त्यांनी केले.
0: त्यांचं कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन अशा प्रकारचं लिखाण सुरू होतंच.
1: 1954 अत्र्यांनी दिग्दर्शित केलेला श्यामची आई हा चित्रपट प्रदर्शित झाला.
0: या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं पहिलं सुवर्णकमळ मिळालं.
1: आचार्य अत्रेंनी मराठी भाषेत विपुल लेखन केलं.
0: अशी बायको हवी, उद्याचा संसार, तो मी नव्हेच, पाणीग्रहण, प्रीतिसंगम,
1: ब्रह्मचारी, बुवा तेथे बाया, मोरूची मावशी, लग्नाची बेडी यासारखी नाटकं,
0: तर गीतगंगा आणि झेंडूची फुले हे काव्यसंग्रह,
1: कावळ्यांची शाळा, फुले आणि मुले, कशी आहे गंमत हे कथासंग्रह,
0: चांगुणा, मोहित्यांचा शाप या कादंबऱ्या,
1: तर कऱ्हेचे पाणी हे त्यांचे आत्मचरित्र,
0: अशा प्रकारे मराठीत विपुल ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली.
1: अत्र्यांचं लेखन विविधांगी आहे. त्यात प्रवासवर्णनं, चरित्र,
0: ललित साहित्य, विडंबनपर साहित्य,
1: मी कसा झालो, हशा आणि टाळ्या या आत्मकथनपर पुस्तकांसोबतच
0: कऱ्हेचे पाणी या आत्मचरित्राचे 5 खंड यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
1: त्यांनी मकरंद या टोपण नावानं सुरुवातीला काव्यनिर्मिती केली.
0: त्यानंतर मग केशव कुमार या नावानं त्यांनी कविता लेखन सुरू ठेवलं.
1: झेंडूची फुले या शीर्षकाने त्यांनी विडंबन कवितांचा संग्रह देखील प्रकाशित केला.
0: विडंबन गीत हा गीतप्रकारही त्यांनीच प्रथम मराठीत आणला.
1: आम्ही कोण म्हणून काय पुसता या कवी केशवसुतांच्या सुप्रसिद्ध कवितेचं आचार्य अत्रे यांनी केलेलं विडंबन त्या काळी खूपच गाजलं.
0: त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातही त्यांनी विशेष कामगिरी केली.
1: मुलांना अभ्यासाची गोडी लागावी म्हणून सोप्या भाषेतले धडे आणि कविता वाचनमालेसाठी त्यांनी निवडल्या, असं विविधांगी काम त्यांनी केलं.
0: आचार्य अत्रे यांचं लेखणी इतकंच वाणीवरही जबरदस्त प्रभुत्व होतं.
1: त्यांची भाषणं म्हणजे श्रोत्यांना पर्वणीच असे.
0: अतिशय वादळी, झंझावती, सडेतोड, निर्भीड स्वभाव, तत्वांशी अत्यंत प्रामाणिक आणि आपल्या मताशी ठाम असणारं असं हे व्यक्तिमत्व.
1: आचार्य अत्रेंच्याच शब्दात सांगायचं झालं तर गेल्या 10,000 वर्षात असा माणूस झाला नाही आणि पुढच्या 10,000 वर्षात असा माणूस होणारही नाही.
0: तर असं हे बहुआयामी अष्टपैलू व्यक्तिमत्व.
1: त्यांनी मराठी साहित्य विश्वात आपलं नाव अढळ जागी कोरून ठेवलं आहे
0: आणि मराठी साहित्याला अमूल्य असं योगदान दिलं आहे.

0: श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम तुम्हाला आवडला ना, आम्हाला अवश्य कळवा. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405573485.
1: तर आजच्या या कार्यक्रमातून मी जान्हवी
0: आणि मी संपदा आपला निरोप घेतोय.
1: नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत होता कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत आणि सादरकर्ते विवेक वानखडे.
1: श्रोते हो, कवितेवर आधारित साहित्यिक कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 1143 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आता आनंद घेऊया लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा.

0: दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं आशा भोसले अभिजित आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीतकार होते जतीन ललित.
1: सुपरनिर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए सुपरनिर्मा. मैं सुपरमैन.
2: सचिन
1: मम्मी
2: सुपरनिर्मा में है सचमुच अपनापन.

0: सोमवार दिनांक 28 सप्टेंबर सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल दूरदर्शनवरील स्वामी मालिकेतील श्रीमंत माधवराव पेशवे यांच्यासह रंगभूमी आणि चित्रपट अशा विविध माध्यमात आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारे ज्येष्ठ आणि बहुआयामी अभिनेते रवींद्र मंकणी यांची मुलाखत.
1: माधवराव करत असताना कधीच ह्याचा विचार केलेला नव्हता, पण ज्यावेळेला हे करायचं ठरलं की माधवराव करायचं आहे मी, त्यावेळेला मला असं वाटलं की आपण आता मात्र हे सिरियसली घेतलं पाहिजे, गांभीर्याने घेतलं पाहिजे, आणि मग मी त्याचा अभ्यास सुरू केला.
0: तर नक्की ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम सोमवार दिनांक 28 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 1143 kHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
2: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
3: अगं बेटा नक्की बस, HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
4: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा भीती नाही माहिती घ्या.
3: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा, गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत, इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
4: HIV म्हणजे शेवट नाही, ART उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
3: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
4: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित

0: कुमार सानू अलका यांनी आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या मुख्य स्वरातलं जतीन ललित यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत होतं कुछ कुछ होता है या चित्रपटामधलं. रचना होती समीर यांची.
1: प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 94035473485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

उदित नारायण, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या रचनेसोबतच लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 9:30 वाजलेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र श्रोते हो आता इंद्रधनुष्य कार्यक्रमात ऐकूया ज्येष्ठ अभिनेते रवींद्र मंकणी यांची वैष्णवी रिसपूड यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

0: नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी वैष्णवी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, अभिनय म्हणजे केवळ एखादी भूमिका साकारणं नव्हे, तर त्या व्यक्तिरेखेला आपल्या अभिनयातून जिवंत करणं आणि आपल्या सहज सुंदर संयमी आणि प्रभावी अभिनयाने असंख्य व्यक्तिरेखा रसिकांच्या मनात अजरामर करणारे कलाकार म्हणजे आजचे आपले मान्यवर पाहुणे. स्वामी मालिकेतील श्रीमंत माधवराव पेशवे यांच्यासह रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपट अशा विविध माध्यमात आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारे ज्येष्ठ आणि बहुआयामी अभिनेते रवींद्र मंकणी. रवींद्रजी, आपल्या समृद्ध अभिनय प्रवासाबद्दल मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आपण आज आमच्यासोबत आहात याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. आकाशवाणीच्या परिवारातर्फे मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते.
1: धन्यवाद. मी रवींद्र मंकणी, बोला.
0: सर, आपण व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर आणि पुढे अभिनयाच्या क्षेत्रात आलात. हा प्रवास नेमका कसा घडला? अभिनयाची हाक कधी आणि कशी ऐकू आली?
1: खरं सांगू का, व्यवसायाने मी खरं सिव्हिल इंजिनियर नाहीच. सिव्हिल इंजिनियर फक्त पदवी मिळवण्याकरता मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं.
0: अच्छा.
1: आधी आई वडील म्हणले होते की बहीण डॉक्टर आहे तर तू डॉक्टर हो, म्हणून मेडिकलला मी प्रवेश घेतला. ती ॲडमिशन त्यावेळेला 1% गेली. आणि मग करायचं काय आहे, म्हणजे आत्तासारखी कॉम्पिटिशन नव्हती की 99.99 एवढे कोणा मार्क पडतात, त्या नव्हती एवढी. पण मग पुढं काय करायचं, तर मला काही पुढं कुठंतरी बी ए करणं वगैरे असल्यामुळे काही इंटरेस्ट नव्हता एकतर. मग वडील म्हणलं की इंजिनियर हो, म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, इंजिनियर होतो आहे का नाही काय. कुठलं तरी मला कुठल्या क्रिएटिव्ह क्षेत्रातच काम करायचं होतं आणि त्यामुळे मी इंजिनियर झालो. चांगल्या मार्काने इंजिनियर झालो. आणखीन त्यावेळेला हाऊसिंग बोर्डमध्ये पहिली नोकरी केली मी. तसे बाकीच्या नोकरीचे ऑफर्स मिळालेले होते, पण हाऊसिंग बोर्डामध्ये एवढ्याकरता केली की मला तो CPM पोर्ट हे मी शिकलेलो होतो, त्याच्यामध्ये मी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट घेऊन फर्स्ट क्लास बसमध्ये आलो होतो. तर त्याचा उपयोग कुठेतरी करावा अशा ह्याने मी तो खरं सिव्हिल इंजिनिअरिंग हे केलं आणि हाऊसिंग बोर्डमधली नोकरी केली. त्यावेळेला त्या काळामध्ये 3.5 कोटीची एक स्कीम होती येरोड्याची, अर्थात त्या काळी म्हणजे 1980 तर 3.5 कोटी त्यावेळेला खूप मोठे होते,
0: म्हणजे
1: आत्ताच्यापेक्षा खूपच मोठे होते. तर त्यावेळेला ती कम्प्लीट केली मी. आणखीन माझ्या मित्रांनी सहकार्यांनी सगळा CPM पोर्टचा मी तयार केला. आणखीन अफजुल पुरकर त्यावेळेला चीफ इंजिनियर होते, त्यांच्यासमोर तो सादर केला. सादर केल्यानंतर त्यांनी म्हटलं कोणी केलं आहे, तर साहजिकच सांग

0: सांगितलं की मी केलं हे सगळं आणि मी आत्ताच जस्ट सिव्हिल इंजिनियर झालो आहे, आणखीन पहिली नोकरी करतो आहे. तर ते म्हणले अप्रतिम केलेलं आहे. म्हणजे तुमच्याकडनं हे नवीन माणसाकडनं ही अपेक्षाच नाही खरं म्हणजे. आणि मला वाटतं हा माझा पहिला विजय होता सिव्हिल इंजिनिअरिंगमधला. नंतर माझ्यामध्ये घरातला व्यवसाय होताच ॲडव्हर्टायझिंगचा, आणि ॲडव्हर्टायझिंग देखील क्रिएटिव्ह फील्डमध्येच आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे मला असं वाटलं की आपण हे फार काळ सिव्हिल इंजिनियर किंवा बिल्डर व्हावं, पैसे मिळवावे, त्याच्यात काही टिकून राहणार नाही आपण, किंवा हे क्षेत्र आपलं नाही आहे. म्हणून घरातल्या व्यवसायामध्येच शिरलो मी. आणखीन ॲडव्हर्टायझिंगमध्ये मी आणखीन माझ्या पत्नीने सुरुवात केली, आणि त्यामध्ये मात्र वेगवेगळे प्रयोग करत गेलो. म्हणजे आजही पुण्यातली क्रिएटिव्ह एजन्सी म्हणून रविराजकडे बघितलं जातं, किंवा वेगवेगळे प्रयोग करणारी एजन्सी, नवनवीन प्रयोग करणारी एजन्सी. त्या काळामध्ये रेडिओवरती ॲडव्हर्टायझिंग एवढं नव्हतं पॉप्युलर. आम्ही ते पॉप्युलर करून दाखवलं की नाही, रेडिओ देखील माध्यम आहे, नुसतंच प्रिंट माध्यम नाही आहे, ते रेडिओ देखील माध्यम आहे. आणखीन ते पॉप्युलर झालं, पॉप्युलर लोकांकडनं प्रतिसाद चांगला मिळाला, आमच्या ग्राहकांना पण प्रतिसाद चांगला मिळाला. कारण पहिल्यांदा ज्यावेळेला आम्ही आमच्या पहिल्या क्लायंटला सांगितलं होतं की हे आपण रेडिओ माध्यम वापरूया, तर ते त्यांनी मला असं थोडा विरोध केला होता की कुठलं ब्रिटिश काळातलं माध्यम सांगताय आम्हाला तुम्ही, आता जो इतकं पुढं चाललं आहे प्रिंटमध्ये एवढे प्रयोग होत आहेत. म्हणलं ते ठीक आहे ना, आपण करून बघायला काय हरकत आहे. आणखीन त्यावेळेला पहिली आम्ही एक जिंगल केली, जिंगल ती राहुल रानडेंनीच केली होती, म्हणजे म्युझिक त्यांनी दिलं होतं. आणि ती पहिली जिंगल होती जी खूप पॉप्युलर झाली.
1: अच्छा.
0: खूप म्हणजे आजही ती जिंगल रेडिओवर वाजते, आणखीन लोकांना ती आजही आवडते. मग त्यामध्ये प्रयोग बरेच करत गेलो, रेडिओ प्रोग्राम्स केले. मी स्वतः 2000 पेक्षा जास्त जाहिरातींना आवाज दिलेला आहे, आणि माझ्या पत्नीने पण दिला. आणखीन ती एक तर ट्रिपल ग्रॅज्युएट आहे, मराठीची ट्रिपल ग्रॅज्युएट आहे, त्यामुळे ती कॉपी उत्तम लिहायची, आणि सगळी कॉपी रायटिंग आज देखील कॉपी रायटिंग तीच करते.
1: अच्छा.
0: आमच्या एजन्सीचे पूर्ण कॉपी रायटिंग तीच करते. त्याच्यानंतर तुम्ही जे विचारलं की अभिनयामध्ये कसा शिरलो मी, तर अभिनय खरं म्हणजे मी लहानपणापासून करायचो. अगदी मी माझ्या मॉन्टेसरीच्या काळापासून मी अभिनय करायचो. आणखीन त्यावेळेला एवढा छोटा मुलगा चांगला अभिनय करतोय हे जरा कौतुकाचा विषय होता. आणि मग त्यावेळी आपली देखील छाती फुगून येते की आहे आपल्याला जमते काहीतरी. तर त्यामुळे तेव्हापासून मी करत होतो अभिनय. पण ज्यावेळेला प्रोफेशनल जगात येतो त्यावेळेला नाही म्हणलं तरी तुमच्या अभिनयामध्ये अभिनय कसामध्ये फरक पडत जातो.
1: बरोबर.
0: आणखीन त्यावेळेला मी पहिला त्यावेळी चित्रपट केला तो 22 जून 1897 हा चाफेकरांचा चित्रपट केला. आणि मला वाटतं खरी सुरुवात जी झाली ती त्या चित्रपटापासून झाली.
1: अच्छा.
0: त्याच्या आधी पुरुषोत्तम करंडकमध्ये भरपूर एकांकिका केल्या, भरपूर पारितोषिकं मिळवली, हे सगळं चाललं होतं, झालं व्यवस्थित. आणि त्याच पुरुषोत्तमच्या शेवटच्या वर्षात 79 शंकर नागनी माझं ते काम बघितलं. आणखीन त्यावेळेला त्यांनी मला कास्ट केलं की हा मधला भाऊ, चाफेकरांचा मधला भाऊ हाच. आणखीन त्यावेळेला नचिकेत पटवर्धन दिग्दर्शक होते, जयू पटवर्धन, नचिकेत पटवर्धन. त्यांनी मला विचारलं की ते हा जरी चित्रपट करत असलो आपण तरी देखील गोटा करायला लागेल, करशील ना? म्हटलं ठीक आहे ना, करूया ना, काय हरकत नाही. लोक विचारतील तरी काय झालं बाबा. त्यामुळे थोडस मला असं वाटतं की त्यावेळी देखील चित्रपट करत असताना एवढी अशी सिरियस भूमिका माझी नव्हती, थोडं बघण्याचा दृष्टिकोन हा उथळ होता. पण नंतर मला असं वाटलं की आपण हा एवढा उथळ विचार करता कामा नये, हे माध्यम खूप स्ट्रॉंग आहे, ताकदवान आहे, आणखी या माध्यमाचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. आणि तेव्हापासून त्या अभिनयाकडे मी प्रोफेशनली बघायला लागलो, एक ताकदवान मीडिया म्हणून बघायला लागलो. आणखीन तिथनं खरं अभिनयाची सुरुवात झाली.
1: अच्छा. सर, अभिनयाच्या सुरुवातीच्या काळातील एखादा प्रसंग किंवा अनुभव आजही आठवला की मन विशेष भावुक होतं, असा कुठला आहे का?
0: असा प्रसंग अगदी अभिनयाची सुरुवात करत असताना असं मला नाही सांगता येणार, पण मला असं वाटतं की ज्यावेळेला मी श्रींची इच्छा नाटक सुरू केलं त्यावेळेला कोकणातच आलो होतो आम्ही, आणि कोकणातला राजापूरचा कुठला तरी दौरा होता. दोन प्रसंग सांगतो, दोन वेगवेगळे प्रसंग आहेत. तर प्रयोग संपला, आणखीन नेहमीप्रमाणे मेकअप काढायला आम्ही मेकअप रूममध्ये आलो, अर्थात त्याला थिएटर असे जावळ्यांचीच थिएटर होती त्या काळामध्ये, त्यामुळे तिथंच मागे आरशासमोर वरून मेकअप काढत होतो मी. आणि अशा एक वृद्धगृहस्थ, वृद्धगृहस्थ म्हणजे अगदीच वृद्धगृहस्थ, काठी टेकत आले,

0: आणखीन त्यांनी काठी बाजूला ठेवली अशी, आणखीन त्या थरथरत्या हाताने आणखीन यांनी मला नमस्कार केला.
1: वा
0: तर मी म्हटलं अहो असं काय करत, मला काय नमस्कार करायचं, मी उलट तुमच्या पाया पडलं पाहिजे. आणि त्यांनी हातातनं ते म्हटलं की नाही नाही मी तुम्हाला नमस्कार करत नाही आहे, हे तुमच्यातला माधवरावला करतो आहे.
1: अच्छा.
0: आणि त्यांनी 5 रुपयाची नोट काढून मला दिली, म्हटलं हे बक्षीस माझ्यातर्फे त्या माधवरावर ठेवा, ती नोट माझ्याकडे अजूनही आहे. आणि मला असं वाटतं की असा प्रसंग इतक्या हृदय प्रसंग तुमच्या आयुष्यात येणं, आणखीन तुमच्या कौतुकाची दाद त्यांनी देणं एवढ्या वृद्ध माणसानी, हे मला असं वाटतं की ते फार मोठं पारितोषिक होतं.
1: नक्कीच.
0: तसंच दुसऱ्या वेळेचं एक गंमत आहे की अशाच प्रयोगात कोकणातलाच परत धवलेवाचा प्रयोग होता. आणखीन परत त्याच विंग वगैरे काही नव्हतं, आणखीन राजापूर किंवा असंच कुठलं हे असेल मला सगळं आठवत नाही. पण एका ओढ्याच्या साईडला स्टेज होतं, मध्ये ओढा आणि त्याच्या पलीकडे सगळे प्रेक्षक बसलेले होते. आता त्याने एंट्री कशी दिली वगैरे मला खरं काही माहीत नाही. पण अशा वेळेला तिथं एक कुत्रा समोर येऊन बसला होता, आणखीन तो स्टेजवरती येऊन बसला होता. आमच्या बॅकस्टेज आर्टिस्टनी त्याला काढायचा प्रयत्न केला पण तो हल्ला नाही जागेवरनं, तिथंच बसून राहिला आणि तो फक्त आमच्याकडे बघत होता. आणखीन पूर्ण नाटकभर तो तिथंच बसून आम्ही काय करतो हे सगळं बघत होता. तर मी माझ्या हिरोईनला असं सहज गमतीने म्हटलं की बहुतेक मागच्या जन्मी हा नट असावा, आपल्या कामाला तो दाद देतोय. आणि ते नाटक संपल्यानंतर तो तिथनं निघून गेला शांतपणे. काय काय असतं माहीत नाही मला.
1: बरोबर. सर, रवींद्र मंकणी म्हटलं की स्वामी मालिकेतील श्रीमंत माधवराव पेशवे ही भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहे. ही व्यक्तिरेखा साकारताना आपण कोणत्या प्रकारचा अभ्यास केला आणि त्या भूमिकेने आपल्याला एक अभिनेता म्हणून काय दिलं?
0: अभ्यास म्हणजे खरं म्हणजे पप्पा म्हणजे आम्ही गजानन जागीरदार पप्पा म्हणायचो, ते दिग्दर्शक होते. स्वामी म्हणजे जवळजवळ माझी पाठ होते कादंबरी, एवढं म्हणलं मला माहीत. इतक्या वेळा रात्री वाचलेली आहे म्हणजे, किंवा पेशव्यांचा सगळ्याचा इतिहास आधी वाचून काढलेला होता मी. पण स्वामी करत असताना माधवरावकडे त्या दृष्टीने मी कधीच बघितलं नव्हतं. माधवराव आणखीन रमा यांची एक छान प्रेम कथा होती, आणखीन ती किती उत्कट प्रेम करत होते एकमेकांवरती, एवढंच माझ्या डोक्यात होतं. माधवराव करत असताना कधीच ह्याचा विचार केलेला नव्हता. पण ज्यावेळेला हे करायचं ठरलं की माधवराव करायचं आहे मी, त्यावेळेला मला असं वाटलं की आपण आता मात्र हे सिरियसली घेतलं पाहिजे, गांभीर्याने घेतलं पाहिजे. आणि मग मी त्याचा अभ्यास सुरू केला. अभ्यास सुरू करत असताना हा माणूस एवढ्या प्रसंगातनं गेलेला आहे, एवढ्या घरातल्या भांडणातनं, बाहेरच्या शत्रूशी भांडणातनं, एकाच वेळा 3-3 आघाड्यांवरती लढलेला माणूस आहे हा. आणखीन त्याच वेळेला स्वतःच्या पत्नीवरती उत्कट प्रेम करणारा माणूस आहे, तेवढाच भावूक आहे आईबद्दल, तेवढाच भावूक आहे. आता हे इतके त्याला कंगोर आहेत त्या कॅरेक्टरला, हे सगळे कंगोरे आपल्याला दाखवायचे असतील तर आपण त्याच्यावरती मात्र खूप श्रम घेतले पाहिजेत. उदाहरण म्हणून सांगतो की त्यावेळेला माधवरावचं वय असेल 27 माधवराव गेले, 16-17 वर्षाचं असताना ते याच्यावरती गादीवरती बसले. तर पप्पांशी बोलत असताना मी म्हटलं की पप्पा मी आत्ता 16 वर्षाचा वाटतो का? एक तर नाही वाटत म्हटलं, खरं म्हणजे आपण कबूल करायला काही हरकत नाही आहे कारण माझं वय त्यावेळी जास्त होतं. तर पप्पांनी मला एक म्हटले ते की पण मिशी लावूया. ठीक आहे म्हटलं, मिशी लावूया. तर मिशी लावत असताना आमचा वाद व्हायचा की ही मिशी नको, ती मिशी नको, ती मिशी नको. म्हटलं हे मिसरूड फुटलेला माणूस नाही वाटत आहे हा, हा माणूस हे वाटलोय, मोठा वाटलोय, वयाने मोठा वाटलोय. म्हणजे इथपर्यंत वाद घालत घालत घालत आम्ही पूर्ण सगळे प्रसंग त्यातनं गेलेलो आहे. आणखीन त्यावेळेला मला स्वतःला असं वाटत होतं की आपण जरी पप्पांशी वाद घालत असलो तरी देखील प्रत्येक गोष्टीतनं त्यातनं ते काय सांगतायत यातनं देखील आपण काहीतरी शिकतोय. आणि तो शिकण्याचा आनंद मला वाटतं स्वामींनी मला दिला की प्रत्येक गोष्टीत काहीतरी नवीन शिकलं पाहिजे आपण, प्रत्येक गोष्टीत काहीतरी नवीन बघितलं पाहिजे, नवीन करत गेलं पाहिजे. आणि अभिनेता म्हणून मला असं वाटलं की त्या भूमिकेने मला सक्षम केलं आणि त्या भूमिकेने मला अभिनय कसा करावा, एखादा नट कसा तयार व्हावा, कसा तयार केला पाहिजे आपण, हे मला त्या कॅरेक्टरनी मला सुचवलं आणि शिकवलं रादर.
1: सर, ऐतिहासिक, सामाजिक किंवा समकालीन व्यक्तिरेखा साकारताना आपली तयारी कशी असते किंवा पटकथा वाचण्यापासून ते कॅमेरा समोर उभं राहण्यापर्यंतचा आपला प्रवास नक्की कसा असतो त्याविषयी जरा सांगा.
0: कसं आहे की आता जसं मी म्हटलं की स्वामींनी मला शिकवलं आणखीन प्रत्येक भूमिका कशी बघावी, तर मी पहिल्यांदा काय करतो की पटकथा वाचल्यानंतर माझी बलस्थानं काय आहेत कॅरेक्टरमधली ती पहिल्यांदा मी शोधून काढतो की अरे हा प्रसंग जो आहे, हा प्रसंग आपण असा

0: केला पाहिजे. हा प्रसंग करत असताना आपण अशा पद्धतीने बोललं पाहिजे. आणि मला असं वाटतं की दिग्दर्शकाशी मी कायमच भांडत आलो आहे. म्हणजे पण कुठलाही दिग्दर्शक असला तरी भांडणं तर म्हणजे चांगल्या पद्धतीने भांडायचो की वाद घालायचो की नाही नाही हे मला नाही पटत आहे. तर प्रत्येक दिग्दर्शकाने मला प्रोत्साहन दिलं की हा काहीतरी वेगळं बोलतोय आणि काहीतरी वेगळं करून बघण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्याकरता आपण त्याला मदत केली पाहिजे. आणि मला जेवढे काही दिग्दर्शक भेटले, सगळे ज्येष्ठ दिग्दर्शक होते, त्या सगळ्यांनी मला ऍक्सेप्ट करत दिले, आणखीन त्यांच्याकडनं मी बरंच शिकत गेलो. त्यामुळे मला असं वाटतं की हा प्रवास जो आहे की नाही, तो पहिल्यांदा मला माझी बोलस्थाना बघण्यामध्ये खूप आनंद मिळतो की हा प्रसंग आपण आपला आहे. आणि मला नेहमीच हेमा मालिनी बरोबर काम केलंय, अमिताभ बच्चन बरोबर काम केलंय, पण मला असं वाटत आलं की त्यांच्याबरोबर काम करत असताना देखील ते यार सिनियर ऍक्टर, म्हणजे प्रश्नच नाही. अमित जी तर खूपच सिनियर ऍक्टर आहेत आणि थोर ऍक्टर आहेत, यात काही वाद नाही आहे. पण त्यांच्याबरोबर काम करत असताना देखील मी नट म्हणून मला असं वाटायचं की ही हे बॅटल फील्ड आहे, युद्धभूमी आहे, आयदर समोरच्याला कापा किंवा तुम्ही कापले जाला, एक काहीतरी करा. आणि त्यामुळे मला अशी कधीच भीती वाटली नाही की हे कोणतरी अमित जी बरोबर काम करतोय, हेमा मालिनी बरोबर काम करतोय, मला कधीच भीती नाही वाटली. आणि कारण माझ्या डोक्यात हे कायम असायचं की हा प्रसंग माझा आहे. मी जरी तिच्या मुलाचं काम करत असलो तरी देखील हा प्रसंग माझा आहे आणि तो मीच करणार आहे आणि मला माझ्या साईडने करून घ्यायचं आहे.
1: बरोबर.
0: तर ते समोर कोण आहे याच्याबद्दल मी कधीच भीती बाळगली नाही. आणि त्यामुळे मला वाटलं असं वाटलं की या प्रसंगातच मला शिकत गेलो आणि शिकवलं मला.
1: खूप छान सर. सर, नाटक, दूरदर्शन आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्याला सर्वात मोठा फरक कोणता जाणवतो त्याबद्दल सांगा.
0: अभिनय म्हणून या तिन्ही माध्यमांमध्ये एक फरक नाहीये. नाटक ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्या काळामध्ये अभिनेत्याचा आवाज शेवटपर्यंत पोहोचणं हे फार गरजेची गोष्ट होती. आता खूप टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे, लॅपल माईक आले आहेत, आणखीन त्यामुळे कमी आवाज जरी बोललो तरी चालतं, शेवटपर्यंत जातो आवाज. पण ती जी रेंज असायची त्यावेळेला ती अभिनेत्याने पकडणं हे नाटकात हे फार महत्वाचं होतं. आणखीन मग तो कुठला आहे, सामाजिक असू दे, ऐतिहासिक असू दे, कुठलाही असू दे, दूरदर्शन हे माध्यम क्लोजअपचं आहे. त्यामुळे क्लोजअप वरती म्हणजे कॅमेरा चेहऱ्यावरती जे कायम, तर त्यावेळेला आपले डोळ्यांची हालचाल कशी असली पाहिजे, चेहऱ्यावरती भाव कुठले पाहिजेत, वर ते योग्य आहेत की नाही हे देखील आपल्याला कळलं पाहिजे. हे दूरदर्शनचं आहे. आणि चित्रपट अर्थातच चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. कारण चित्रपट कुठलाही शॉट असू दे हा दिग्दर्शक हातात असतो आणि कॅमेरामॅनच्या हातात असतो. जरी आपण काम करत असलो, जरी आपण तिथे अभिनय करत असलो, तरी देखील हा माझ्या मते तिघांमध्ये फरक आहे. आणखीन या तिघांमधला फरक ज्याला कळतो, मला असं वाटतं की तो अभिनेता या तिन्ही माध्यमात व्यवस्थित काम करू शकतो.
1: वा, खूप छान सर. सर, तुम्ही बऱ्याच भूमिका अजरामर केल्यात. एखादी भूमिका साकारताना आपण त्या व्यक्तिरेखेत पूर्णपणे समरस होत होतात. मग शूटिंग संपल्यानंतर त्या व्यक्तिरेखेपासून स्वतःला वेगळं करणं कधी कठीण जातं का किंवा तुम्हाला कठीण गेलं का?
0: खरं म्हणजे नाही, म्हणजे ती कॅरेक्टर करत असताना, आपण ती कॅरेक्टर जिवंत करत असताना असं म्हणूया, तो त्यावेळी पुरताचा भाग असतो. त्यातनं बाहेर आल्यानंतर परत तीच कॅरेक्टर मी घेऊन जर बाहेर गेलो तर मला लोक शिवातरी घालतील किंवा जोडतरी मारतील, काहीतरी करतील. तर मला नाही असं वाटत की म्हणजे ते सोडता आलं पाहिजे आपल्याला, आणखीन आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जगता आलं पाहिजे.
1: म्हणजे दोन्ही तुम्ही ते बॅलन्स केलं.
0: म्हणजे डॉक्टर लागून नेहमी म्हणायचे की हे आपल्याला जमलं पाहिजे, नटाला जमलं पाहिजे, आणि हे ते मला पटलं की हे खरंच जमलं पाहिजे तुम्हाला.
1: बरोबर. सर, अनेक दिग्गज दिग्दर्शकांबरोबर तुम्ही काम केलं. एखाद्या दिग्दर्शकाने आपल्यातील कलाकाराला वेगळ्या पद्धतीने उलगडून दाखवलं असा एखादा अनुभव सांगाल का?
0: मी दोन दिग्दर्शकांची नावं घेईन की एक तर पपांचं गजानन जागीरदारांचं, त्यांचाही अनुभव खूप दाणगा. प्रभात पासनचा संपूर्ण एवढे त्यांनी मोठमोठे नट बघितलेले, प्रभातच्या काळातले दिग्दर्शक बघितले, आणखीन त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करत असताना खूप मजा यायची. म्हणजे मी म्हणलं ना की वाद घालायचो, मी प्रत्येक वेळा वाद घालायचोच. तर एखादा प्रसंग चांगला झाला की पप्पा बोलवायचं इकडं, कारण त्यावेळेला त्यांचं वय 85 होतं, आणखीन त्या ह्याच्यात देखील ते काम करायचे. आणि कित्येक वेळा असा प्रसंग यायचा की ते झोपून दिग्दर्शन करायचे, कारण त्यांच्या पाठीला त्रास होता त्यामुळे झोपून दिग्दर्शन करायचे. पण प्रसंग चांगला झाला की जवळ बोलवायचे आणि पाठीवरती छाप द्यायचे. तर हे फार खूप छान असतं, नटाला खूप छान वाटतं. म्हणजे मला एक अभिमानाची गोष्ट सांगायची म्हणजे पप्पांनी मला माधवराव करता जे जोडे घालायला दिले होते ते म्हटलं की हे जोडे घाल, हे घायच घालायचे आणखी माधवरावनी. ते म्हटलं काय एवढं काय विशेष आहे, कारण कॉस्ट्युमसारखं कॉस्ट्युम असतो, त्यात काय.

0: ते म्हणले की हे तुला का देतोय, हे संजीव कुमारचं जोड येते.
1: अरे वा.
0: दुसरं दिग्दर्शकाचं नाव घेईन, विजया मेहता. बाईंनी इतकं बारकाईने काम केलेलं आहे माझ्यावरती, करवून घेतलेलं आहे. आणखीन बऱ्याच वेळेला ते असं म्हणायचे की नाही रव्या हे नाही जमत आहे, याला जमत नाही आहे. मग करून कधीच त्याने दाखवलं नाही मला. प्रयत्न कर, पुढचा प्रयत्न कर, आणखीन पुढचा प्रयत्न कर. हे जर दिग्दर्शकाला कळतं की नाही, मला असं म्हणतं की तो दिग्दर्शक नटामधलं बरोबर चांगलं आहे ते काढून घेऊ शकतो. म्हणजे बाईंनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये माझा एक प्रसंग लिहिलेला आहे की, आणि ते रव्याच म्हणायचे मला, मला कधी त्यांनी रवी वगैरे म्हणलेलं नाही आहे. त्याच्यात देखील त्यांनी आत्मचरित्रामध्ये रव्याच म्हणलेलं आहे की रव्या हा प्रसंग खूप छान करायचा. आणि खरं म्हणजे प्रसंगामध्ये डायलॉग नव्हते, काही नव्हतं, फक्त तो देवदत्त म्हणून जी कॅरेक्टर होती तो त्या देवीच्या देवळात जाताना तो संपूर्ण डोंगर चढून जायचा जातो, आणखी तिथंच आपलं शमशीर अर्पण करतो. आता हे सगळं माईंमधनं आणायचं होतं, आणि हे बाईंनी हे माईंमधनं माझ्याकडे करून घेतलं होतं की एकही डायलॉग नाही, मग काय करशील तू हे तूच सांग मला. तर म्हणलं की तो धडपडेल, कारण हा डोंगर चढायचा आहे. ते म्हणले बरोबर, दाखव करून. आणि असं करत करत करत करत त्यांनी संपूर्ण तो प्रसंग करून घेतला माझ्याकडनं. आणि मला असं वाटतं की हे दिग्दर्शकाचं कौशल्य आहे. आणि त्यांनी बाईंनी हे खूपच केलेलं, म्हणजे किंवा बाईंची पहिली फिल्म होती स्मृतिचित्रे, त्यावेळेला माझ्या 3 फिल्म झालेल्या होत्या, त्यामुळे नाही म्हणलं तरी कॅमेरा आणखी कुठं काय लाईट वगैरे हे नाही म्हणलं तरी मला थोडंसं जास्त कळत होतं असं म्हणून. खरं म्हणजे कारण बाईंचा स्वतःचा अनुभव खूप जाणगा होता, पण त्यांची ती पहिली फिल्म होती आणि फिल्ममध्ये काय केलं पाहिजे हे जरा थोडंसं त्या स्वतः देखील शिकत होत्या. पण स्मृतिचित्र करत असताना त्यांनी जे काय मला मॅनरिझम सांगितले होते की टिळक कसे बसतील ते मला करून दाखव, टिळक कसे बोलतील ते मला करून दाखव, आणि असं काढून घेतलं होतं त्यांनी. तर त्या देवदूताच्या भूमिकेमध्ये हायवेदनमध्ये देखील त्यांनी ते सगळं काढून घेतलेलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की या दोन दिग्दर्शकांची नावं मला अगदी आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो की हे दोन दिग्दर्शकांनी माझ्याकडनं काम करवून घेतलंय आणि माझ्या नटाला बाहेर काढलं.
1: बरोबर,
0: हे सगळ्यात चांगलं होतं.
1: नक्कीच सर. सर, आजच्या डिजिटल युगापर्यंत मनोरंजन विश्वात मोठे बदल झालेत. या बदलांकडे आपण कलाकार आणि एक प्रेक्षक म्हणून कसं पाहता?
0: कलाकार म्हणून मला असं वाटतं की कलाकार म्हणून मला सगळी माध्यमं सारखं वाटलं की कलाकार म्हणून तुम्हाला त्या त्या माध्यमाचा अभ्यास पाहिजेच आणि तो तुम्ही केलाच पाहिजे, आणखीन त्यात तुम्ही जगलं पाहिजे. प्रेक्षक म्हणून मला असं वाटतं की सध्या OTT मुळे म्हणा किंवा नवीन जे मराठीमध्ये चित्रपट येत आहेत त्यातले विचार म्हणा, नाटकांमधले विचार म्हणा, खूप बदलले आहेत. आणखीन खूप चांगले चांगले विचार मांडले जातात, चांगले चांगले लेखक येत आहेत, तरुण लेखक येत आहेत, आणखीन त्यांच्याकडनं ती जी प्रतिभा बाहेर पडते ती खूप चांगली आहे असं प्रेक्षक म्हणून मला असं वाटतं.
1: सर, आज अभिनय क्षेत्रात येणाऱ्या या तरुण कलाकारांमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी सकारात्मक वाटतात आणि कोणत्या गोष्टींकडे त्यांनी अधिक गांभीर्याने पाहायला हवं असं वाटतं?
0: नवीन कलाकारांमध्ये किंवा तरुण कलाकारांमध्ये चांगली लोक देखील आहेत, चांगली येत आहेत. मी सगळ्यांना एकच सांगेन, रामरक्षा म्हणा. तर हे काय म्हणजे रामरक्षा कशाला म्हणायची? तर रामरक्षामधले जे स्ट्रोक्स आहेत, शब्दांचे उच्चार आहेत, हे नटाला खूप उपयोगी पडणारे आहेत. नटाने कुठं जोर द्यावा कुठं जोर देऊ नये हे कळायला पाहिजे आणि हे नटाला शिकायला लागतं. ज्यावेळी तुम्ही सिरियल करत म्हणा किंवा चित्रपट करता त्यावेळेला आज काही वेळेला मला असं वाटतं की अरे काय मराठी यांचे किती वाईट आहे मराठी. आणखीन सगळे मुंबईची नट साहजिकच, तुमचं पुण्याचं मराठी म्हणजे काय वगैरे असं ते म्हटलं साहजिकच आहे, कारण पुण्याचं मराठी चांगलंच आहे. कारण तुम्हाला जर साधा एक कळत नसेल की तुम्ही कुठल्या शब्दांवरती जोर देऊन बोललं पाहिजे तर तुम्ही त्यातनं आशय कसा बाहेर काढणार, हे शक्यच नाही आहे. आणि म्हणून मी प्रत्येकाला सांगतो की तुम्ही रामरक्षा म्हणा तर तुम्हाला ते कळत जातं. आणि एक तर दुसरं असं आहे की रामरक्षेमुळे तुमचे उच्चार खूप सुधारले जातात, त्यामुळे ते नटाने केलंच पाहिजे. नवीन नटांमध्ये खूप काय चांगले पण गोष्टी आहेत, चांगल्या वाईट पण गोष्टी आहेत. सिरियलमुळे असं झालंय की मी दिसतो कसा, मी केस माझे कसे आहेत, माझा चष्मा कसा आहे, याच्यावरती जास्त भर असतो. अभिनय सोडून दिला जातो, आणखीन याच्यावरतीच भर दिला जातो. हे मला असं वाटतं की नटाच्या दृष्टीने फार मारक आहे, आणि ते न करता स्वतःच्या अभिनयाकडे त्यांनी लक्ष दिलं तर जास्त त्यांना उपयोग होईल असं माझं मत आहे.
1: सर, तुम्ही विविध रंगी भूमिका केल्या आहेत, पण एखादी अशी भूमिका किंवा व्यक्तिरेखा किंवा असा एखादा विषय आहे जो अजूनही आपल्याला साकारायचा आहे असं काही आहे का?
0: मी नेहमी गमतीने असं म्हणतो की सध्या मला

0: प्रेक्षक म्हणतात की सध्या तुम्ही दिसत नाही, बंद केलं का काम केलं? तर म्हटलं नाही हो, बंद नाही केलेलं. मी लहान काम करत नाही आणि मोठी कोणी मला देत नाही, म्हणून मी सध्या दिसत नाही. कॅरेक्टर असं कुठलं पर्टिक्युलर सांगता येणार नाही, कारण मी म्हणतो तसं की नटाला कुठलंही कॅरेक्टर हे चांगलंच वाटलं.
1: बरोबर.
0: कारण त्यात जो नट शोधत जातो आणखीन त्या कॅरेक्टरचे विविध रंग पैलू कसे बाहेर काढतो हे सगळ्यात महत्वाचं असतं. त्यामुळे मला असं नाही वाटलं कधी की अरे हिटलर करायला पाहता, अरे नाही हे नाही असं नाही वाटलं कधी मला. मला असं वाटलं की जे माझ्या पदरात पडलंय, माझ्या ताटात वाढलं गेलेलं आहे, ते मी चांगल्या पद्धतीने खाल्लं पाहिजे.
1: बरोबर.
0: आणखीन त्यामुळे मला अशी कुठली कॅरेक्टर करावी, सावरकर करावे, तिळक करावं, असं कधीच नाही वाटलेलं.
1: हां,
0: मी उद्या जर समजा त्यांनी मला कोणी दिलं तर मी ते करून चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करीन. आणि मी म्हणून नेहमी कुठल्याही भाषणामध्ये बोलत असताना प्रेक्षकांना सांगतो की माझ्याकडनं तुम्ही चांगल्याचीच अपेक्षा ठेवा, तरच मी चांगलं काम करू शकेन.
1: बरोबर. सर, आपल्या कामाला पुरस्कारांनीही गौरवलं आहे, पण कलाकारासाठी पुरस्कार आणि रसिकांची दाद यापैकी सर्वात मोठी गोष्ट कोणती वाटते?
0: रसिकांची दाद ना
1: के भाई.
0: कारण मी नेहमी म्हणलो की नट हा म्हणजे बऱ्याच ठिकाणी गेलो की प्रेक्षक ओळखतात, आणखीन मग कोणी फोटो काढतो, कोणी सही येतो, याचा तुम्हाला त्रास होत नाही का असं लोक विचारतात. तर मी नेहमी सांगतो की नाही, नट हा माणूस प्रेक्षकांची प्रॉपर्टी आहे, त्यामुळे तुम्ही रागवता कामा नये, कधीच रागवता कामा नये, कारण तुम्ही त्यांच्यावर जगता.
1: बरोबर.
0: आणखीन ती जी काय दाद मिळते त्याच्यावरती तुमचं पोट भरतं, त्यामुळे नटाने कधी रागवायचं नसतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की रसिकांची दाद ही कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठी आहे.
1: किती छान सर तुम्ही सांगितलं. सर, आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत असा कोणता क्षण आहे जेव्हा एखाद्या प्रेक्षकाच्या प्रतिक्रियेमुळे तुम्हाला जाणवलं की होय, आपण अभिनेता होण्याचा निर्णय अगदी योग्य घेतलाय?
0: एक सुदैवाने चांगलं कसं झालं मी सांगतो की थोडीशी त्याची पार्श्वभूमी सांगतो की घरातला व्यवसाय असल्यामुळे मला कधी अभिनयावरती अवलंबून राहावं लागलं नाही आणि त्यामुळे मी चुजी राहू शकलो. मला जी भूमिका आवडते तीच मी करतो. मी कित्येक वेळा आता चित्रपटांमध्ये भूमिका येतात, मी बऱ्याच वेळा नाही म्हणून सांगतो की नाही मी हे नाही करत, मी एक काम केलेलं आहे ऑलरेडी केलेली कॅरेक्टर. काही लोकांना हे उद्धटपणाचं लक्षण वाटतं की काय नाही करत नाही, पण मी त्याच्यावरती अवलंबून नाही आहे. अर्थात जे अवलंबून आहेत त्यांना मी कधीच दोष देणार नाही, कारण व्यवसाय म्हटल्यानंतर त्याचं चरित्रार्थ चालण्यानंतर कुटुंब चालवण्याकरता त्याच्यावरती अवलंबून राहायला लागतं. ताटात जे काही वाढलेलं आहे ते खायला लागतं, यात काही इलाज नाही आहे. पण सुदैवानी माझ्या सुदैवानी हे असं घडलेलं होतं. आणि प्रेक्षकांची दाद मी सांगितली ना की त्या वृद्ध गृहस्थानं जी मला 5 रुपयाची नोट दिलेली आहे, ही प्रेक्षकांची दाद कुठल्याही पारितोषिकेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे मला असं वाटलं की माझा निर्णय चुकला असं मला कधीही वाटलं नाही. आणि याच्यात माझ्या पत्नीचं सहकार्य, माझ्या मुलांचं सहकार्य हे खूप आहे. त्यामुळे म्हणजे कित्येक वेळा ती पूर्व लहान असताना मी दौऱ्यावर जायचो, 15-15 दिवस बाहेर असायचो, मुंबईत जायचो, मुंबईत प्रयोग करायचो, तरी देखील तिने कधीही तक्रार केली नाही. पण घराकरता तिने सगळं वाहून घेतलं आणि ही तिची देखील दाद खूप महत्वाची आहे.
1: नक्कीच. सर, आजच्या या संवादातून केवळ आपल्या अभिनय प्रवासाबद्दल जाणून घेतलं नाही तर एका संवेदनशील कलाकाराचा प्रवास अनुभवला आम्ही. सिव्हिल इंजिनियर पासून अभिनयाच्या क्षेत्रात येणं आणि विविध माध्यमांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं, असंख्य व्यक्तिरेखांना स्वतःचा आत्मा देणं आणि इतक्या वर्षानंतरही अभिनयाशी तितक्याच निष्ठेनं जोडलेलं राहणं, हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. आपल्या अभिनयाने आम्हाला अनेक व्यक्तिरेखा दिल्या, पण आजच्या या संवादातून आम्हाला पडद्यामागचा विचारशील, संवेदनशील आणि अनुभवी माणूस भेटला. रवींद्रजी, आपल्या व्यस्त वेळातून आम्हाला वेळ दिलात, मन मोकळ्या गप्पा मारल्यात आणि आपल्या समृद्ध अनुभवांचा ठेवा आमच्यासोबत वाटलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद. मी माझ्या सगळ्या श्रोत्यांचे आभार मानतो. आणखीन मला इथं बोलवून माझ्याशी संवाद साधून माझं कौतुक केलं याबद्दल धन्यवाद.
1: सर, आपला अभिनय प्रवास असाच समृद्ध होत राहो आणि येणाऱ्या पिढ्यांनाही आपल्या अनुभवातून प्रेरणा मिळत राहो यासाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. पुन्हा एकदा आकाशवाणीच्या परिवारातर्फे तुमचे मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून मी वैष्णवी आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूच नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र मंकणी यांची वैष्णवी रिसबुड यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 10:42 सेकंद झालेत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा.

अगं बाई अरे च्या या चित्रपटातलं श्रीरंग गोडबोले यांचं गीत आपण ऐकलं. अजय अमेय ताते, विजय प्रकाश, योगिता गोडबोले आणि बेला सुलाखे यांच्या स्वरात. संगीतकार होते अजय अतुल.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल शिक्षण क्षेत्रातील ग्रामीण भागात असणारी आव्हानं आणि शिक्षकांच्या जबाबदाऱ्या याविषयी निवेंडी केंद्राच्या केंद्रप्रमुख अमृता इनामदार यांच्याशी जान्हवी भागवत यांनी केलेली बातचीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
1: मध्यंतरी हा जो ट्रेंड म्हणताय तुम्ही हा फार होता, म्हणजे इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये घालण्याचा. पण हळूहळू आता बघितलं तर काही ठिकाणी असं होतंय उलट, इंग्लिश मिडियममधून आमच्या शाळांमध्ये मुलं परत येत आहेत, किंवा पालकांना सुद्धा आपल्या मातृभाषेचं महत्त्व समजतंय. याबाबतीत थोडं समुद्वेषण करावं लागतं. आमच्या शाळेतून पण खूप चांगले उपक्रम चालू आहेत हे आम्ही त्या पालकांशी संवाद करून बोलून त्यांना सांगत असतो. आम्ही जेव्हा विविध उपक्रम घेत असतो तेव्हा ते पालक कधी शेजारच्या मुलांबरोबर त्या शाळेत येत असतात आणि त्यामुळे त्यांना हे सगळं बघून हळूहळू आता ते समजायला लागलं की आपल्या मातृभाषेतलं शिक्षणच सुद्धा महत्त्वाचं आहे. किंवा मराठी माध्यमात शिकून जी मुलं मोठी झालीत किंवा जे शास्त्रज्ञ झालेत त्यांची उदाहरणं देऊन आम्ही त्यांच्याशी सतत संवाद साधून संपर्क ठेवून हळूहळू आमच्या शाळेतल्या मुलांची संख्या आता वाढते.
0: तेव्हा अवश्य ऐका आमचा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 29 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर अर्थात 1143 किलोहर्ट्झवर.
2: पोलीस
3: मिस सीमा.
2: हो बोलते.
3: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
2: पण का? मी
3: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
2: डिजिटल अरेस्ट?
3: 1 लाख द्या, वाचाल.
2: इतके पैसे?
3: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
2: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
3: अरे
2: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
4: हॅलो मम्मा.
5: हाय.
6: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

0: दे धक्का या चित्रपटातलं अजय अतुल समीर यांनी स्वरबद्ध केलेलं श्रीरंग गोडबोले आणि अभिजित देशपांडे यांचं गीत आपण ऐकलं आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरात.
1: प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

0: कुणाल गांजावाला यांच्या मुख्य स्वरातलं दासू यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अजय अतुल. चित्रपट सावरखेड एक गाव. श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखर.

दिग्या बरोबर मी पहिली सिगरेट प्यायली. दिग्या आपला पहिला फ्रेंड, आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम. चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र

0: सचिन पिळगावकर, सुमित राघवन यांच्या मुख्य स्वरातलं दुनियादारी चित्रपटातलं सचिन पाठक यांचं हे गीत स्वरबद्ध केलं होतं SAY यांनी.
1: आहो काका, रस्त्यात तुमचा शी आहो, सगळे आजारी पडतील.
2: हो चुकलं रे गड्या.
1: आहो स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतली आहे. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
2: घेतो स्वच्छतेची शपथ, मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
3: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
4: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.

अजय अतुल यांनी स्वरबद्ध केलेलं हरिहरन आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं जोगवा चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, या रचनेसोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून इन्फिगो दृष्टी जपणारी माणसं
1: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता प्रसारित करणार आहोत NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग

लता मंगेशकर यांनी गायलेलं रमेश शास्त्री यांचं गीत आपण ऐकलं. बरसात या चित्रपटासाठी ही शब्दरचना स्वरबद्ध केली होती शंकर जयकिशन यांनी. श्रोते हो, भारत स्वतंत्र झाल्यानंतर लता मंगेशकर यांनी हिंदी चित्रपटात गाणं गायला सुरुवात केली. आपकी सेवा में हा पहिला चित्रपट होता जो त्यांनी आपल्या गायनानं सजवला होता, पण त्यांच्या गाण्याची विशेष चर्चा झाली नाही. परंतु 1949 बरसात, दुलारी, महल आणि अंदाज असे 4 चित्रपट प्रदर्शित झाले आणि त्यांचं भाग्य चमकलं.

0: आर रहमान यांनी स्वरबद्ध केलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर, एम जी श्रीकुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. चित्रपट होता दिल से.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

विस्मृते हो, 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण या अभियानात सक्रिय

सहभाग घेऊन आपला परिसर सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर.

रसिक हो आनंद घन या टोपण नावानं लता मंगेशकर यांनी मोहित्यांची मंजुळा, मराठा तितुका मिळवावा, साधी माणसं, तांबडी माती या चित्रपटांना संगीत दिलं. तसंच मराठीतील वादळ आणि हिंदीतील लेकिन या चित्रपटांची निर्मिती देखील केली.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार आनंदघन अर्थात लता मंगेशकर आणि चित्रपट मोहित यांची मंजुळा.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल शिक्षण क्षेत्रातील ग्रामीण भागात असणारी आव्हानं आणि शिक्षण.

0: शिक्षकांच्या जबाबदाऱ्या याविषयी निवेंडी केंद्राच्या केंद्रप्रमुख अमृता इनामदार यांच्याशी जान्हवी भागवत यांनी केलेली बातचीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
1: मध्यंतरी हा जो ट्रेंड म्हणताय तुम्ही, हा फार होता म्हणजे इंग्लिश मीडियमच्या शाळांमध्ये घालण्याचा, पण

0: ही बातचीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
1: मध्यंतरी हा जो ट्रेंड म्हणताय तुम्ही हा फार होता, म्हणजे इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये घालण्याचा. पण हळूहळू आता बघितलं तर काही ठिकाणी असं होतंय उलट, इंग्लिश मिडियममधून आमच्या शाळांमध्ये मुलं परत येत आहेत, किंवा पालकांना सुद्धा आपल्या मातृभाषेचं महत्त्व समजतंय. याबाबतीत थोडं समुद्वेषण करावं लागतं. आमच्या शाळेतून पण खूप चांगले उपक्रम चालू आहेत, हे आम्ही त्या पालकांशी संवाद करून बोलून त्यांना सांगत असतो. आम्ही जेव्हा विविध उपक्रम घेत असतो तेव्हा ते पालक कधी शेजारच्या मुलांबरोबर त्या शाळेत येत असतात, आणि त्यामुळे त्यांना हे सगळं बघून हळूहळू आता ते समजायला लागलं की आपल्या मातृभाषेतलं शिक्षणच सुद्धा महत्त्वाचं आहे. किंवा मराठी माध्यमात शिकून जी मुलं मोठी झालीत किंवा जे शास्त्रज्ञ झालेत त्यांची उदाहरणं देऊन आम्ही त्यांच्याशी सतत संवाद साधून संपर्क ठेवून हळूहळू आमच्या शाळेतल्या मुलांची संख्या आता वाढते.
0: तेव्हा अवश्य ऐका आमचा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 29 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर, अर्थात 1143 kHz.
2: रसिक हो, लता मंगेशकर यांनी विविध भारतीय भाषांमध्ये 30,000+ अधिक गाणी गायली आहेत. भजन असो, गझल असो, कव्वाली, शास्त्रीय संगीत असो वा चित्रपट गीत, त्यांनी सगळ्या गाण्यांना समान न्याय दिला. ऐकूया आनंद घन यांनी स्वरबद्ध केलेलं साधी माणसं चित्रपटातलं योगेश यांचं गीत.

0: गायलं होतं लता मंगेशकर यांनी.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9405573485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
0: जगात सर्वाधिक गाणी गायलेली पार्श्वगायिका म्हणून लता मंगेशकर यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली. भारतरत्न, फिल्मफेअर पुरस्कार, महाराष्ट्र भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण अशा पुरस्कारांनी लता मंगेशकर यांना सन्मानित करण्यात आलं.

हम आपके हैं कौन या चित्रपटातलं लता मंगेशकर एस पी बालसुब्रमण्यम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. शब्द होते देव कोहली यांचे आणि संगीतकार राम लक्ष्मण. श्रोते हो, भारतीय संगीतातील स्वरमाधुर्य आणि नादमाधुर्याची पताका अवघ्या विश्वभर फडकवण्याचं विलक्षण कार्य लता मंगेशकर यांच्याकडून घडलं.

0: अच्छा गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात त्यांनी गायलेली काही गाणी तर स्वरबद्ध केलेली काही गाणी आपण ऐकलीत. आणि त्यांच्या आजच्या जन्मदिनी त्यांच्या स्मृती जागत्या ठेवण्याचा हा छोटासा प्रयत्न. गाता रहे मेरा दिल कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, आज दुपारी 12 वाजता वनिताळ मंडळाच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अरण्यातील सेवाव्रती. पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित सामाजिक कार्यकर्ते सुनीता आणि रामचंद्र गोडबोले यांची मुलाखत. आज त्यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. वनिता मंडळ कार्यक्रम आज दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
2: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
2: सादर करते विवेक पानखडे.

श्रोते हो, गातार हे मेरा दिल या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रणबीर कपूर हिंदी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीचा कलाकार. आज रणबीर कपूर यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि कार्यक्रमात यानंतर ऐकूया रणबीर कपूर यांचा अभिनय असलेल्या चित्रपटातली काही गाणी.

0: सावर या चित्रपटातलं मॉन्टी शर्मा यांनी स्वरबद्ध केलेलं समीर अंजान यांचं गाणं आत्ताच आपण ऐकलं, शान आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. श्रोते हो, 2007 साली संजय लीला भन्साळी यांच्या सावर या चित्रपटात रणबीर कपूर यांनी सर्वप्रथम भूमिका केली. या चित्रपटातील रणबीर यांच्या अभिनयाची तारीफही झाली आणि त्यांना पदार्पणाचा फिल्मफेअरचा पुरस्कार देखील मिळाला.
1: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
2: माई अण्णा सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
3: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हां, रोजच्या रहाटगाडग्यात 2 क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरं आहे.
2: अगदी खरं आहे. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय. हा, त्या काय म्हणतात माहितीये, मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
3: छान आहे.
4: अहो अण्णा अण्णा, काय भारी लिहिलंय.
2: हो,
4: रंगांचं बी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले हे पण 16 आणि खरं आहे.
3: तेव्हा जरूर ऐका मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: सादर करते विवेक वानखडे.
0: श्रोते हो, केवळ अभिनेता ऋषी कपूर आणि अभिनेत्री नीतू कपूर यांचा मुलगा किंवा राज कपूर यांचा नातू म्हणून रणबीर कपूर चित्रपटसृष्टीत न वावरता त्यांनी बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आघाडी घेत आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला. 2009 साली वेकअप सीड आणि अजब प्रेम की गजब कहाणी या चित्रपटांसाठी समीक्षकांचा सर्वोत्तम अभिनयासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांनी मिळवला.

अजब प्रेम की गजब कहाणी या चित्रपटातलं आशिष पंडित यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता आतिफ असलम आणि अलिशा चिनॉय यांचा, संगीतकार प्रीतम. श्रोते हो, सावरिया, बचना ए हसीनो, वेकअप सीड, रॉकेट सिंग, रॉकस्टार, राजनीती, बर्फी, ॲनिमल, संजू असे अनेक हिट चित्रपट रणबीर कपूर यांनी आपल्याला दिले. ऐकूया बर्फी चित्रपटातलं स्वानंद किरकिरे यांचं गीत, संगीतकार प्रीतम.

श्रोते हो, के आणि शिल्पा राव यांनी गायलेली आणि विशाल शेखर यांनी स्वरबद्ध केलेली ही रचना होती. रणबीर कपूर अभिनीत बचना ए हसीनो चित्रपटातली ही रचना होती अन्विता दत्तगुप्ता यांची. रणबीर कपूर यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. आणि आता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी चेतना जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. .47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. दुपारचे 12 वाजतात. यानंतरचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला म्हणजे 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम. वळूया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

0: श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत अरण्यातील सेवाव्रती. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्ते सुनीता आणि डॉक्टर रामचंद्र गोडबोले यांच्या माधुरी रावराणे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: रसिका नमस्कार. आजचा हा आपला कार्यक्रम विशेष आहे, कारण

0: आज आपण एका अशा दाम्पत्याला भेटणार आहोत, त्यांच्या सेवाकार्याची ओळख करून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय केवळ सेवा असं मानलं. पण हा प्रवास नेमका कसला आहे? हा प्रवास आहे वैद्यकीय शिक्षण घेऊन सुखकर आयुष्याची वाट निवडण्याऐवजी. हे जे दाम्पत्य आहे हे गेलं दुर्गम अशा वनवासी भागात आणि तिथं त्यांनी आरोग्य सेवेचं व्रत स्वीकारलं. डॉक्टर अल्बर्ट श्वाइझर यांच्या जीवनकार्यानं प्रेरित झालेला हा जो सेवा विचार आहे हा पुढे त्यांना बस्तरच्या रानावनात घेऊन गेला आणि तिथे त्यांचं सेवाव्रत किंवा तिथे त्यांचं जे संपूर्ण पुढचं आयुष्य आहे ते प्रत्यक्ष कृतीत अवतरलं. 1990 विवाहानंतर त्यांच्या पत्नीनं त्यांना दिलेली साथ आणि त्यानंतरचं पुढचं आयुष्य. रसिका हो, मी बोलतीये कुणाविषयी तुम्हाला लक्षात येतंय का? रसिका हो, हे आहेत अरण्यातील सेवाव्रती ज्यांना नुकतंच पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय, असे डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. रसिका हो, जेव्हा ते बारसूरमध्ये पोहोचले तेव्हा समोर होती अतिशय कमी अशी साधनं, पायाभूत सुविधांचा अभाव होता, नक्षलवादाची सावली होती, जंगलातले धोके होते आणि त्याच्या बरोबरीनं स्थानिकांचा बाहेरून आलेल्या व्यक्तीवरचा अविश्वास सुद्धा होता. पण त्यांनी तिथे जाऊन समाजाला बदलण्यापेक्षा आधी त्यांना समजून घेण्याचा, त्यांच्यातलंच एक होण्याचा असा मार्ग स्वीकारला. आज त्यांच्या या प्रदीर्घ सेवाकार्याला पद्मश्री सन्मानानं एक ओळख दिलेली आहे. ही ओळख आधीपासूनच होती रसिका हो, पण पुरस्कार स्वीकारताना सुद्धा त्यांचं असं म्हणणं होतं की हा सन्मान आमचा नसून इथल्या जनजाती समाजाचा आहे. ही नम्रता, हा सेवाभाव आणि बस्तरच्या माणसांशी जोडलेलं हे विलक्षण नातं. रसिका हो, यामागची संपूर्ण कहाणी, हा प्रवास आज आपण स्वतः डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले यांच्याकडून ऐकणार आहोत, तेव्हा आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीताजी, आकाशवाणीच्या या विशेष संवादात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्ते.
2: धन्यवाद. नमस्कार.
0: सुरुवातीला पद्मश्री पुरस्कार जो मिळालेला आहे त्यासाठी आपलं अगदी मनपूर्वक अभिनंदन.
1: धन्यवाद.
0: आपण इथूनच सुरुवात करूया. जेव्हा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा नेमकी मनात काय भावना होती? म्हणजे पहिला दिवस आठवला असेल ना?
1: हा, निश्चित मनामध्ये एक सुंदर भावना निर्माण अशी झाली की मी हा विचार असा केला की जशी एक आई आपल्या मुलाला काही गोड पदार्थ तोंडात घालून त्याचं कौतुक करते तसाच भारतमातेने आमचं कौतुक म्हणून आमच्या मुखामध्ये हा एक प्रसाद घातलेला आहे. त्यामुळे आईचं आणि मुलाचं जे नातं असतं ते सहजतं आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये दिखावटी काही नाही आहे. तशा स्वरूपात आम्ही हा स्वीकारला. आणि दुसरा विचार आला, घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे, म्हणजे आमचं कर्तव्यच आहे, सेवाही म्हणू शकत नाही आम्ही, ते कर्तव्यच होतं आमचं, त्या मुलांमुळे हा पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोचलो. तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य, हा विषय हायलाइट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
0: म्हणूनच मग ते वाक्य की हा सन्मान आमचा नसून जनजाती समाजाचा आहे असं तुम्ही म्हणालात नाही का?
1: जनजाती समाजाचाच आहे.
0: ही कृतज्ञता आहे ना खरं तर?
1: नाही, पण ही वास्तविकता तशीच आहे. आम्ही बस्तरला गेलो नसतो किंवा हे काम केलं नसतं तर आम्ही एक सामान्य म्हणून राहिलोच असतो ना. पण आम्हाला ते का दिलं? कारण आम्ही अशा एका घनघोर अरण्याच्या प्रदेशामध्ये जाऊन हे इतके वर्ष काढली, पेशंटला ट्रान्सफर करत होतो जगदलपूरला, रायपूरला, दंतेवाड्याला, हे आम्ही काम सतत करत गेलो. वेगवेगळे संकट आली, वेगवेगळे प्रश्न आले, निराशा आली, आशा निराशाचं नेहमी चालतं सगळं, पण तरी आम्ही न हरता ते करत बसलो. आणि आमची संस्था आहे वनवासी कल्याण आश्रम, त्यांनी आम्हाला फुल सपोर्ट केला की हे मेडिकलचं जे काम आहे आदिवासींचं ते तुम्ही व्यवस्थित करत राहा, आणि आम्ही सर्व सुविधा पुरवल्या, आम्ही करत गेलो, त्यामुळे आज हा पुरस्कार मिळाला आहे.
0: मी येणारच आहे त्या सगळ्या पुढच्या टप्प्यावर, पण एक सुरुवातीची महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या दोघांच्या आयुष्याला समाजसेवेची दिशा देणाऱ्या प्रेरणेपासून करूया. म्हणजे डॉक्टर रामचंद्रजी, तुम्हाला प्रश्न आहे की डॉक्टर अल्बर्ट श्वाइझर यांच्या चरित्राने तुम्ही प्रभावित झाला होता असं अनेक ठिकाणी तुम्ही म्हटलंय, आणि त्याच्याबरोबरीनं तुमच्या घरचं वातावरण, तुमच्या मातोश्री, घरातलं एकंदर वातावरण, आणि तिथून कुठेतरी एक अशीही भावना होत होती की आपण काहीतरी केलं पाहिजे, तर नेमकं ते काय होतं, कशा तऱ्हेनं रुजली ही भावना?
1: नाही, माझ्या मनात अशी भावना काही नव्हती, म्हणजे समाजसेवा करावी किंवा वनवासी आदिवासी समाजासाठी काम करावं अशी कुठलीही भावना मनात नव्हती. पण मी एक दिवस लायब्ररीमध्ये दैनिक सकाळमध्ये अल्बर्ट श्वाइझरचं चरित्राचं परीक्षण वाचलं. मग मी आमच्या सातारच्या लायब्ररीमध्ये मी शोधलं की असं हे पुस्तक मिळत आहे का, तर माझ्या सुदैवाने अल्बर्ट श्वाइझरचं आत्मचरित्र

0: में आला मला इंग्रजीमध्ये.
1: हाँ
0: आणि मग त्याने स्वतः लिहिलेलं ते छोटंसं छोटेखानी पुस्तक आहे, पण त्या पुस्तकातनं मला अशी पुसट कल्पना आली की एखाद्या व्यक्तीचं असं सुद्धा जीवन असू शकतं की जो माणूस एक पियानो वाजवणारा माणूस,
1: हो
0: पण त्याला असं समजलं की आफ्रिकेतल्या घोर जंगलामध्ये काही आदिवासी अज्ञात आजाराने मरत आहेत, तर मी त्यांच्यासाठी काय करावं. ही संवेदनशीलता एखाद्या व्यक्तीच्या मनात आली आणि तो माणूस कृतिशील झाला, इतका प्रचंड कृतिशील झाला की त्यांनी 32व्या वर्षी मेडिकलमध्ये प्रवेश घेतला. त्याला लोकांनी विचारलं की तू काय करू, तू पियानो वाजवणार, तू तिथे जाऊन काय करणार. तो म्हटला मी डॉक्टर होईन, आता किंवा होणार, तू 32व्या वर्षी आता घेईन म्हणे मेडिकलला प्रवेश. आणि 37व्या वर्षी डॉक्टर होऊन तो त्या आफ्रिकेच्या जंगलात गेला त्या लोकांसाठी. आपण कल्पना करू शकतो की 1.5-2 महिने प्रवास करून तो त्या भागात पोचायचा, एवढं घनघोर जंगल त्यावेळेस आफ्रिकेचं, जगाला अज्ञात असलेला प्रदेश, अशा प्रदेशात जाऊन आमच्या स्वतःच्या हिमतीनं त्यांच्यासाठी मेडिकल सगळ्या सुविधा उभ्या करणं, त्याला नंतर नोबेल पुरस्कार मिळाला. ही एक गोष्ट होती. म्हणजे आमची आईला कुठली विचारधारा नव्हती, कुठलंही काही नाही, पण आमची आई जातीपतीच्या पलीकडे जाऊन विचार करणारी
1: शिक्षिका होत्या ना,
0: शिक्षिका होत्या. पण आमच्या घरात अशा सगळ्या महिला यायच्या आणि त्या मदतही मागायच्या, मदत आई त्यांना करायची, त्यांची दुःख सांगायला यायच्या. माझं आतापर्यंत जो जीवनाचा मार्ग आहे, मला सुद्धा कुतूहल आहे की मी या मार्गात कसं आलो. कुठली विचारधारा नसताना, काहीच बेस नसताना मी इतके वर्ष हे काम का करतोय, हा अजूनही माझा स्वतःचा शोध आहे. पण आईच्याकडनं थोडीशी कुठून तरी तो करंट आला असावा. आणि मग आमचे अधिकारी जे होते, भास्करराव कळंबी, हा म्हणजे एक संतच माणूस होता ना तो. म्हणजे साध्या कपड्यातला इतका मोठा संत आपल्या समोर बसतो, आपल्याला मार्गदर्शन करतो, हे आपलं भाग्यच आहे शेवटी. त्या सगळ्यांमुळे असं वाटायला लागलं पण हे काम करावं. आणि आदिवासी समाजाची जी प्रश्न आहे, त्यांची जी दुःख असतात, ती तुम्हाला पुढं पुढं जायला प्रवृत्त करतात. या प्रश्नाची आपण कधी विचारही केलेला नाही, इतके गंभीर प्रश्न त्यांच्या जीवनामध्ये असतात आणि त्याला ते हसत हसत तोंड देत असतात. ही गोष्ट फार आश्चर्याची वाटते की
1: शिकण्याजोगं आहे ना. पण हे पण
0: हा ते ह्या अभावामध्ये इतक्या संकटांमध्ये आम्ही ते जगू शकतात हे लोक आणि हसतात. हसत मुख राहून राहणं ही काही सामान्य गोष्ट नाही. खोटं तर कोणी हसू शकणार नाही सदा सर्व का. तर ही जनजाती समाजाची ही जी प्रवृत्ती आहे, म्हणजे जीवननिष्ठा आणि आनंद मानण्याची गोष्ट आहे, तर ती एक बाबा वरकरांच्या भाषेत म्हणलं की लावण्याची जत्रा आहे. तर ती तसं ते जीवन आहे सगळं. त्यामुळे त्या जीवनाने आम्हाला पुढं पुढं जाण्यासाठी प्रेरित केलं.

0: रसिक हो, आपण ऐकत आहात डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले यांच्याशी केलेल्या मनमोकळ्या गप्पा. समाजसेवेची वाट निवडून बस्तरच्या माणसांसाठी उभ्या राहिलेल्या या सेवावृत्ती दाम्पत्याची गोष्ट. डॉक्टर, तुम्ही सातारचे आणि सुनीताताई तुम्ही मूळच्या पुण्याच्या, बरोबर ना? तुमच्या मनातही समाजकार्याची ओढ लहानपणापासून होती, पण या दोन्ही प्रेरणा एकत्र कशा आल्या, ध्येय कसं तुमचं एक झालं?
1: मी जेव्हा वनवासी कल्याण आश्रमाचं काम करत होते, एकूण सगळा जे मी ठाणे रायगड थोडंसं

0: नाशिक जिल्हा असे सगळे बघितलं आणि कारण आमच्या संस्थेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं तू जरा बघ एकदम ह्याच्यामध्ये जाऊ नका की आपल्याला काम करायचंय तर कशा पद्धतीने आपल्याला राहायला लागेल कशा पद्धतीने काम करायचंय त्याची जरा माहिती घे आणि मग ठरव तू. त्याप्रमाणे मी फिरले मग ती 3 वर्ष मी कामही केलं डांबिवली केंद्र जे आहे कर्जत जवळचं पुणे मुंबई रस्त्यावरचं कर्जत तर तिथे होते मी आणि ते सगळं पाहत असताना हळूहळू माझ्या मनामध्ये विचार झाला की जीवनभर आपण हे काम का करू नये अशा आहे. तो माझ्या मनातला जरी विचार असला तरी तो घरी मी तेवढा बोलवून दाखवलेला नव्हता.
1: प्रेरणा कुठून आली होती ही
0: प्रेरणा मला विद्यार्थी परिषदेची मी महाविद्यालयीन जीवनामध्ये अगदी कट्टर कार्यकर्ती म्हणजे मनापासून काम करणारी सक्रिय कार्यकर्ता आणि एक घरात माझ्या लहानपणापासून राष्ट्र संघाचं वातावरण आहे. माझी मोठी बहीण सगळ्यात ती हुशारही आहे आणि तिला अशा सगळ्यावरती सगळ्याची माहिती असायची वाचन भरपूर माझ्याशी खूप मोठी आहे ती त्यामुळे वाचन भरपूर मग ते असे वादविवाद सगळे घरात व्हायचे विचार मंथन व्हायचं म्हणजे थोडक्यात वादविवाद म्हणण्यापेक्षा त्यामुळे कळलं की आपल्या देशाचं चित्र सध्या काय आहे कसं आहे असं हळूहळू असावं म्हणजे ते बीज गेलं असावं आणि मग त्यातनं हा विचार मग मी कल्याण आश्रम जेव्हा मला कळलं की तिथे आपण काम करू शकतो मी आधी नानाजी देशमुखांचेही एक टॅप करून बघितलं होतं की बाबा मी जाऊ शकते का तिथे पण कळलं असं की दाम्पत्यलाच म्हणजे तिथे प्राधान्य आहे. अच्छा एकटी मुलगी किंवा एकटा म्हणजे बॅचलर कोणीच नाही मुलगाही नाही आणि मुलगीही नाही असं त्यांनी मला सांगितलं म्हणजे मला पुण्यातच कळलं ती माहिती त्यामुळे मग तिथपर्यंत जायचा प्रश्नच नव्हता. तोपर्यंत काही जणांना कळलं की ही असं काही काम करू इच्छित आहे म्हणून मग कल्याण आश्रमाचे आमच्या ओळखीचे काही कार्यकर्ते होते त्यांनी सांगितलं की तू ये मग मी त्या कामामध्ये गेल्यानंतर माझा हा विचार झाला मग मी तो घरी बोलून दाखवला ज्या वेळेला अशी वेळ आली की बाबा आता मुलं बघणार आणि एकूण लग्नाचं सगळं त्यावेळेला घरात आई वडिलांना आणि सगळ्यांना सांगितलं की मला अशाच प्रकारचं काम करणारा नवरा हवा आहे कार्यकर्ता म्हणजे मला माझ्या मनासारखं ते काम करता येईल आणि जी आवड आहे माझी ते करता येईल. मला नोकरी करायची आवड नाही आणि मला असं खूप अशा संसाराची पण आवड नाही की आपल्याकडे चार साड्या पाहिजेत अमुक पाहिजे तमुक पाहिजे फ्लॅट हे काही विचार माझा सुरुवातीपासूनच नव्हतं ते त्यामुळे त्या पद्धतीने मग ते घरचे म्हणाले की हे सगळं तुझी तुमचं संघटनच देऊ शकतं असा कार्यकर्ता म्हणून मग संघटनेतल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी बोलणं झालं आणि मग त्यांनी यांचं नाव सुचवलं आणि माझं नाव यांना सुचवलं.
1: अरे
0: दोघं एकमेकांना ओळखत होतो पण लग्न मात्र संघटनेनेच ठरवलं.
1: म्हणजे आपलं काम 83 पासून सुरू झालं लग्न 90 पण मग दोघांनी एकत्र येऊन म्हणजे प्रत्यक्ष दुर्गम भागातच आपल्याला जायचा हा निर्णय दोघांनी मिळून घेतला होता का तिथून ठरला वनवासी कल्याण आश्रम आणि तुम्ही जिथे होतात तिथे.
0: कसं आहे की ह्यांना आधीच ऑफर त्यांनी केली होती ना की म्हणजे जशी त्यांची आई गेली मग वडील एकटेच होते मग सगळं ते घरात बोलणं झालं मग यांनी ठरवलं की बाबा आपण करायचंय तर त्यांना बस्तर आणि किंवा म्हणजे मेघालय असं होतं मग बस्तरला एवढ्यासाठी की तिथे काही महिला केंद्र आधीपासून सुरू आहे तर त्या ठिकाणी सुनीता आणि रामची जोडी अगदी फिट बसेल त्या ठिकाणी कारण दवाखाना आहे आणि महिला कार्यही आपण
1: दवाखाना होता.
0: हो दवाखाना होता.
1: अच्छा पण झाडाखाली पण तुम्ही दवाखाना भरवत आहात असे फोटो आणि
2: मेडिकल कॅम्प
1: झाडाखाली. पण जेव्हा हा निर्णय झाला की आपल्याला तिथे जाऊन काहीतरी काम करायचं तेव्हा घरच्यांची प्रतिक्रिया काय होती ते तयार होते का.
2: आमचे वडील इतके साधे होते की त्यांना विचारांना मी त्यांना परवानगी मागितली नाही आणि त्यांनी समोरसमोर देऊन टाकली अशीच गोष्ट झाली ती.
1: अच्छा
2: त्यांनी फार विरोधही केला नाही किंवा नियतीनं ठरवलं होतं तिकडे जायचं ते बरोबर तिकडे गेलो आम्ही.
0: आणि तसे सासरे जेव्हा नंतर आले बारसूरला आमच्याकडे तेव्हा खूप रमले आणि यांना म्हणले ते की अरे मला सुद्धा जर असं कळलं असतं की असं काही काम असतं तर मी पण केलं असतं.
1: अरे म्हणजे
0: त्यांना त्याचं कळलं महत्व की हे आपला मुलगा करतोय ते काय आहे आणि ते किती गरजेचं आहे.
2: आमच्या दवाखान्या मागच्या बाजूला संध्याकाळी मी आणि वडील बसायचो दिवसभर दवाखाना झाला तर समोरून आमच्या इथून 4 किलोमीटर आभूषण प्रदेश आहे तो भारतातला सर्वात अविकसित अजूनही भाग आहे तर तिथून काही वनवासी आदिवासी चिंचा घेऊन आले होते अशा कावडी असे 8-10 लोक आले आणि ते असे समोरून असे गावाकडे चालले होते तर माझ्या वडिलांनी मला विचारलं की हे कोण आहेत कसे कुठे चालले तर मी म्हटलं की हे चिंचा आता आभूषण घेऊन आले आहेत. केव्हा निघाले सकाळी 7 वाजता निघाले आणि आता संध्याकाळी 5 वाजले तरी 10-12 तास चालत चालत आलेले तिथे सगळं इंद्रावती पार करून आलेले आहेत आणि आता चिंच विकणार आणि पैसे घेऊन येणार आणि आत्ता जो आपल्याकडे आदिवासी पेशंट आहे तो जॉन्डिस ट्युबरक्युलॉसिस विथ डायबिटीस असा तो पेशंट आहे आणि तो इंद्रावतीच्या पलीकडनं 2 वेळा नदी पार करून त्याला आणलेला आहे आणि तो काफी म्हणजे मोठा सिरियस पेशंट आहे. या

0: ट्रान्सफर करायचा आहे जगदलपूरला, त्यासाठी हे लोक घरून पैसे घेऊन आलेले आहेत आणि आता हा पैसा आला तर हे घेऊन जाणार आहेत. तेव्हा माझे वडील बघत बसले आणि ते म्हणाले अरे काय आश्चर्य, हे जीवन कधी आम्ही अनुभवलंच नव्हतं म्हणे. तर मला माहीत नव्हतं हे काय जीवन आहे, पण आमच्या तरुणपणी कोणी सांगितलं असतं तर आम्ही असं काम केलं असतं, पण तुझ्या भाग्यात हे काम आलं असं वडिलांनी एक कबुली दिली. आधी नाराज होते वडील, पण नंतर नाराजी त्यांची कमी होऊन गेली.
1: तुम्ही खरं ईश्वराचं काम करताय हो. नाही खरं आहे ना, म्हणजे पहा ना, बारसूरमध्ये जेव्हा तुम्ही पोहोचलात तेव्हा दवाखाना होता म्हणालात, पण तो तसा बंद होता, चालूही नव्हता, बरोबर ना? घर पण दोन खोल्यांचं होतं, जंगल, साधनं नाहीत फारशी. मग पहिल्या काही दिवसात जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा संवाद कसा होत होता त्या लोकांशी, त्यांचा विश्वास कसा संपादन केलात, आणि त्यातूनही सुरुवातीला असं वाटलं का की हे कठीण आहे किंवा नक्षलवादाची छाया पण आहे, तर भीती पण वाटली होती का? काय होतं नेमकं वातावरण?
2: बरोबर आहे. नाही कसं आहे, दवाखाना बंद होता त्यामुळे पेशंटचं यायचं प्रमाण कमी, म्हणजे कारण आले तर मग अरे डॉक्टर साहेब नाही आहे असं म्हणून, त्यामुळे मग ते पुन्हा पुनर्जीवित करायला लागलं की तुम्ही या, आता दवाखाना सुरू झालेला आहे. म्हणजे आम्ही जाण्याच्या आधी एक 4-5 वर्षापासून तिथे काही 7-8 मुली 18 ते 20-22 वयोगटातल्या त्या तिथे राहत होत्या, कारण कार्यकर्ते संघटन आमचं अखिल भारतीय आहे त्यामुळे एक कार्यकर्ते तिथे होते, त्यांनी ह्या मुलींना प्रेरित केलं आणि त्या तिथे राहत होत्या, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून गावागावातनं प्रसार होऊ लागला की बाबा असं असं दवाखाना सुरू झालेला आहे आणि तुम्ही आता या इकडे. म्हणजे कारण तिथे काहीच सोय नव्हती ना, म्हणजे सरकारी दवाखाना होता पण त्याच्याकडे फक्त पोस्टमार्टम करता जायचं अशीच धारणा, म्हणजे साप चावला आणि जावं लागलं तर त्याच्याकडे जायचं, अदरवाईज बाकी सर्व औषधांकरता हे आणि आश्रमातून त्यांना जे मिळणारं प्रेम आणि ताबडतोब इलाज ह्याच्यामुळे त्यांचं, म्हणजे लवकर एकदा माहीत झाल्यावर जी रीग सुरू झाली ते अगदी फार म्हणजे लवकर झालं ते सगळं, कारण एकतर आठवडी बाजार आहे आमच्या गावाला, त्यामुळे आठवडी बाजारात जेव्हा सांगितलं लोकांना भेटून की आता हे झालंय सुरू दवाखाना आणि तुम्ही या आता डॉक्टर आलेला आहे असं.
1: ताई पण एक गोष्ट काय महत्वाची आहे माहितीये का, तुम्ही तिथे लोकांशी संवाद साधण्यासाठी गोंडी आणि हलबी भाषा शिकलात.
2: हो,
1: तर स्थानिक भाषा शिकणं, त्यांच्या घरात जाणं, त्यांच्यासोबत राहणं, याच्यामध्ये नेमका तुम्हाला काय बदल जाणवला, कसं काय एकंदर ते वातावरण कसं होतं आणि कसं काय तुम्ही जमवून घेतलं हे सगळं?
2: मला स्वतःला थोडीशी भाषेची आवड आहे असं माझ्या लक्षात आलं, म्हणजे कारण कॉलेजला असतानाही मी जर्मन वगैरे भाषा घेतली होती,
1: मुली
2: भाषा शिकायची म्हणून, त्यामुळे ते असेलही एक. आणि मला असं वाटत होतं पहिल्यांदा भाषा ऐकल्यावर मुलींचं की आपल्याला ती जमेल की नाही कसं काय, पण 91 साली आम्ही मुलींचं वसतिगृह सुरू केलं, मग त्या छोट्या छोट्या अगदी होत्या ना मुली 5-6 वर्षाच्या, त्यांना तर हिंदी अजिबातच येत नव्हतं, त्यामुळे मग त्यांच्यामुळे मी जास्त लवकर शिकले भाषा, कारण त्यांच्याशी बोलताना कायम गोंडीतनच बोलायला लागायचं, मग हिला एकीला विचारायचं मोठ्या कुणाला तरी कार्यकर मुलींपैकी की हे आता मला यांना सांगायचं आहे की तुम्ही बाबा जेवायला चला किंवा पानात काही टाकू नका, भात व्यवस्थित खा.
1: आम्हाला ऐकायला मिळेल का, 1-2 वाक्य मिळतील का?
2: हो नक्की नक्की. आले उभय तेदनाद, आले नेलाय पोडे मायनाद, नेलाय एरमिंदनाद, जमाय नेलाय काम की नदी दयाश्रम तर नेलाय मिंद की बा. आश्रमात तुम्हाला चांगलं वाटतंय ना, छान वाटतंय ना, तुम्ही इथे शिकायला आलाय त्यामुळे चांगलं शिका आणि चांगल्या राहा.
0: हलबी भाषा माझ्या पेशंट आमच्याकडे हलबी याचे त्यांनी सांगितली ही गोंडी भाषा.
1: आणि हलबी भाषेतलं 1-2 वाक्य सांगा ना आम्हाला.
0: कसं हारिक लागेसे की कसं लागेसे, येत आहे आकाशवाणी पाठिलो असो, येत आहे मुलाखत होईसे, अच्छा लागेसे की हारिक लागेसे की नाही लागेसे, अच्छा हारिक लागेसे केबेबल, येत आहे नाही ला उनी काजे मजा येईसे.
1: ही थोडी थोडी
0: समजण्याजोगी
2: थोडे मराठी शब्द पण आहे
0: आणि ती तेलगुला जवळ आहे गोंडी.
1: अच्छा,
2: हा ही तेलगुला जवळ दक्षिणी वळणाची. जेव्हा भाषा बोलायला लागले ना काही, म्हणजे काही अडथळाच नाही म्हणलं तरी चालेल असं झालं, कारण गावामध्ये एकतर मी एकटी जाऊ शकले आणि सगळ्यांना असं वाटायचं की अरे, कारण तिथे कोणीही इतक्या पटकन भाषा शिकलेलंच नाही, व्यापारी सुद्धा नाही, त्यांच्या गरजेपुरतं ते तेवढं काहीतरी बोलतात गोंडीत.
1: ओके,
2: म्हणजे त्यांना काय आता बाबा मोहाची फुलं विकायचे तर इरू इरू आले इरू वरा, म्हणजे वरा म्हणजे या आणि ते तुमचं इरू म्हणजे मोहा आमच्याकडे द्या असं ते तेवढंच बोलतात. पण आम्ही जे बोलायचो ना ते त्यांच्यासारखीच मी बोलते एकतर, आणि त्यांचे जे काही एक्सप्रेशन्स
1: असतात
2: हेल असतो हे सगळं, त्यामुळे त्यांनी मला खूप लवकर त्यांना पण मजा वाटली आणि मलाही, म्हणजे त्यांनी कधी चुका काढल्या नाहीत माझ्या बोलण्यातल्या, कायम मला प्रोत्साहन दिलं.
1: चैरसरण किती दिवस गेले ही भाषा शिकण्यामध्ये?
2: काय वर्षभर झालं असेल.
1: वा,
2: फार लागला नाही वेळ. हो.

0: डॉक्टर, कसं आहे आरोग्य सेवा सुरू करत असताना, म्हणजे आता तिथे तुम्ही गेलात ते वनवासी आदिवासी, त्यांना आपण मूळ तिथले रहिवासी म्हणतो, एकतर अंधश्रद्धा आहे, मांत्रिकावरचा विश्वास आहे, आणि आधुनिक उपचार पद्धती जी आहे त्याच्याविषयी भीती सुद्धा आहे. तर लोकांच्या मनात याच्याविषयी बाबा विश्वास तयार करायचा आहे, बदल घडून आणायचा आहे, तर काही वेगळी पद्धत तुम्ही स्वीकारली होती का यासाठी?
1: पद्धत अशी, म्हणजे आम्हाला तिथे गेल्यावर लक्षात आलं की काही नियम आपण घालून घ्यायचे. पहिला असा की नियम की पेशंट आला रे आला की नाव लिहायला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळात ट्रीटमेंट चालू करायची. 4 तास, 5 तास, 8 तास चालत चालत आलेले आहेत, इतक्या दुरून आलेले आहेत, आणि सहज तर असे आलेले नाही आहेत, आजार खूप वाढल्यामुळेच ते एवढ्या लांब चालत चालत आलेले आहेत. तर त्यांना तेवढा वेळही घालवायचा नाही, त्यांना हा विश्वास वाटला पाहिजे की इथं आमच्यावर लगेच उपचार सुरू होतात. दुसरी गोष्ट अशी की पैसे विचारायचे नाहीत, पैसे आहेत का नाहीत, किती आहेत काय, तो विचारायचे नाही, ट्रीटमेंट चालू करून द्यायची. आणि त्यामुळे आम्हाला तिथं रिस्पॉन्स जास्ती मिळाला. की मी असा विचार करतो की सगळं ज्ञान माझ्यापाशी नाहीये, पण आम्हाला त्यांचा आजार बरा करायचा आहे, तो आजार बरा करण्यासाठी इथं आलेला आहे. इथं होणार नाही, जगदलपूरला तुम्ही निघून जावा, दंतेवाड्याला निघून जावा, असं ऐकण्यासाठी नाही आलेला, तो आलेला आहे आपला उपचार ठीक करण्यासाठी. तर मग माझ्या मी करू शकत नसीन तर जिथे होत असेल तिथे मी त्याला घेऊन जाईन. म्हणजे तो निडी आहे आणि तुमच्यापाशी नॉलेज आहे, निडी आणि नॉलेजला जोडायचं हे काम आमचं. आणि मग त्याचा रिझल्ट मिळाला की तो बरा होऊन जातो घरी. तर ते झालं पाहिजे. म्हणजे केवळ मेडिकल असं नाही, एज्युकेशन असेल, ॲग्रिकल्चर असेल, लीगल असेल, असे अनेक प्रश्न त्यांना भेडसावत असतात त्यांच्या जीवनामध्ये. कुठलाही प्रश्न असेल, आपल्यापाशी आदिवासी आला आणि त्यानं प्रश्न विचारला, संकट सांगितलं की आपण त्याला मदत केलीच पाहिजे, डिफॉल्ट झालंच पाहिजे आपल्या हातनं. तशामुळं लोकांना हे बसलं की जिथं इथं उपचार नाही झाला तरी ते जिथं उपचार होईल तिथे घेऊन जाऊन उपचार करून आणतात. आणि दुसरी गोष्ट अशी की आदिवासी कधीही शहरात जायला घाबरतो. एकतर भाषा येत नाही, राहायचं कुठं माहीत नाही, तिथली जे चकाचौंध असती, एकदम जबरदस्त वातावरण, तिथलं शहरी वातावरण असतं, तिथं घाबरून टाकतं. इथं आपण इतके साधे आहोत, पायात चप्पल नाहीये, तिथं कसं आपण जाणार, घाबरून उभा राहतो. पण आपला कार्यकर्ता बरोबर असतो त्यांच्या, आणि तो विशेषतः माडिया आदिवासी कार्यकर्ता असतो, तर तो त्यांच्याशी गोंडीतनं सगळं समजावून सांगतो, डॉक्टरलाही हिंदीतून समजावून सांगू शकतो. आणि जिथं जिथे लुटले जाऊ शकतील त्या प्रत्येक क्षणी आपला कार्यकर्ता बरोबर राहतो, आणि ते लुटू जाऊ नये तेवढं आपण बघतो. तर ते सगळं बरोबर आणून जिथून आणलं तिथं परत पोहोचवलं, ही आपली जी एक प्रेमाची गोष्ट होती, त्यामुळे लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. विश्वास आहे ती. हा, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. तुम्हाला प्रेम नसेल तुम्ही कामच करू शकणार.
0: बरोबर. असे किती कार्यकर्ते तयार केलेत तुम्ही?
2: त्यावेळेला तर आमच्याकडे जवळजवळ 50-60 मुली होत्या. 50-60 जवळजवळ मुली होत्या आमच्या इथे, महिला. मी म्हणलं मगाशी तशा 6-7 जणी ज्या होत्या त्यांच्या माध्यमातून आम्ही अनेक गावांमध्ये संपर्क करून जवळजवळ 50-60 मुलींना, त्यावेळे कारण शिक्षणाचं प्रमाण खूपच कमी होतं
0: 90च्या
2: वेळेला, आणि त्यामुळे स्वाभाविकपणे सगळ्यांना एक हे होतं की अरे आपल्याला काहीतरी चांगलं हिंदी शिकायला मिळेल, म्हणजे थोडस लिहिता वाचता येईल. आणि आम्ही शिवणकामही शिकवत होतो, त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यातनं त्या यायच्या. मग त्यांना त्यांच्या समाजासाठी पण तुम्ही काही काम केलं पाहिजे, तुला आवडेल का असं राहायला, असं त्यांना हळूहळू गप्पा मारत मारत ते सगळं तयार करायचं. तर अशा त्या 50-60 त्यावेळेला कार्यकर्त्या होत्या.
0: डॉक्टर, तुम्ही आत्ताच म्हणालात की पैसे विचारायचे नाहीत आणि अशा तऱ्हेने तुमचं काम सुरू झालं होतं, बरोबर. आता पैसे त्यांच्याकडे किती असतील, तुम्हाला किती देत असतील, हा एक वेगळा भाग आहे, पण त्यातूनही खर्चाचं गणित हे कसं पुढे जात होतं तिथे 83 पासून ते नंतर?
1: आमच्या मागे ही जी संस्था आहे,

0: अनिवासी कल्याण आश्रम या संस्थेचा एक विश्वास शहरी लोकांमध्ये खूप मोठा आहे, त्यामुळे दान लोक देतात. बघा, अगदी मुंबईत सरी तुम्ही असलेला आहात, तुम्ही आहात सगळे, पण तुम्हा लोकांना सुद्धा मनात राहतच की नाही की जंगलातला एक आदिवासी आहे आणि तो बिचारा एवढ्या संकटातून चाललोय, एवढ्या गरिबीत आहे, एवढ्या आजारात अडकलेला आहे, त्याला आपल्याकडनं मदत व्हावी अशी प्रत्येकाच्या मनात भावना असतीच ना. तर लोक मदत करतात आपल्याला. आणि पेशंट जेव्हा जातो, आपण त्याला जगदलपूरला घेऊन गेलो किंवा दंतेवाड्याला रायपूरला घेऊन गेलो, तर आपण कसं करतो की जाण्यायेण्याची सुविधा आपण आपल्याकडनं करतो, म्हणजे त्याला पैसे द्यावे लागत नाही. शहरात गेल्यावर इन्व्हेस्टिगेशनसाठी जे खर्च लागतो तो आपण पेशंटला द्यायला सांगतो. आपण त्याला स्पष्टच विचारतो, तुम्हाला पास कितना पैसा आहे. आता आपण नेहमी नेहमी त्यांची सेवा केली, विश्वास संपादन करायला वर्षानुवर्ष लागतात ना.
1: बरोबर.
0: पण एकदा विश्वास झाल्यावर मग ते सांगतात मेरे पास 800 रुपये आहे. मग आपण त्याला सांगतो की 800 रुपये आहेत ना, ठीक आहे 100 रुपये तुला इतर काही खरेदी ठेव, 500-600 रुपये तू खर्च कर, पण त्याच्यावरचा पैसा मग आपण घालतो त्याच्यामध्ये. पण गाडी अर्थ कामा नये, त्याचं डायग्नोसिस झालं पाहिजे. विदाउट डायग्नोसिस पेशंट परत जाता कामा नये, त्याचं इन्व्हेस्टिगेशन करा, त्याचं नीट डायग्नोसिस झालं पाहिजे, मग त्याची ट्रीटमेंट, मग लाईन ऑफ ट्रीटमेंट आणि मेडिसिनची सगळी सुविधा हे झाल्यावरच त्याला परत घेऊन जायचं. त्याला हे आपण ठेवल्यामुळं पेशंटची सुविधा होती आणि ते मोकळेपणाने सांगतात किंवा माझ्यापाशी इतकेच पैसे आहेत, त्याच्यापेक्षा नाही आहेत. मग ठीक आहे, आपण डॉक्टरला विनंती करतो की हा पेशंट आलेला आहे, तुम्ही जर घेतले नाही तर बरं आहे, पण घ्यायचं असेल तुम्हाला तर आम्ही संस्था देईल पैसे. तर ही गोष्ट असल्यामुळे पेशंटला आपण कर्तव्य सांगतो की बाबा तू काही पैसे घातले पाहिजेस, सगळं फ्री फ्री आपण अपेक्षा करू नये, पण अडली गाडी तर आपण पैसे द्यायला तयार असतो.
1: त्यांनाही किंमत कळली पाहिजे ना,
0: कळली पाहिजे गोष्टीची. आणि मग ते बरे होऊन गेले की त्यांचा विश्वास वाढतो.

0: रसिक हो, आपण ऐकत आहात समाजसेवेची वाट निवडून बस्तरच्या माणसांसाठी उभ्या राहिलेल्या या सेवावृत्ती दाम्पत्याची गोष्ट. डॉक्टर, तुम्ही म्हणालात की म्हणजे एखाद्या गंभीर रुग्णासाठी जंगलात धावत जाण्याचे प्रसंग जेव्हा आले असतील तुमच्याकडे, तर अशा वेळेस डॉक्टर म्हणून आणि सुनीताताई तुमची भूमिका कशी असायची अशा प्रसंगी?
1: आम्ही धावत जाण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा पेशंटच धावत येतो.
0: हा,
1: पेशंट 15 किलोमीटर
2: तसंच होत होतं.
1: 15 किलोमीटर मुलाला आता सेरेब्रल मलेरिया आहे, मलेरियाची केस आहे आणि सेरेब्रल मलेरिया, मस्तिष्क मलेरिया म्हणतात, फारच गंभीर अवस्था आहे ती.
0: अच्छा,
1: अशा वेळेला ते जंगलात न करणार कसं ना, ते पळवत 10 किलोमीटर 15 किलोमीटर 20 किलोमीटर आपल्यापाशी आणणार. आपल्याला समजलं की आपण पटकन त्याला गाडीत घालून आपल्यापाशी आणायचं, त्याची प्रायमरी जेवढी ट्रीटमेंट आहे ती सगळी करायची, क्विनाईन ड्रीप लावायची इव्हन, आणि 15 तासामध्ये त्याला जगदलपूरच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून टाकायचा. 10 दिवस 12 दिवस 15 दिवसाने तो मूल

0: शुद्धीवर येतं, शुद्धीवर आल्यावर बरे होऊन परत येतात, तेव्हा आपल्याला मोठा आनंद मिळतो. पण ह्याच्यासाठी आपल्याला तयार राहावं लागतं की कोणत्या वेळेला कोणता पेशंट पळत पळत येत असेल सांगता येत नाही, कारण इमर्जन्सीमध्ये ते तुम्हाला येऊन कसे सांगणार.
1: म्हणजे 24 तास काम आहे तुमचं.
0: आपण अलर्ट राहायचं, आपली अम्ब्युलन्स, आपली डिझेल, आपला ड्रायव्हर, आपली मेडिसिन, आपण तयार राहायचं. ते अलर्ट आले की वेळ जाता कामा नये.
1: 15 तासात
0: त्याला चांगल्या ट्रीटमेंटपाशी नेऊन पोचून त्याला ऍडमिट करून टाकायचा. आपण जेवढं शक्य आहे तेवढं सगळं करायचं, पण 15 तासामध्ये जगदलपूरच्या महाराणी हॉस्पिटलला आम्ही ऍडमिट करणार त्याला. मग त्यातनं वाचून परत येतात ती मुलं.
1: म्हणजे हा सगळा तुमचा आता संसारच असा होता. मला खरंच हे जाणून घ्यायला आवडेल की नव्यानं सुरू झालेला संसार, म्हणजे या सगळ्या 24 तासाच्या कामामध्ये तुमचा संसार कसा चालला होता. आठवत असतील ना असे काही प्रसंग सांगितले तर नक्की आवडेल ऐकायला.
0: नाही खूप आहे. असं एक आदिवासी मुलगी, ती आमच्यापाशी आली, तिचे वडील तिला घेऊन आलेला होता. आई तिची सावत्र आई होती, ती काही आली नाही जंगलातून, ते वडील तिला घेऊन आले त्या मुलीला आणि आणलं. आणि आम्ही त्याला आय व्ही वर सलाईन बिराईन लावून इंजेक्शन गोळ्या सगळं सुरू केलं. रात्री 12-1 नंतर ती म्हणायला लागली की मी मरणार आहे, मी मरणार आहे, मला समोर काहीतरी दिसत आहे आणि तुम्हाला घेऊन जायला आलेले, मी मरणार आहे. तर आम्ही तिला समजावून सांगत होतो सगळे की असं काही तू विचार करू नकोस, असं काही तू जिवंत राहशील. आणि मग ती असं करता करता करता ती झोपून गेली, झोपून गेली, बेशुद्ध झाली. तर वडिलांना वाटलं की ती गेली आहे, पण वडील रडायला लागले आणि ती माझी मुलगी गेली, माझी मुलगी गेली. मग मी सुनीताला बोलून आणलं की त्यांना समजावून सांग ती मुलगी आहे, समजावून सांग की त्याला, त्या मुलीला सांग की असं काही नाही होणार आणि मी पल्स बघतोय, हार्टचं हे बघतोय, सगळं जिवंत आहे ती मुलगी. पण ती मुलगी म्हणत होती की मला घेऊन जायला आलाय कोणतरी आणि मी घेऊन जाणारच आहे आता. आणि वडिलांची खात्री झाली की मुलगी गेली, म्हणून वडिलांनी इतक्या रात्री 2 लोक बरोबर आली, त्यांना पाठवलं की हे प्रेत आहे आणि तुम्ही घेऊन जा.
1: अरे बापरे.
0: आणि ते 2 लोक जंगलात घरचे लोकांना घेऊन यायला लागले आणि आम्ही त्याला सांगतोय की अरे ती मुलगी जिवंत आहे, असं काही नाहीये, जरा पहाट होऊ दे, आपण तशी तशी मुलीला आपण जगदलपूरला हलवूया अँब्युलन्स मधनं, मुलगी बरी होऊन येईल, तू चिंता करू नकोस. आणि कसं आहे, रिडर्स डायजेस्ट मला आवडच आहे, रिडर्स डायजेस्ट पहिल्यापासूनच. तर रिडर्स डायजेस्ट मध्ये बघा की युरोपामध्ये, अमेरिकेमध्ये एकेका पेशंटला वाचवण्यासाठी शेवटपर्यंत ते लोक प्रयास करतात.
1: बरोबर.
0: किती प्रयत्नवाद असतो त्यांच्याकडे, तो माझ्याकडे असल्यामुळे मी त्यांना शेवटपर्यंत सांगतो की तुमचं मूल बरं होणार आहे, तुम्ही चिंता करू नका. पण त्यांनी नाही ऐकलं. मी सुनीताला बोलवलं, सुनीताला समजावून सांगितलं आणि संबंध रात्र आमची त्या मुलीसाठी जागण्यात गेली. आणि सकाळी उठून ती लोक आली गावातून आणि घेऊन जायला लागली. म्हटलं नेऊ नका तुम्ही, आम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला तयार आहे, मुलगी जिवंत आहे, बघा तिची नाडी चालू आहे, मी तुम्हाला स्टेथोस्कोपनं ऐकून दाखवतो, हृदयाचे आवाज चालू आहेत, तुम्ही असं कसं करता. पण त्या वडिलांना ते हारून गेले आणि शेवटी की लोक आली होती जंगलातून, त्यांना एवढ्या लांब घेऊन जाणार, ते म्हणजे मुलीला घेऊन जाणार, त्यांच्या दृष्टीने ते प्रेत आहे, आमच्या दृष्टीने जिवंत मुलगी आहे. पण घेऊन जाण्यासाठी मग त्यांना दारू पाजावी लागते, एवढ्या लांब येणार, 15 किलोमीटर चालत येणार, 15 किलोमीटर चालत जाणार मुलीला घेऊन, तर दारू पिऊन घे. ते म्हणले आम्ही न्यायला आलोय, आम्ही आता ऐकणार नाही. वडिलांनाही समजावून सांगितलं, पण मी सांगितलं, सुनीताने सांगितलं, ते ऐकले नाही, त्या मुलीला ते घेऊन गेले आणि ती मुलगी नंतर गेलीच. ती अशी त्यांची ती कितीतरी जात असतील, ते असे अंधारात जन्माला येतात, अंधारात निघून जातात, आपल्याला त्याचा पत्ताच लागत नाही. जोपर्यंत आपण तिथे जात नाही तोपर्यंत त्यांची सुख दुःख आपल्याला कशी सांभाळणार.
1: पण आता यात काही बदल झालाय का?
0: खूप फरक पडलेला आहे. आता मांत्रिक जरी असेल तरी मांत्रिक सुद्धा हे सांगतो की मलेरिया टेस्ट करून या, मलेरिया जर असेल तर तुम्ही डॉक्टरकडे ट्रीटमेंट करा आणि निगेटिव्ह असेल तर मग आमच्याकडे आणा. पण 6-7 वेळा मांत्रिकाकडे गेल्यावर मगच ते लोक नाही झालं तर डॉक्टरकडे आणतात. मांत्रिकावर त्यांचा विश्वास आहेच आणि हा विश्वास 1000 वर्षांचा आहे ना. तुम्ही आम्ही तर काय 1950 नंतर गेलोय त्या भागामध्ये, म्हणजे अँटीबायोटिक आणि या सगळ्याचा शोधच मुळे 1950 साली झालेला आहे. त्याआधी तो जगला कसा सगळा समाज इतक्या 1000 वर्ष.
1: अशा प्रसंगामध्ये हतबल व्हायला होत असेल ना,
0: निराशा येते, निराशा येते
2: व्हायला होतं. कारण काय, आपण त्यांना कितीही समजावलं तरी त्यांना त्यांच्या ज्या मान्यता, त्यांच्या डोक्यामध्ये जे काही एक समीकरण असतं त्याच्यामधून ते फार लवकर बाहेर पडत नाहीत. म्हणजे हा अनुभव तर आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीतही आला. कारण कार्यकर्ते असल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण एवढे बोलतो रोज, काय काय गोष्टी सांगतो, वेगवेगळ्या जे अनुभव सांगतो पेशंटचे, की तो आला होता दवाखान्यात आणि त्यांनी असं केलं, किंवा एखादी बाई आली असेल तर तिला मी कसं समजावून सांगितलं, हे मी मुलींशी बोलायचे ना बोलतो. मला असं वाटतं की आपण आपले अनुभव सांगतो तर त्यातनं त्यांना त्याचं लक्षात येईल की आपण पण हे

0: विचार सोडला पाहिजे हा की म्हणजे मांत्रिकाकडे जाऊ नका असं आम्ही कोणालाच सांगितलं नाही, कारण तो एक निगेटिव्ह भाग होतो. पण तुम्ही लवकरात लवकर उपचार ते शोधून करा. जर तुमचा मुलगा सारखा सारखा आजारी पडतंय तर तुम्ही डॉक्टरला दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ म्हटलं मांत्रिक काही फार काम करत नाही अशा पद्धतीने. पण आमच्या वसतिगृहातली मुलगी एक जेव्हा आजारी पडली आणि तिला 104 ताप होता, म्हणजे डॉक्टर साहेब तिथे एकटेच होते वसतिगृहामध्ये, आणि म्हणजे बाकी मुली होत्या पण मी आणि नेमकी आणखीन एक जी आमची सगळ्यात तिथली मुख्य कार्यकर्ती दोघी आम्ही प्रवासामध्ये होतो. तर त्या आम्ही आल्यानंतर यांनी मला सांगितलं असं असं झालंय, मुलींनी तिला सांगितलं. मग ती बघायला गेली त्या मुलीला, तिला सेपरेट एक होती छोटी तिथे ठेवलं, तिने पाहिलं तोपर्यंत तिला कांजिण्या झालेल्या होत्या. म्हणजे ते आलं होतं दाणे दाणे सगळे वरती,
1: त्यांनी
0: तपासणी केली तेव्हा नव्हते, त्यामुळे तिला गोळ्या आणि मला वाटतं एक इंजेक्शन पण दिलेलं, कारण 104 ताप होता. ती आणि आल्याबरोबर ती जी चिडली यांच्यावरती, हा डॉक्टर साहेबांवरती, की तुम्ही असं केलंच कसं, तुम्ही तिला औषध दिलंच का, मग काय करायचं नाही म्हणे. अहो इथे मांत्रिक आहे इथल्या अमुक अमुक पाड्यामध्ये, शेजारीच आमच्या बाबासाहेबचे पाडे, त्यातल्या एका पाड्यात तो मांत्रिक होता, त्याला बोलवून आणायला पाहिजे आपल्याला, त्यांनी आधी केलं पाहिजे. ही येतो छोटी माता आहे, हिला नाही नाही नीट केलं तर ते खोप होईल वगैरे वगैरे, तिच्या त्यांच्या पद्धतीने सगळं उभारलं बोलून. आम्ही दोघं एकही अक्षर बोललो नाही, कारण माहिती होतं की हा त्यांचा आत्ताचा ह्या ह्याच्यात आपण त्यांना आत्ता समजवण्याच्या स्थितीत नाही आहेत. रात्रभर यांना झोप नाही, कारण एक पेशंट शेजारच्या खोलीत कणतोय आणि आपण त्याला औषध करू शकत नाही. त्या डॉक्टरला औषध द्यायची माहिती असून तो करू शकत नाही याचं दुःख तुला कळणार नाही म्हणाले. त्यामुळे तर ते मुलींना मग आम्ही तेव्हा त्याच्यानंतर आम्ही आरोग्य हा विषय पण आमच्या ट्रेनिंगमध्ये विशेष करून जोडला.
1: पण आता इतक्या वर्षानंतर अजूनही तिथे मांत्रिकांच्या कडून केले जाणारे उपचार किंवा ज्या काही पद्धती आहेत त्या आहेत तिथे अजूनही,
2: अजूनही
0: आहे. कारण इंटेरियरचा अजून कितीतरी, आता जे आम्ही मेडिकल कॅम्प घेतो ते तेवढ्या करताच घेतो की त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे, जे आम्ही दवाखाना चालवत असताना करू शकलो नाही, कारण ती गरज नव्हती. तेव्हा दवाखाना आवश्यकच होता, कारण आसपासच्या परिसरात काही नव्हतं. आणि आता मात्र सरकारी दवाखाना चांगला आहे, पण त्यांच्या पण मर्यादा आहेत. ते समजावून सांगतात, ते करतात, पण तरी त्यांना समजत नाही तेवढं. आणि मुळात मगाशी यांनी म्हणून मांत्रिकाकडे आधी जायचं ना, म्हणून मग आम्ही इंटेरियरला मेडिकल कॅम्प लावायला सुरुवात.
1: एक प्रश्न कसं आहे ना की आता पहा बरीचशी शिबिरं लागतात, एक्झिबिशन्स असतात, तिथे ना आदिवासी औषध देणारे असे स्टॉल्स असतात आणि त्यांच्याकडे बऱ्याचशा पावडरी असतात, जडीबुटी असते, तर अशा काही गोष्टींची ओळख तुम्हाला तिथे राहून झाली होती का, झाली आहे का म्हणजे अशी?
2: नाही झाली, विशेष म्हणजे नाही झाली. कारण खरं सांगायचं तर आम्हाला पेशंट ट्रान्सफर करणं आणि त्याला बरं करून आणणं आणि रोजची ओपीडी ह्या इतका इतका प्रचंड उद्योग आहे तो तिथे असताना, की ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला खरं म्हणजे वेळ काढायला पाहिजे होता, काहीतरी अजून हे करायला होतं. जसं आमच्या इथे स्नेक बाईट आहे, कित्येक गावं अशी आहेत की स्नेक बाईट होतातच ना, जंगलामध्ये स्नेक बाईट होतात, आणि काही नॉन व्हेनॉमस असतील, विषारी नसतील, पण काही ना काहीतरी विषारी त्यांना दोष होतच असणार. पण आश्चर्य वाटेल तुम्हाला, लोक जडीबुटीनेच उपचार करतात, शक्यतो पेशंट शहराकडे जातच नाही, स्नेक बाईटचा पेशंट ते तिथंच बरे करतात. आहे त्यांच्याकडे औषधं आहेत, पण सर्व औषधं ते आपल्याला सांगत नाहीत, त्या गोष्टीच्या मागे लागून लागून असं करायला पाहिजे. पण आहे हा
0: त्यावेळेची परिस्थिती अशी होती की तुमच्या समोर आलेल्या प्रश्नांना ताबडतोब उत्तरं शोधणं हाच आधी सगळ्यात महत्वाचा होता. आज आम्ही एवढ्या 25-30 वर्षानंतर म्हणू शकतो की यातला रिसर्च व्हायला पाहिजे. हे आताच आमच्याकडे एक जोडपं आलं होतं, त्यांनी ते शरपुंखा वगैरे, कारण ते मलेरियामध्ये स्प्लीन तुमची खूप वाढते, तर ती पुन्हा जागेवर आणायचं काम ती शरपुंखा करते म्हणे. त्याचं फक्त त्याचा त्या मुळीचा काढा ना, मला आम्ही त्यांना म्हटलंय की आता तुम्ही हे असं काय काय काय काय सगळं ते काढा एक लिहून.
1: आता लिहून काढण्यावरून विषय निघाला, तुमचा हा सगळा जो अनुभव आहे तो पुस्तक रूपाने येणार आहे का?
2: येणार मराठीमध्ये सगळं लिहिलेलं आहे
1: सगळे अनुभव. हा
2: केवळ मेडिकल असं नाही आहे, अन्याय निवारणाचे सुद्धा अनेक कामं आपण करतो.
1: आता येणारच आहे त्या प्रश्नावर पण.
2: कल्याण आश्रमामध्ये त्याला हितरक्षा म्हणतात, म्हणजे वनवासींच्या हितांची रक्षा करणं.
1: बरं,
2: तेही आम्ही उद्योग करत राहिलो.
1: त्यांचे कायदे नियम पण वेगळे आहेत ना पूर्णपणे.
2: पंचायत व्यवस्था त्यांची वेगळी असते, गावामधली गावामधली पंचायत व्यवस्था असती, पंचायतीमध्येच ते न्याय निवाडा करतात आणि तो इन्स्टंट असतो, फटाफट निर्णय होतात. संध्याकाळपर्यंत त्याचे तो काय जुर्माना असेल, काय त्यांची त्यांनी दंड केला असेल, काय करत असतील शिक्षा, ती सगळी त्यांना संध्याकाळपर्यंत दिली जाते. त्यांच्याकडे जी काही सजा असेल ती क्लिअर होऊन जाते त्यांच्याकडनं. पंचायत व्यवस्था त्यांची कारगर आहे आणि ती इन्स्टंट आहे, फार वेगाने काम करते.
1: तुम्ही तिथे राहिल्यानंतर सगळ्या गोष्टी जवळून पाहिल्यानंतर सहजच

0: तुलना होत असेल ना की इथलं आयुष्य आणि पुणे मुंबईकडचं आयुष्य किती वेगळं आहे.
1: खूपच. मी तुम्हाला सांगतो ना की आम्ही बस्तरमध्ये फिरतो तेव्हा तुम्ही कल्पना करू शकता की ज्या माणसापाशी केवळ 1000 रुपये आहेत तो हसत असतो. तेव्हा आम्हाला वाटतं की आम्ही किती श्रीमंत आहोत. 1000 पेक्षा आमच्याविषयी किती जास्त. 10 लाख आमच्याकडे आहेत, 5 लाख आहेत, म्हणजे आम्ही किती श्रीमंत आहोत.
0: खरं समाधान ते.
1: आणि आम्ही शहरामध्ये आलो, पुणे मुंबईला आलो कि लेखिकापाशी 1.5 कोटी आहेत. अरे आम्ही किती गरीब झालो तिथे जाऊन. असं आम्हाला तुलना ही म्हणजे ही प्रचंड तुलना होती की तिथला समाज त्या मानाने 10 किलोमीटर पळणारा समाज आहे आणि आमचा तो 150 किलोमीटर पळणारा समाज आहे. तर आमची अशी मजेत अवस्था होती की त्या 10 किलोमीटर बरोबर पळायचं त्या 150 किलोमीटर वाल्या बरोबर पळायचं अशी आमची द्विधा अवस्था होती.
0: पण तुम्ही छान समतोल साधलाय.
1: साधलेलाय, करावा लागतो, प्रश्नच नाही. व्यवहारातही टिकायला पाहिजे.
2: आज जी लोकसंख्या आणि जे काही आपण म्हणजे बघतो त्याच्या तुलनेत बघायला गेलं तर असंच वाटतं की त्यांना काही कशाचं पडलेलंच नाही आहे असे पण पुष्कळ आहेत.
0: अच्छा.
2: आणि त्यामुळे या समाजाकडे आतापर्यंत जे दुर्लक्षित राहिला, उपेक्षित राहिला, हे त्याचं कारण तेच आहे ना की आम्ही गेलोच नाही त्यांच्यापर्यंत.
0: बरोबर बरोबर.
2: त्यामुळे अरे असं कसं एकदम म्हणजे जेव्हा काही जण बघायला येतात आमच्याकडे तेव्हा अच्छा म्हणजे इथे कपडे वगैरे व्यवस्थित घातलेत. म्हटलं मग नको का आता त्यांनी घालायला. तुम्हाला काय वाटतंय स्वातंत्र्याला आपल्या एवढी वर्ष झाली. म्हणजे मी कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. आम्ही कुठेही सुधारणा, एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही.
0: वा.
2: तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेने त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत. हे आमचं डोळ्यासमोर कायम असल्यामुळे कधीच असं झालं नाही की एखादी गोष्ट त्यांनी त्यांची जी काही असेल म्हणजे इव्हन अगदी त्यांचं जे नशा आहे, व्यसनाधीनता आहे, त्याबाबत सुद्धा आम्ही खूप सांभाळून बोलतो. म्हणजे ही व्यसनाधीनता आहे हे त्यांनाही माहिती आहे ना की आपलं चुकीचं आहे. त्यांना तुम्ही तेच सारखं बोलून काय उपयोग ना, किंवा नुसतं बोलून काहीच उपयोग नाही की त्यांची कमी कशी होईल हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायला पाहिजे.
0: म्हणजे प्रश्न सतत बोलण्यापेक्षा नेमकं उत्तर काय आहे याच्यावर लक्ष
2: द्यायला. आणि त्याच्याकरता त्यांच्याशी संवाद, त्यांच्याशी आपलेपणा, प्रेम, हे त्याचं खरं उत्तर आहे.

0: डॉक्टर, आरोग्य सेवेसोबतच मुलींचं शिक्षण आहे, कुपोषण आहे, महिला सक्षमीकरण आहे आणि बालहक्क या क्षेत्रात सुद्धा तुम्ही काम केलं आणि ते नंतर नंतर वाढतच गेलं. अर्थात हा जो विस्तार झाला हा गरजेतून झाला की आरोग्य सुधारायचं असेल तर समाजाच्या इतर प्रश्नांवर सुद्धा काम करावं लागेल या जाणीवेतून झालं.
1: कारण शेवटी ते सगळे इंटरडिपेंडंटच आहेत ना. कसं आहे, तिथे मानसिकता अशी आहे की आम्ही निसर्गाचे आहोत ना, त्यामुळे निसर्गात नाही का कोणी तो प्राणी पक्षी आजारी पडतात मग त्यातले काही जिवंत राहतात काही जातात. तसं म्हणजे चार चार पाच पाच मुलं आहेत पण आमच्या त्यातली तीन मुलं गेली. काही जणांना सात सात आठ आठ मुलं पण त्यातली तीन चार गेलेली. म्हटलं का गेली, का गेली, काय काय मालूम नाही. अरे म्हणजे काय, तुम्ही त्याच्यावर काही विचार नाही का केला का असं होतं. मग तो प्रश्न आला की अरे नाही यांना हे असं सगळं समजत, तेवढं त्यांना एक्सपोजर नाही, तेवढं त्यांच्यापर्यंत कोणी गेलं नाही. आणि मुख्यच म्हणजे माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे की एक टोळी जसं असतं ना कुठली, त्यामुळे ते पूर्वी ज्या होत्या म्हणजे आधी मानवाचं त्या त्या डोळ्याच होत्या ना, त्यातनं तो विकसित झाला. तसं हे मधल्या ह्याच्यात ते थोडेसे असे इकडे ना तिकडे असे राहिले असं एक वाटतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात, म्हणजे बोलावं खूप लागतं, संवाद महत्वाचा, त्यामुळे त्यांना पचेल असं बोलणं असं सगळं करावं लागतं.
0: पण मग या सगळ्या सेवा कार्यामध्ये ना महिलांना सामावून घेणं, त्यांचा सहभाग तिथे प्रत्यक्षात

0: असणं हे किती महत्वाचं आहे तुमच्यासाठी?
1: फारच महत्वाचं, कारण आमच्या भागामध्ये तर महिलाच महत्वाच्या आहेत, पुरुष निठल्ले आहे खरं म्हणजे. ही आहे ही वस्तुस्थिती आहे, खूप काम करतील पण त्यांच्या मनात असेल तेव्हा. हा, ह्याच्यामध्ये बदल थोडासा, ज्या सांप्रदायिक काही संघटन तिथे काम करतात, गायत्री परिवार आहे, एक दिव्य जीवन संघ ऋषिकेश आहे, चपका म्हणून गाव आहे त्याचे, ते रामनाथ संप्रदाय आहे, प्रयागचे काहीतरी सदाफल महाराज वगैरे, ह्यांचे जे दीक्षित लोक आहेत ना, त्यांच्यामध्ये पटकन सुधारणा होते. त्यांना आपलं घर स्वच्छ, आपण सगळं व्यवस्थित असावं, हे असावं, त्यामुळे ते. पण जे बाकीचे जे आहेत त्या, त्यामुळे आमच्याकडे महिला या शेती कामापासून सर्व कामं त्या करतात. बाकी सांसारिक कामं तर कुठल्याच बाईला सुटलेली नाही आहेत, त्यामुळे तशी ती त्यांनाही सुटलेली नाही आहेत. त्यामुळे सर्व प्रकारची कामं, वनोपज गोळा करणं, ती विकणं, आपल्या घरात जे जे काही असेल, भाजी म्हणा, हे म्हणा, जे लावलं असेल ते सगळं बाजारामध्ये विकून पैसा उभा करणं, हे सगळं त्यांचंच काम आहे. जास्त करून
2: दारू तयार करून विकणं हा महिलांचाच उद्योग आहे.
1: आमच्याकडे सल्फी म्हणून जे झाड आहे ताडीच्या ह्याच्यातलं प्रकारातलं, त्याची ते मला म्हणजे खूप जाणवतं. आम्ही काही बोललो पण असं आहे की आता लगेच असे उपाय त्यावेळेला सुद्धा आम्ही नाही काही सुरू शकलो.
2: आर्थिक
1: आर्थिक त्यांचा तोच स्रोत आहे ना, वनोपज आणि हे अशा प्रकारे ह्याच्यातनं जास्त मिळतं पैसे. आम्ही फार पूर्वी हा विषय मांडलेला आहे, खरं हे असं आपण विकून तेच पुन्हा म्हणजे तुमच्या तुमच्या घरात नाही आहे कोणी समजा किंवा असेल पिणारा, तरी तुम्ही त्यालाच प्रोत्साहन देताय, हे आपल्याला कसं वाटतंय काय? पण अजूनही त्याच्यावर उत्तर नाही आम्हाला सुद्धा हे मिळालं, कारण बचत गटाचा आम्ही प्रयोग करून बघितला पण तो केव्हा 95 वगैरे 95 96, तेव्हा ते फार नाही त्यांची ती कन्सेप्ट त्यांना, म्हणजे जसं आपल्या इकडे वेले वगैरे, म्हणजे मी पुणे जिल्हा किंवा आमच्याकडे बचत गट म्हणजे कल्याण आश्रमानेही केलंय आणि इतरही खूपच संस्था आपल्याकडे, त्यांना प्रबोधिनी सारख्या संस्थेने मला सगळे रेकॉर्ड पण दिलं की तुम्ही कसं करा काय करा, आम्ही ट्रेनिंग पण देऊ अशा पद्धतीने झालं होतं. पण ते तेवढं आमच्याकडे त्यांना ती कन्सेप्टच नाही समजली की बाबा, आम्ही तेव्हा 2 रुपयापासून सुरुवात केली होती की प्रत्येक महिलेने 2 रुपये फक्त द्यायचे असं, पण ते तेवढं नाही त्यांना ते पटले. शिक्षणाचा खूपच कमी होतो ना शिक्षण, म्हणजे आता सुद्धा अगदी जेमतेम 60-65% शिक्षणाचं प्रमाण आहे.
0: हा तर भाग आहे, पण त्याच्याही पेक्षा तिथे असेही अजून काही भाग आहेत की तिथपर्यंत वीज पोहोचलेली नाहीये, संपर्काची कुठली साधनं नाही आहेत फारशी, तर अशा वेळेस कसं प्रबोधन केलं जातं, कसं काय तुम्ही लोकांना समजावून सांगता आणि तिथपर्यंत या सुविधा पोहोचवण्यासाठी केलंय का काही?
2: त्याच्यामध्ये काय आहे, एक टूल असा आहे की ग्राम प्रमुख निश्चित करायचा आणि ग्राम समिती बनवायची, असं एक टूल आहे त्याच्यामध्ये. तर जेवढे जनजाती समाजाचे प्रश्न आहेत ना, त्या सगळ्याचं उत्तर एकच आहे ते, की त्यांची त्यांनीच त्यांचा विकास घडवून आणायचा त्यांच्या गावाचा. तर ग्राम समिती आणि ग्राम प्रमुख तयार करायचा आणि त्यांचे वर्ग घ्यायचे, त्यांचं प्रशिक्षण शिबिरं घ्यायची, त्यात त्यांना तुम्ही सगळ्या गोष्टी समजावून सांगायच्या की भाई हे झाड आहे, हे झाड तुम्ही विकायला निघालात, या झाडाची किंमत किती आहे बाजारामध्ये, 1 लाख आहे, तुम्हाला 2000-3000 ते व्यापारी झाडं तुमची घेऊन टाकतात, इतकं लुटलं जातं. तर हे अशा सगळ्या गोष्टी, मेडिकलची गोष्ट आहे, या सगळ्या गोष्टी समजावून सांगून त्यांना त्याचा अवेअरनेस आणायचा, त्यांचं नॉलेजही वाढवायचं आणि अवेअरनेसही वाढवायचा, हे काम त्या ग्राम समितीच्या मार्फत असे आमच्या
1: उभं राहू आपल्या गावात
0: सक्षम करणं,
2: हा त्यांचं सक्षमीकरण तसंच झालं पाहिजे. म्हणजे गावामध्ये पुरुषांची ग्राम समिती असेल, महिलांची ग्राम समिती असेल, त्या महिलांनी आपल्या गावाचा विचार करायचा की आम्ही आमच्या सगळ्यांचा विकास कसा होणार, काय करायला पाहिजे. बरं, ग्रुप असतो ना, त्यामुळे ग्रुप सरकारी स्कीम ग्रुपला लवकर मिळतात एका इंडिव्हिज्युअल कोणाला मिळण्यापेक्षा. संस्थानही बरं, एनजीओ नाही चांगलं पडतं, एक ग्रुप मोठ्याच्या मोठा येतो आणि त्याला ट्रेनिंग देता येतं, असं सगळ्या अनेक गोष्टी आहेत. फक्त ही चेतना निर्माण जी आहे ती फार सावकाश चालणारी प्रक्रिया आहे आणि बस्तर सारख्या ठिकाणी तर खूपच सावकाश चालणारी प्रक्रिया आहे.
0: तुम्ही 2002 नंतर पुन्हा काही काळ महाराष्ट्रात परतला होतात, बरोबर ना? आता महाराष्ट्रात काम करत असताना सुद्धा बस्तरची ओढ तुम्हाला स्वस्त बसू देत नव्हती,
1: त्यामुळे परत गेले.
0: पुन्हा गेलात तुम्ही तिथे 2010 पुन्हा तिथे परतण्याचा निर्णय घेतलात, तर पहिल्या प्रवासापेक्षा वेगळं असं काय होतं मनात परतताना? कारण मधला काळ एक त्या वेगळ्या भूमीत गेला होता, थोडीशी सवय बदललेली होती, काय होतं तेव्हा मनात?
2: पहिल्यांदा कसं होतं की मुख्य जो भाग होता तो म्हणजे हा जो संवेदनशील क्षेत्र, हे नंतर सुरू झालं, 2002 नंतर सुरू झालं.
0: नक्षलवाद म्हणायचं का तुम्हाला?
2: त्याला तसंच म्हणतात, तिथे आमच्या इकडे तो नाव घेत नाही कोणी तसं, त्याला अंदरवाले असं म्हणतात. तर तो जो वातावरण ते वाढ

0: गेलं, 2000 नंतर खूप वाढत गेलं. आधी तेवढं नव्हतं वातावरण पूर्वीच्या काळी, 2010 नंतर ते खूपच वाढत गेलं.
1: अच्छा.
0: आणि मग आम्ही जेव्हा पुन्हा गेलो त्यावेळेला हा सगळा प्रदेश सगळ्या अशा घटनांनी व्याप्त होता असाच प्रदेश होता, त्यामुळे मग मुक्काम करणं शक्य नव्हतं गावामध्ये. तर मुक्काम करून परत असं नाही, दिवसा जायचं दिवसाच परत यायचं, खूप मर्यादा यायला सगळ्या वातावरणामुळे. ते वातावरण खूप बदलत गेलं होतं, पण प्रशासन मात्र जास्ती रिस्पॉन्सिबल होत गेलं हळूहळू. असं दोन्ही गोष्टी होत्या, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह दोन्ही झालं ते. त्यामुळे प्रशासनाचा सपोर्ट वाढत गेला आणि संवेदनशील क्षेत्र आणि त्या घटनांमुळे थोडं जाणं येणं हे होत राहिलं. पण आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही.
1: आपण भीती वाटली का मग नंतर?
0: भीती तर असतीच प्रत्येकाला, तिथे राहणाऱ्या प्रत्येकाला भीती असते.
2: पूर्वी जे आम्ही सहजतेने कुठल्याही गावात पटकन जायचं हे करायचं, आता म्हणजे आम्हाला प्रत्येक गोष्टीत त्या सरपंचाला सांगणं आहे, तिथे आम्ही हे पोषक आहार केंद्र सुरू करतो आहोत, त्याच्यासाठी त्यांची बैठक घेऊन ग्रामसभेमध्ये सर्वांना सांगा तुम्ही, किंवा आमचा कार्यकर्ता येऊन तिथे सांगतो की हे कशा पद्धतीने आम्ही करणार आणि ते तुम्हाला मान्य आहे ना, त्यांनी तो अर्ज द्यायचा की हे आम्हाला मान्य आहे, त्याच्यानंतर मग आम्ही ते आमच्या पद्धतीने मग सुरू करणार. असं सगळं होतं की अविश्वासाचं वातावरण तयार झालं हे मात्र आम्हाला खूप जाणवतं. आणि ते अनुभव
1: प्रत्यक्ष संपर्क असं काही
0: नाही. अनुभव म्हणजे कसं बघू, पूर्वी म्हणजे साधारण 2000 पूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला, बस्तर त्यावेळेचं 10 वर्षाचं बस्तर आम्हाला माहिती आहे, नंतर 10 वर्षाचं, त्याच्यानंतर 10 वर्षाचं आणि पुन्हा दुसऱ्या 10 वर्षाचं सगळे बस्तर आम्ही अनुभवत आहोत. तर आदिवासी थोडासा एक दबलेला असायचा किंवा त्याला हिंमत व्हायची नाही. तुम्ही त्याच्या घरातून आरपार निघून जरी गेलात तरी तो विचारणार नाही की कोणा, तो घाबरून बसून राहणार. तुम्ही त्यांच्या घरातून स्वयंपाकघरातून पार करून गेलात तरी तो तुम्हाला विचारणार नाही.
1: नवीन पैलू आहेत बरं का,
0: घाबरून घाबरण्याचा पायका म्हणजे शहरी माणसाला घाबरतोच ना. जंगलातला आदिवासी असतो तो शहरी माणसाला घाबरतोच, तो प्रश्नच नाही. पण नंतरच्या काळात हे बदलत गेलं, एका पायऱ्यावरून दुसऱ्या पायऱ्यावर जाताना समोरच्या त्यांच्या झोपडीमध्ये एखादा आदिवासी बसलेला आहे तर आपण रस्त्यावर न चालताना तो पटकन तुम्हाला, आजही तशी स्थिती आहे, तो तुम्हाला विचारतो साहब, आपल्या तो साहेब म्हणणार, साहेब कहाँ जा रहे आप.
1: अच्छा.
0: तो हम लोग इस पारे से वो पारे जा रहे, किस लिए जा रहे, नहीं फलाना फलाना एक व्यक्ति उसको मिलने के लिए जा रहे. अच्छा अच्छा वो घर का वो आदमी है क्या, उसको मिलने जा रहे, तो क्यों जा रहे हो. हमारा मेडिकल कैंप लेना है इसलिए हम अनुमति लेने के लिए उपसरपंच के पास जा रहे हैं हम लोग, उतना करके वापस जाएंगे. हाँ ठीक है कोई बात नहीं.
1: ते विचारना,
0: ते विचारना तुम्हारा कि कोण आला है कशासाठी आला है. पूर्वी विचारायची हिम्मतच होत नव्हती, आता विचारायला लागले. ही चांगलीच गोष्ट आहे, वाईट गोष्ट नाही आहे, पण पूर्वी ती दबलेली गोष्ट होती आता ती आली, अशी फरक तर पडत चालला समाजामध्ये. म्हणजे संवेदनशील क्षेत्र वाढलं, त्या ऍक्टिव्हिटीज सुरू झाल्या, सगळं झालं, त्याचे काही फायदे काही नुकसान दोन्ही आहे, समाजाला ते दोन्ही भोगावं लागलं.
1: पण इतकं सगळं असूनही 2012 ते 2025 या काळामध्ये दक्षिण बस्तरमध्ये जवळपास 90 आरोग्य प्रशिक्षण किंवा आरोग्य तपासणी शिबिरं झाली, 9000 अधिक रुग्णांची तपासणी तुम्ही केली. आता या जास्त जुना आकडा आहे बरं, या सगळ्या काळामध्ये तुमची प्रत्यक्ष मेहनत किती होती आणि तुम्हाला लाभलेली साथ कशी होती लोकांची?
0: लोकांची साथ मिळतीच, तुम्ही त्यांचे आजार बरे करताय म्हटल्यावर ते तुमच्याकडे येणारच ना. कुणाला असं वाटेल की माझ्या आजारात तुम्ही शिल्लक राहावं, तसंच राहावं मी, असं कुणाला वाटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर खऱ्या सच्चे दिल से आप सच्चे दिल से उनके पास जा रहे हो तो आपको कोई चिंता आहे नाही. संवेदनशील क्षेत्र असून सुद्धा आम्हाला कधी त्याची भीती वाटली नाही. त्याचं कारण काय आहे माहिती का, की माझ्याबद्दल मी कोण आहे, चांगला काय वाईट आहे, ते ऍक्टिव्हिस्ट आदिवासींना विचारतात की ही माणसं योग्य चांगली आहेत का वाईट आहेत. आदिवासींनी तुमच्याबद्दलचं प्रमाणपत्र देणं जरुरी आहे, तुम्ही तुमचं स्वतःचं प्रमाणपत्र तुम्ही द्यालच मी चांगलाच आहे म्हणून, पण जंगलातल्या आदिवासींनी तुमच्याबद्दल सांगितलं पाहिजे की तुम्ही चांगले आहात, व्यवस्थित काम करता, पैसे घेत नाहीत, लुटत नाही. आदिवासींनी सांगितलं की तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं.
1: हा विश्वास तुम्ही निर्माण केला तिथे,
0: आणि 1-2 वर्ष नाही ना, 30-35 वर्षाचा विश्वास आहे. त्यामुळे लोकांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास असतो, तो विश्वासच तुम्हाला तुमचं रक्षणही करतो, तोच लोकांनाही तुमच्या प्रती प्रेरित करतो.

श्रोते हो, अरण्यातील सेवाव्रती पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्ते सुनीता आणि डॉक्टर रामचंद्र गोडबोले यांच्या माधुरी रावराणे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आत्ताच आपण ऐकला. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण उद्या ऐकणार आहोत. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. उद्या पुन्हा भेटूया वनिता मंडळ कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ट्यून केलेली आहे. प्रसार भारतीच्या वेब्स, OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित दुपारचा 1:05 झालेली आहेत. चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत मी सुलभा सौमित्र. श्रोतेहो, कालच आपण जागतिक पर्यटन दिवस साजरा केला, म्हणजे प्रवास पर्यटन कसं केलं पाहिजे. प्रवास हा किती छोटा शब्द आहे नाही, पण या एका शब्दात कितीतरी गोष्टी सामावलेल्या आहेत. कधी तो प्रवास असतो एखाद्या गावाकडच्या रस्त्यावरचा, कधी रेल्वेच्या खिडकीतून मागे पडणाऱ्या झाडांचा, कधी समुद्राच्या किनाऱ्यावरचा, कधी आपल्या मनातल्या एखाद्या जुन्या आठवणींचा. आणि काही प्रवास असे असतात जे आपण कितीही दूर गेलो तरी ते संपतच नाहीत, कारण त्या प्रवासात एखादं गाणं आपल्यासोबत असतं. आणि आपल्या मराठी माणसांच्या अशाच अनेक प्रवासांना, आठवणींना आणि भावनांना साथ देणारा एक स्वर, एक सूर बरोबर ओळखलं, लता मंगेशकर. रस्ते बदलतील, ऋतू बदलतील, आठवणी बदलतील, पण सोबत असेल एक आवाज, लता दीदींचा.

जानकी या सिनेमातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हे आत्ताचं गाणं होतं. श्रोते हो, काही गाणी ऐकताना आपल्याला असं वाटतं की हे गाणं आपण ऐकत नाही आहोत, हे गाणं आपल्याला आठवतं आहे आणि या गाण्यात आठवणींचा असा सुगंध आहे की मन आपलं आपोआपच भूतकाळात जातं.

खरं आहे ना, या गाण्यात सुद्धा आठवणींचा सुगंध असलेलं हे गाणं आहे. सुरेश भट यांनी लिहिलं होतं. श्रोते, प्रवासात आपल्याबरोबर सामान असतं, कपडे असतात, पुस्तकं असतात, कॅमेरा असतो, पण त्याहून महत्त्वाचं काहीतरी आपण सोबत घेऊन निघालेलो असतो, आपल्या आठवणी.

योगेश यांचं हे गीत होतं मराठाती तुका मिळवा वाया सिनेमातलं. लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि संगीत दिलं होतं आनंद घन यांनी. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. श्रोते हो, गाव, माती, शेत, वारा आणि या सगळ्यांना आवाज देणारा लता दिदींचा स्वर. त्यांच्या आवाजाची एक खास गोष्ट म्हणजे तो स्वर गाणं म्हणत नसे, दृश्य उभं करत असे. आपल्याला काही दिसत नसलं तरी गाणं ऐकताना दृश्य दिसायला लागतं आणि हीच तर गाण्याची ताकद आहे. आणि म्हणूनच काही गाणी प्रवासात ऐकली की रस्ता लांब असला ना तरी प्रवास कधीच कंटाळवाणा होत नाही.

लता मंगेशकर, लता मंगेशकरांचा सूर आपल्या सगळ्यांच्या सामूहिक स्मृतीचा एक भाग आहेत. आपल्या पिढ्यांना जोडणारा एक आवाज. आजची पिढी वेगळं संगीत ऐकते, उद्याची पिढी आणखी वेगळं ऐकेल. पण एखाद्या शांत दुपारी कुठेतरी लता दिदींचा आवाज लागेल आणि कुणीतरी अचानक म्हणेल, हे गाणं माझ्या आईला खूप आवडायचं. बस तिथेच त्याचं अमरत्व आहे.

आकाशात देव आहे का मला माहीत नाही, पण या आकाशामध्ये सूर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे, असं पु ल देशपांडे म्हणाले होते. लता मंगेशकर नावाचा सुरांचा हिमालय. हे थेंब वाटा शोधत तलावापर्यंत जातील, विहिरीमध्ये दिसतील, नदीमधून समुद्राला जाऊन मिळतील आणि ढगांचं रूप घेऊन बरसत राहतील अनंत काळ.

0: दुपारचा 1:30 आहे. आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून सहक्षेपित करू. आता आधी राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सर्जिकल स्ट्राईकची दशकपूर्ती. देशातल्या स्वायत्त आणि घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न असल्याचा भाजपाचा आरोप. बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार विनिमयासाठी समिती नेमण्याच्या आश्वासनानंतर 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 39 पदकांसह भारत सध्या पदकतालिकेत 12व्या स्थानावर. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या भूमीवरचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या घटनेला आज 10 वर्ष पूर्ण झाली. सर्जिकल स्ट्राईक हा भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणातला महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल मन की बातमध्ये सांगितलं. दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी 18 भारतीय सैनिकांना वीरमरण आलं. आज देश त्यांना आदरांजली वाहत आहे. थोर क्रांतिकारक हुतात्मा भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भगतसिंग यांना आदरांजली वाहिली. राष्ट्राच्या सन्मानासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची त्यांची वृत्ती देशातल्या तरुणांच्या धैर्याचं आणि निर्धाराचं प्रतीक असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत तिहेरी तलाक विरोधी कायद्याविषयी.
2: त्रिवार तलाकच्या प्रथेमुळे असुरक्षित झालेल्या मुस्लिम महिलांच्या जीवनात आशा आणि सुरक्षितता निर्माण करण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं केलं आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर समाजात अनिष्ट परिणाम करणाऱ्या रूढींचं निर्मूलन कायद्याच्या माध्यमातून करता येऊ शकतं हे त्रिवार तलाक विरुद्ध कायदा करून या सरकारनं सिद्ध केलंय. हा कायदा भारतीय संविधानानुसार मुस्लिम महिलांना समान अधिकार प्रदान करतो. या कायद्यामुळे त्यांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि हक्कांचं रक्षण करण्यासाठी अधिक कायदेशीर पर्याय उपलब्ध झालेत. हा कायदा लागू झाल्यानंतर मुस्लिम महिलांच्या जीवनात महत्वाचे बदल दिसून आले. कायद्याच्या अंमलबजावणीनंतर पुढच्या वर्षभरातच त्रिवार तलाकच्या घटनांमध्ये 80% जास्त घट नोंदवली गेली.
1: आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेची 11वी वार्षिक बैठक आणि संवादात भाग घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज

0: दोहा इथं पोहोचल्या. या कार्यक्रमात सदस्य प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि इतर भागधारक एकत्र येऊन बँकेचं भविष्य, प्राधान्यक्रम आणि उद्दिष्टांवर चर्चा करतील. देशातल्या स्वायत्त आणि घटनात्मक संस्थांची प्रतिमा मलिन करण्याचा आणि त्या कमकुवत करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून केला जात असल्याचा आरोप भाजपाने आज केला. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना विरोधी पक्षाच्या नेत्यांवर जनतेची दिशाभूल करण्याचा आणि देशात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा ठपका ठेवला. निवडणूक आयोगाने विरोधकांचे दावे फेटाळून लावलेले असतानाही ते वातावरण दूषित करत आहेत असा आरोपही नड्डा यांनी केला.
1: आरोप लगाओ, देश का माहौल बिगाड़ो और भाग जाओ, यही विपक्ष की कार्यशैली बन गई. इन्हें न राष्ट्र की सुरक्षा से सरोकार है और न जनता की भलाई से और न ही देश के मान सम्मान से. इनका एकमात्र उद्देश्य सत्ता हथियाना है.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बँक कर्मचाऱ्यांनी प्रस्तावित देशव्यापी संप स्थगित केला आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं या वृत्ताला दुजोरा दिला. काल रात्री इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्यात संपाशी संबंधित मुद्द्यांवर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं असोसिएशननं समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं. 5 दिवसांचा आठवडा आणि इतर मागण्यांच्या समर्थनार्थ आजपासून 3 दिवस संपाची हाक कर्मचारी संघटनांनी दिली होती. दोन्ही संघटनांच्या बैठकीत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटातल्या 10 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर पश्चिम बंगाल विधानसभेच्या सभापतींनी 8 ऑक्टोबरपर्यंत निर्णय घ्यावा असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. ममता बॅनर्जी यांच्या गटाचे सदस्य सोहनदेव चट्टोपाध्याय यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिका 8 जुलै रोजी दाखल झाली होती, त्यामुळे 3 महिन्यांची कालमर्यादा लक्षात घेता 8 ऑक्टोबरपर्यंत यावर निर्णय घ्यावा असं न्यायालयानं सांगितलं. दिल्ली NCR भागात गेल्या 4 ऑगस्ट रोजी धावत्या बसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराची सर्वोच्च न्यायालयानं आज स्वतःहून दखल घेतली. अशा घटनांमुळे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचं अपयश अधोरेखित होत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. 2000 रुपयांवरच्या UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि इतरांना नोटिसा जारी केल्या. तसंच 15 ऑक्टोबरपासून हे शुल्क लागू करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नकार दिला. सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातल्या 22 आरोपींना दोषमुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज नोटीस जारी केली. या प्रकरणातल्या महत्वाच्या 3-4 साक्षीदारांचे जबाब सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठानं मागवले आणि आरोपींना दोषमुक्त करण्याच्या निर्णयावर विचार करू असं सांगितलं. या प्रकरणातले 92 साक्षीदार फिरले ही चिंतेची बाब आहे असं मत न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी नोंदवलं. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकांची लयलूट सुरूच आहे. 4 सुवर्ण, 17 रौप्य आणि 18 कांस्य अशा एकंदर 39 पदकांसह भारत सध्या पदकतालिकेत 12व्या स्थानावर आहे. भारताच्या या स्पर्धेतल्या आत्तापर्यंतच्या कामगिरीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: महिलांच्या 25 मीटर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात ईशा सिंहनं रौप्य पदकाला गवसणी घातली. ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिला मात्र पदक जिंकता आलं नाही. कुराश या क्रीडा प्रकारात महिलांच्या 78 किलो वजनी गटात पिंकी बलहारा हिनं कांस्य पदकाची कमाई केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. मुष्टीयुद्धात लोलिना बार्गोहेन हिनं महिलांच्या 75 किलो वजनी गटात दक्षिण कोरियाच्या प्रतिस्पर्ध्याला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. यामुळे तिचं पदक निश्चित झालं आहे. पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात भारतातला सामना मुसळधार पावसानं रद्द करण्यात आला. भारताचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित झालं असून श्रीलंका आणि नेपाळ यांच्यातल्या विजेत्या संघाबरोबर त्यांचा सामना होईल. याशिवाय तिरंदाजी, धावणं, थाळीफेक, रिले, अडथळ्यांची शर्यत, लांब उडी, भालाफेक, मुष्टीयुद्ध, हॉकी, नौकानयन, स्क्वॉश, नेमबाजी, सर्फिंग

0: सेपॅक अटकरॉ, हॉलीबॉल, टेनिस या क्रीडा प्रकारांमध्येही भारताचे खेळाडू आज मैदानात उतरणार आहेत.
1: केदारनाथ पदयात्रेच्या मार्गावर चिरबासा भागात दरड कोसळल्यामुळे अडकलेल्या सुमारे 1500 भाविकांना आज सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. गौरीकुंडपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिरबासा भागात दरड कोसळल्यामुळे अनेक भाविक अडकल्याची माहिती सोनप्रयाग पोलिसांना मिळाली होती. SDRF, NDRF आणि DDRF यांच्या संयुक्त पथकानं काल रात्री अडकलेल्या भाविकांची सुटका केली आणि त्यांना सुरक्षितपणे गौरीकुंडपर्यंत पोहोचवलं. दरड कोसळल्यामुळे या मार्गावरची ये जा बंद असली तरी हेलिकॉप्टरच्या मदतीने केदारनाथपर्यंत यात्रा सुरू आहे. उत्तराखंडमध्ये हवामानात सुधारणा झाल्यामुळे आज चारधाम यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. हवामानाचा अंदाज आणि भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन परवा दुपारपासून ते काल दुपारपर्यंत ही यात्रा स्थगित करण्यात आली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी गेल्या 10 महिन्यात दिलेल्या 14 आदेशांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं आज नकार दिला. या प्रकरणाची सुनावणी 22 ऑक्टोबरला घेऊ असं न्यायमूर्ती शर्मिला देशमुख आणि न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्या खंडपीठानं सांगितलं. गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. लता मंगेशकरांनी भारताला जगात नावलौकिक मिळवून दिला असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली संदेशात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सर्जिकल स्ट्राईकची दशकपूर्ती. देशातल्या स्वायत्त आणि घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न असल्याचा भाजपाचा आरोप. बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार विनिमयासाठी समिती नेमण्याच्या आश्वासनानंतर 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 39 पदकांसह भारत सध्या पदक तालिकेत 12व्या स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आता प्रसारित करत आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यात गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू आणि जिल्ह्याच्या अनेक भागात पाणीटंचाई, पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं जिल्हाधिकारी डॉ मैनाक घोष यांचं आवाहन, यासह ऐकूया आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा आढावा. सांगली जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा झाला. घराघरातही लाडक्या गणरायाची भक्तिभावानं पूजा अर्चना केल्यानंतर विधिवत विसर्जन करण्यात आलं. तासगाव तालुक्यातील 4 गावात एक गाव एक गणपती उपक्रम राबवण्यात आला. सांगली शहरात हलते आणि सजीव देखावे सादर करण्यात आले ते पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. श्री गणपती पंचायतन संस्थांच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तासगावात 247वा रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. सांगली, मिरज, कुपवाड शहर नगरपालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कृत्रिम जलकुंड आणि निर्माल्य संकलन करण्याच्या उपक्रमाला नागरिकांनी चांगली साथ दिली. देशभरात 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबवलं जात आहे. या अंतर्गत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयामध्ये विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. संबंधित सर्व विद्यार्थी, अर्जदार आणि उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांसह समिती कार्यालयात समक्ष उपस्थित राहून त्रुटींची पूर्तता करावी असं आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य तसंच सांगलीचे उपायुक्त नागनाथ चव्हाण यांनी केलं आहे. गणेशोत्सवाच्या काळात 16 ते 24 सप्टेंबर दरम्यान माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं राज्यभरात लोकसंवाद 2026 हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे संतोष माने यांनी तरुणांसाठी असणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना आणि आगामी रोजगार मेळाव्यांची सविस्तर माहिती देत जास्तीत जास्त युवकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या अनुषंगानं 22 सप्टेंबरपासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत, निपक्षपातीपणे आणि पारदर्शकपणे पार

पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ मैनाक घोष यांनी दिल्या. विकासाची संकल्पना केवळ भौतिक सुविधांच्या निर्मितीपुरती मर्यादित न ठेवता नागरिकांच्या शारीरिक मानसिक तसंच बौद्धिक गरजांची पूर्तता करणाऱ्या सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यावर भर देणं आवश्यक आहे असं प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यात नमो उद्यान योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत विटा नगरपरिषद हद्दीतील खानापूर रोडलगतच्या खुल्या जागेत विकसित करण्यात येणाऱ्या नमो उद्यानाच्या कामाचं भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्या वतीनं 8व्या PNG महाकरंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत पुण्याच्या मराठवाडा मित्रमंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या स्कीम या एकांकिकेला प्रथम, कोल्हापूरच्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या हमको हिंदी नही आतीला द्वितीय, तर नागठाण्याच्या आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या पैरा या एकांकिकेला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. अनघा देशपांडे आणि प्रसाद शिवगण यांनी स्पर्धेचं परीक्षण केलं. सांगली जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं काही भागात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं जलव्यवस्थापनासह आवश्यक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील परिस्थितीचा नियमित आढावा घेत आहेत. टंचाईग्रस्त भागात आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ मैनाक घोष यांनी दिली. जिल्ह्यात सध्या 24 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी केलं आहे. तर श्रोतेहो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 झालेले आहेत. आता कार्यक्रम भावधार.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया सतीश सोळंकुरकर यांच्या अज्ञात झऱ्यावर रात्री या कथासंग्रहाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
1: हा कथासंग्रह शीर्षकावरूनच वेगळा वाटतो. अज्ञात झऱ्यावर रात्री आपण कुठल्या तरी गूढ ठिकाणी पोचलो आहोत. झऱ्याच्या बाजूला बसलो आहोत. तिनिसान झाली आहे आणि दुरून कुठून तरी श्रीकृष्णाच्या बासरीचा आवाज कानावर यावा तसा पावा वाजवल्याचा ध्वनी कानावर पडतो आहे असाच भास होतो. होतो ना? लेखक अर्पण पत्रिकेत म्हणतात, जुन्या आठवणी सांगताना आईचा चेहरा आनंद मोगरी डोह तुडंबल्यासारखा दिसत राहतो. आईच्या मोगरी श्वासांना हा संग्रह अर्पण केला आहे. मनोगतात लेखक लिहितात, आई आहे, सर्व काही आहे. आईचं असणं हे सर्वार्थाने माझं जगणं आहे. आपण सर्वच जण आई वेडे असतो, कारण की हे बंध जन्मांतरीचे असतात. श्रोते हो, तुम्ही सुद्धा आई भक्त आहात, मी देखील आहे आणि सर्वच जण असतात तसे लेखक देखील आहेत. त्यामुळे मुखपृष्ठावर सुंदर खिडकी, खिडकीत बसायची आईची जागा, आईची काठी, पुस्तकं, औषधं अशी रचना आहे. मुखपृष्ठावरूनच आपल्याला आई, आजी किंवा कोणचं तरी लाडकं आदरणीय व्यक्तिमत्व नक्कीच आठवतं. मलपृष्ठावर लेखकाचा फोटो आहे आणि परतीच्या घोड्याला कोणासंगे पाठू या कथेमधील काही अंश आहे. 13 लघुकथा या पुस्तकात आहेत. त्या वेगळ्या विचारांच्या असून शहरी वातावरण असून देखील शहरापासून दूर नेणाऱ्या आणि निराळ्या वाटणाऱ्या प्रसंगांच्या आहेत. या कथांच्या शीर्षकांवरूनच त्यांचं वेगळंपण समजतं. जसं की अज्ञात झऱ्यावर रात्री, मुंग्या, गायीच्या भरलेल्या डोळ्यांची, ज्याच्या खिशात एकही पैसा नाही, मुलाचा बाप, खरी कमाई, नदी नाही, पाणी नाही, लव लता, परतीच्या घोड्याला कोणासंगे पाठवू, या कथा

0: शीर्षकापासूनच त्यांचं वेगळे पण दाखवतात. लेखक महोदय हे छान प्रकारे गोष्टी सांगतात, पाल्हाळ न लावता पण कथ्य निवडून कथा रंगवून सांगतात. वातावरण निर्मितीसाठी आवश्यक तेवढेच परिसराचे वर्णन करतात. शब्दांचा फाफट पसारा नाही, पात्रांची भारंभरताड गर्दी नाही, उगीचच लांबणारे असे दीर्घ प्रसंग देखील नाहीत. अशा रीतीने लेखकांनी मनाला आवश्यक त्या प्रमाणात कथेतील कथामूल्य सांगायला उपयोगी तेवढीच कथा लिहिली आहे. प्रत्येक कथेचा एक पारंपरिक प्रारूप असतं. सुरुवात, मध्य, उच्चांक आणि शेवटी शेवट येतो. याच प्रकारात या सर्व कथाबरोबर चपखल बसतात. या पुस्तकातील काही काही वाक्य मात्र मनाला खूप हळवं करून सोडतात. नायिकेचं नाव असतं तानी. कवितांचं अर्धवट तुटले पण मागे ठेवून तान्या दिसेनाशी झाली. आपलाही एक पाय दुखावला गेला आहे असे नायकाला वाटू लागले. परतीच्या घोड्याला कोणासंगे पाठवू या कोळीची कुबडी घेऊन पाय ओढत ओढत नायक ओसरीकडे जाऊ लागला. तसेच आपण देखील वेगळ्या विचारांच्या कुबड्या घेऊन आपल्या नैमित्तिक रुटीन जीवनाकडे वळतो. हे पुस्तक ताजेतवाने करते. महान कवी ग्रेस यांची कविता अज्ञात झऱ्यावर रात्री मज ऐकू येतो पावा या कवितेवरून बेतलेल्या या कथा मनात रुंजी घालतात.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला सतीश सोळंकुरकर यांच्या अज्ञात झऱ्यावर रात्री या कथासंग्रहाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात संजीवक भाजीपाल्यासाठी वरदान याविषयीची माहिती आपण ऐकूया. वाचन केले रुचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आपल्या आरोग्यात टॉनिकला जितकं महत्त्व आहे ना, तितकंच भाजीपाल्यांमध्ये संजीवकांना महत्त्व आहे. पिकांच्या जोमदार वाढीसाठी, त्याचप्रमाणे कायिक वाढीच्या नियंत्रणासाठी वेगवेगळी संजीवकं उपयोगी ठरतात. पिकाच्या वाढीवर आणि अंतर्गत क्रियेवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य ही संजीवकं करतात. पिकांच्या अंतर्गत असणारी संजीवकं कमी पडतात, ती कमतरता भरून काढण्यासाठी जर संजीवकं दिली तर त्याचे दुष्परिणाम चांगले दिसून येतात. फक्त ही संजीवकं देताना ती मोजून आणि तंतोतंत द्यावी लागतात. वनस्पतीच्या पेशी लांबट करण्याचा गुणधर्म जिब्रेलिन संजीवकामध्ये असतो. वनस्पतींच्या पेशींचं विभाजन करण्याचा गुणधर्म ऑक्झिन्स संजीवकामध्ये असतो. पेशी विभाजन आणि पेशी वाढ करण्याचा गुणधर्म सायटोकायनिन्स संजीवकांमध्ये असतो. वाढीचं चक्र जलद करणं, रंग येणं इत्यादी गुणधर्म सुधारण्याचं इथेलिन हे संजीवक काम करतं. अशी ही संजीवकं वेगवेगळ्या तीव्रतेची बाजारात उपलब्ध असतात. योग्य त्या तीव्रतेची योग्य ती संजीवकं पिकांच्या पानावर फवारतात. बियाण्याला प्रक्रिया अगर द्रावणात रोपं बुडवून किंवा प्रत्यक्ष जमिनीवर टाकून देखील संजीवकांचा वापर करतात. मिरचीची फुलगळ कमी होऊन उत्पादन वाढवण्यासाठी 50 PPM NAA अधिक 200 PPM लिओसिन आणि 10 PPM जिब्रेलिक ॲसिडच्या फवारण्या ह्या 30, 60 आणि 90 दिवसांनी कराव्यात. वांग्याची रोपं 10 PPM IBA द्रावणात बुडवून लावावीत. टोमॅटोचं बी 20 PPM जिब्रेलिक ॲसिडच्या द्रावणामध्ये बुडवून मग लावावं. टोमॅटोची वाढ रोखण्यासाठी 250 PPM लिओसिन फवारावं. फळं लवकर तयार होण्यासाठी 500 PPM इथ्रेल फवारावं. फळसंख्या वाढण्यासाठी 40 PPM NAA या संजीवकाची फवारणी करावी. यात बोरॉन हे सूक्ष्मद्रव्य 5 PPM मिसळावं. गाजराला 50 दिवसांनी 500 PPM लिओसिन आणि 65 दिवसांनी 1000 PPM AP कॉट क्लोराईड फवारावं. काकडी 2 ते 3 पानावर असताना 300 PPM

इथरेल फवारावं. कलिंगडाचं पीक 2 पानांवर आणि 4 पानांवर असताना 50 PPM ट्राय इंडोबेन्झाईक 2 फवारावं. भेंडी 5 ते 6 पानांवर असताना 500 PPM लिओसिन फवारावं. याचवेळी 200 PPM जिब्रेलिक ॲसिड देखील फवारावं. लेट्यूस, मेथी, पालक, चंदनबटवा, चाकवत, चुका, कोथिंबीर, माठ, तांदूळजा या पालेभाज्यांसाठी इथरेलची फवारणी करावी. फुलकोबी गड्डे धरत असताना 10 PPM NAA फवारावं. नवलकोलसाठी 10 PPM जिब्रेलिक ॲसिड तसंच 100 PPM बोरॉन 3 आठवड्यांनी फवारावं. शेवग्याच्या छाटणीनंतर 1000 PPM लिओसिन अगर सायकोसिलचं ड्रेचिंग करावं. पीक फुलोऱ्यात असताना 10 PPM NAA आणि 20 PPM झिंक फवारावं. मंडई संजीवकही पूर्ण नसून पूरक आहेत. फवारताना योग्य प्रमाणातच द्रावण तयार करावं. गुणधर्म वेगवेगळे असतात, त्यामुळे एकत्र मिसळून फवारू नयेत. संजीवकांचं प्रमाण आणि पीक अवस्था यांचा तांत्रिक मेळ घाला आणि याबाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घ्या. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात संजीवक भाजीपाल्यासाठी वरदान याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी आणि सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. विषय आहे त्वचा विकार.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण त्वचा विकारांविषयी माहिती बघणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्वचा हा शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. त्वचेला बाधा आणणारे विकार म्हणजेच त्वचा विकार. ते काही प्रमाणामध्ये संसर्गजन्य व काही असंसर्गजन्य असू शकतात. सध्या त्वचा विकारांचं प्रमाण खूप वाढलेलं आपण बघतोय. यामध्ये प्रामुख्याने हवेमधील प्रदूषण, ओझोनच्या लेअरमध्ये होणारे बदल, फक्त सोशल मीडियावर प्रमोशन केल्यामुळे वापरले जाणारे प्रोडक्ट, यामध्ये कोणत्याही तज्ज्ञांचा सल्ला न घेता जे प्रोडक्ट आपण वापरतो तेही शरीरासाठी हानिकारक असू शकतात. तसेच स्वतःची काळजी न घेणं, शक्यतो हायजीन मेंटेन न करणं, यामुळे सुद्धा त्वचा विकार बघायला मिळतात. काही त्वचा विकार हे संसर्गजन्य असतात. जंतू, विषाणू, बुरशी किंवा परोपजीवी यांच्यामुळे हे इन्फेक्शन शरीरावर दिसून येतं किंवा त्वचेवर दिसून येतं. फंगल इन्फेक्शन जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतं. याची लक्षणं अशी आहेत की खाज येते, लाल किंवा वर्तुळाकार डाग शरीरावरती पडतात, शरीर सोलल्यासारखी वाटते. यामध्ये स्वच्छता ठेवणं ही सर्वात महत्वाची ट्रीटमेंट आहे. त्या भागामधील ओलावा टाळणं सुद्धा गरजेचं आहे. स्वच्छ कपडे घालणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती अँटीफंगल ट्रीटमेंट घेणं यामध्ये गरजेचं आहे. दुसरा भाग येतो ते म्हणजे जंतू संसर्गामुळे होणारे त्वचा विकार. त्वचेवर फोड येणे किंवा वेदनादायक सूज असणं, मग त्या फोडामध्ये पू जमा होतो किंवा कधी कधी सर्वांग वेदना किंवा ताप, हे सुद्धा लक्षण यामध्ये दिसतं. तो जो फोड आहे किंवा तिथे आलेली सूज आहे त्यावर योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. त्या सुजेमधून किंवा त्या फोडामधून जर पू येत असेल तर त्या ठिकाणी योग्य ती अँटीबायोटिक्स घेणं गरजेचं आहे. आणि संपूर्ण शरीरामध्ये जर याचं प्रमाण दिसत असेल किंवा ताप येत असेल, अंग दुखी होत असेल, तर त्या पद्धतीची चिकित्सा पद्धती अवलंबणं गरजेचं आहे. काही त्वचा विकार हे व्हायरल बघायला मिळतात. यामध्ये हर्पीस किंवा वॉट्स याचं प्रमाण दिसून येतं. याच्या लक्षणांमध्ये फोड, जळजळ, खाज ही जास्त प्रमाणामध्ये असतं आणि याची औषध चिकित्सा प्रणाली सुद्धा वेगळी आहे. यामध्ये यासोबत प्रतिकार शक्ती वाढवणं सुद्धा गरजेचं आहे. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आपल्याला ह्या गोष्टी प्रामुख्याने बघायला मिळतात. पण फक्त टेम्पररी ट्रीटमेंट घेऊन ती लक्षणं तिथेच कमी करण्याऐवजी शरीरातील उष्णता बाहेर काढून टाकणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे योग्य ती चिकित्सा यावर व्हायला

0: हवी. त्यानंतर असंसर्गजन्य त्वचा विकार, त्यामध्ये ॲलर्जी किंवा डर्माटायटिस सारखे भाग आपण बघतो. याचं कारण असतं की काही केमिकल्स आपल्या शरीराला सूट होत नाहीत, काही साबण आपल्या स्किनला सूट होत नाहीत, काही क्रीम सूट होत नाहीत, काही ऑर्नामेंट्सची सुद्धा आपल्याला ॲलर्जी असते. यामध्ये खाज, लालसरपणा, सूज ही लक्षणं बघायला मिळतात. शक्यतो दागिन्यांच्या ॲलर्जीमध्ये सुद्धा गळ्याभोवती किंवा कानाभोवती फोड येणं किंवा लालसरपणा येणं, तिथे खाज येणं ही लक्षणं बघायला मिळतात. त्यासाठी अँटी ॲलर्जिक ट्रीटमेंट करावी लागते किंवा काही मलम डॉक्टरांच्या सल्ल्याने तिथे लावावी लागतात. त्यासोबतच ज्या गोष्टीची ॲलर्जी आहे त्यावर काम करणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. यामध्ये एक्झिमा हा सुद्धा एक आजार येतो. त्वचा कोरडी पडते, तिथे खाज येते आणि त्वचा सोलल्यासारखी होते. त्वचेमध्ये आर्द्रता ठेवणं हेही त्याच्यातलं एक महत्त्वाची ट्रीटमेंट येते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ते मॉइश्चरायझर वापरणं किंवा टॉपिकल ट्रीटमेंट घेणं यामध्ये गरजेचं आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी त्वचाविकार याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य जयश्री पाटील आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया कचरा व्यवस्थापनामध्ये युवक महिला आणि समाज यांचा सहभाग याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. आताची नवीन पिढी आहे, नवीन पिढीनं काही नवीन गोष्टी सुद्धा आत्मसात केलेल्या आहेत, त्या पद्धतीनं काही जुन्या गोष्टी सुद्धा त्यांना आवडत आहेत. तर मग युवक म्हणा किंवा महिला बचत गट म्हणा यांचा सहभाग आपण या स्वच्छता अभियानामध्ये किंवा कचरा व्यवस्थापनामध्ये कशा पद्धतीनं करू शकतो?
1: नक्कीच नक्कीच, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण युवकांची जी शक्ती आहे ती योग्य दिशेला जाणं आजकाल गरजेचं आहे आणि ती जातीच आहे. काही मंडळ असतात ते पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी स्पर्धा आयोजित करतात, तर ते जर प्रमाण आपण आणखीन प्रमाणात त्या युवकांकडून करून घेतलं किंवा त्यांना आणखीन मोटिवेट केलं आणि त्याला प्रशासनाची बक्षिसाची जोड वगैरे दिली तर ते नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेश उत्सव, नवरात्री उत्सव ह्याकडे तो कल जास्त वाढेल. आणि तुम्ही बचत गट किंवा महिला वर्ग जो म्हणताय, तर बचत गटांना तर खूप चांगला हा लघुउद्योग म्हणून केला जातो की जे निर्माल्य आहे गणपतीत किंवा आणखी वेगवेगळ्या ठिकाणून, तर त्यापासून ते कंपोस्टिंग तयार करतात. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे फुलं वगैरे जी असतात निर्माल्यातली, त्याच्यापासून आपण उदबत्ती किंवा धूप कांड्या ह्या खूप छान पद्धतीनं घरी पण करू शकतो आणि त्याचा उद्योग म्हणून पण आपण पुढे आणू शकतो. एक चार महिला जर एकत्र आल्या तर त्यांना ते मोटिवेट पण होईल. काही शासनाच्या जर योजना असतील तर त्या पण जोडून देऊ शकतो आणि त्या निर्माल्याचा योग्य विनियोग पण होईल. ह्याच महिला किंवा बचत गटांना आपण जर पर्यावरणपूरक सजावटींच्या वस्तू बनवायला जर दिलं तर त्या खूप चांगल्या गोष्टी बनवू शकतात. बांबूंपासून काही वस्तू बनवल्या जातात, ह्या अशा काही सजावटींच्या वस्तू बनवून परत त्या विकू शकतात आणि तो एक उद्योग म्हणून पुढे येऊ शकतो. माझा कचरा माझी जबाबदारी ह्या तत्वानं जर प्रत्येक जण चाललं तर ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं सॉर्ट आउट होऊ शकतात. आपल्या स्वतः वैयक्तिक पातळीवर सुद्धा इंधनाचा वापर कसा कमी करता येईल, त्याच्यापासून जे वायू प्रदूषण होतंय ते पण वाचेल आपल्याकडून. अशा गोष्टींमधून आपण छोट्या छोट्या सवयींमधून बराच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपला छोटा का होईना हातभार लागू शकतो. मग अशाच पद्धतीनं आपण हळूहळू आपल्या परिसरापर्यंत पोहोचू शकतो, आपल्या शेजारी पाजाऱ्यांमध्ये पण हे अवेअरनेस करू शकतो. कारण आपल्या ओल्या कचऱ्यापासून जर काही कंपोस्ट तयार करून

0: आपण जर तो आपल्या भाजीपाला उगवण्यासाठी वापर केला आणि ती जर शेजाऱ्यांना दिली तर त्यांना ती प्रेरणादायक ठरेल आणि ते पण त्याच्यामध्ये सहभागी होतील. असे एक 4 R जर आपण घेतले, रिसायकल केलं, रिफ्यूज केलं, रिड्यूस केलं आणि रियूज केलं, तर हे 4 R जर आपल्या आयुष्यात उपयोग करून घेतला तर पर्यावरणाशी संबंधित समस्या तशा फारशा काही उद्भवू शकणार नाहीत. कारण निसर्गानं आपल्याला एवढं भरभरून दिलंय की आपण घ्यायला कमी पडतो आणि आपल्यामुळे जो त्रास होतोय तो जर कमी करायचा असेल तर काही नियम आपण स्वतःसाठी पाळलेच पाहिजेत.
1: अगदी.
0: तर ह्या पर्यावरणाच्या समतोलासाठी फार प्रबोधन वगैरे करायची गरज पडणार नाही भविष्यात, तास जर आपण सावध झालो तर.
1: खरंय. तर श्रोते हो, आपण सावध झालो तर कचरा ही समस्याच राहणार नाही, जमेल तसं आपण मात्र याचा प्रचार करायला हवा. परिसर या कार्यक्रमामध्ये आज आपण कचरा व्यवस्थापनामध्ये युवक, महिला आणि समाज यांचा सहभाग याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज सिब्बते हसन यांचं सतारवादन आपल्याला ऐकवत आहोत. सतारीवर राग भीमपलास. मध्यलय गत रूपक तालात आहे, द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ अमित चौबे यांनी केलेली आहे. ऐकूया सिब्बते हसन यांनी सतारीवर वाजवलेला राग भीमपलास.

माफ करा, सिब्बते हसन यांनी सतारीवर वाजवलेला राग भीमपलास आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ अमित चौबे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एल निनोचा परिणाम आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारांनी रबी हंगामाचं नियोजन करावं असं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात येणार. बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचारविनिमयासाठी समिती नेमण्याच्या आश्वासनानंतर 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 39 पदकांसह भारत सध्या पदक तालिकेत 12व्या स्थानावर. एल निनोचा परिणाम आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारांनी रबी हंगामाचं नियोजन करावं असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केलं आहे. पाण्याची उपलब्धता आणि मातीतली ओल लक्षात घेऊन पिकांचा प्राधान्यक्रम ठरवावा असं ते म्हणाले. यंदाच्या रबी हंगामासाठी नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. एल निनोचं सावट असूनही देशात खरीपातल्या पेरण्यांचं उद्दिष्ट जवळपास पूर्ण झालं आहे असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना आवश्यक खतांचा पुरवठा करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगून त्यांनी खतांच्या उपलब्धतेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. मृदेच्या आरोग्यावर आधारित खतांचा पुरवठा व्हावा याकरता खेत बचाव अभियान सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. पिकांवर फारसा परिणाम झाला नसला तरी अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणं शक्य आहे असं नंतर ते वार्ताहरांना म्हणाले. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकात केंद्रीय पथक पाठवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
1: राज्य सरकारों ने महाराष्ट्र में बड़े हिस्से पर, कर्नाटक में भी बड़े हिस्से पर सूखा घोषित किया है. भारत सरकार राज्यों के साथ डट के खड़ी रहेगी. कर्नाटक में भी 3 अक्टूबर को टीम बना के भेज रहे हैं वहाँ की स्थिति के आकलन के लिए. महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से बात हुई है तो भाभी हम टीम की तैयारी कर रहे हैं. मैं स्वयं भी उन राज्यों में जाके स्थिति देखूंगा और हम अपने किसानों के साथ राज्य सरकारों के साथ पूरी ताकत से खड़े रहेंगे इस परिस्थिति का मुकाबला करने के लिए.
0: निवडणूक आयोगाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उद्या पक्ष कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत खरगे यांनी सांगितलं की काँग्रेसनं निवडणूक आयोगातल्या कारभाराचा मुद्दा गांभीर्यानं घेतला आहे. हा केवळ एका पक्षाशी संबंधित मुद्दा नसून संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाचा मुद्दा आहे असं ते म्हणाले. दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसनं लावून धरली आहे. दरम्यान SIR प्रक्रियेमुळे सामान्य नागरिकांचा अधिकार हिरावला जात असल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेसनं आज नागपूरमध्ये जोरदार आंदोलन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत तिहेरी तलाक विरोधी कायद्याविषयी.
2: त्रिवार तलाकच्या प्रथेमुळे असुरक्षित झालेल्या मुस्लिम महिलांच्या जीवनात आशा आणि सुरक्षितता निर्माण करण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं केलं आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर समाजात अनिष्ट परिणाम करणाऱ्या रूढींचं निर्मूलन कायद्याच्या माध्यमातून

0: माध्यमातून करता येऊ शकतं हे त्रिवार तलाक विरुद्ध कायदा करून या सरकारनं सिद्ध केलंय. हा कायदा भारतीय संविधानानुसार मुस्लिम महिलांना समान अधिकार प्रदान करतो. या कायद्यामुळे त्यांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि हक्कांचं रक्षण करण्यासाठी अधिक कायदेशीर पर्याय उपलब्ध झालेत. हा कायदा लागू झाल्यानंतर मुस्लिम महिलांच्या जीवनात महत्वाचे बदल दिसून आले. कायद्याच्या अंमलबजावणीनंतर पुढच्या वर्षभरातच त्रिवार तलाकच्या घटनांमध्ये 80% जास्त घट नोंदवली गेली.
1: बँक कर्मचाऱ्यांनी प्रस्तावित देशव्यापी संप स्थगित केला आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं या वृत्ताला दुजोरा दिला. काल रात्री इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन्स यांच्यात संपाशी संबंधित मुद्द्यांवर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं असोसिएशननं समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं. 5 दिवसांचा आठवडा आणि इतर मागण्यांच्या समर्थनार्थ आजपासून 3 दिवस संपाची हाक कर्मचारी संघटनांनी दिली होती. दोन्ही संघटनांच्या बैठकीत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महानगरपालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याला मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. 3 दिवसात आत्मसमर्पण करायचे निर्देशही न्यायालयानं म्हात्रेला दिले. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांवर हात उचलणं पूर्णपणे अयोग्य आहे असं मत न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं नोंदवलं. या मारहाणीच्या प्रकरणासह 19 फौजदारी प्रकरणांमध्ये म्हात्रेचा हात आहे असं न्यायालयानं सांगितलं. या प्रकरणानंतर अशाच एका वेगळ्या प्रकरणातही शिवसेनेचं नाव आल्याची नोंद न्यायालयानं घेतली. मुंबई उच्च न्यायालयानं म्हात्रेला 7 ऑगस्ट रोजी जामीन मंजूर केला होता. तसंच या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करावी आणि ठरवून दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करावी असंही सांगितलं होतं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी गेल्या 10 महिन्यात दिलेल्या 14 आदेशांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं आज नकार दिला. या प्रकरणाची सुनावणी 22 ऑक्टोबरला घेऊ असं न्यायमूर्ती शर्मिला देशमुख आणि न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्या खंडपीठानं सांगितलं. 2000 रुपयांवरच्या UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि इतरांना नोटीसा जारी केल्या. तसंच 15 ऑक्टोबरपासून हे शुल्क लागू करायच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नकार दिला. सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातल्या 22 आरोपींना दोषमुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज नोटीस जारी केली. या प्रकरणातल्या महत्वाच्या 3-4 साक्षीदारांचे जबाब सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठानं मागवले आणि आरोपींना दोषमुक्त करण्याच्या निर्णयावर विचार करू असं सांगितलं. या प्रकरणातले 92 साक्षीदार फिरले ही चिंतेची बाब आहे असं मत न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी यांनी नोंदवलं. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकांची लयलूट सुरूच आहे. 4 सुवर्ण 17 रौप्य आणि 18 कांस्य अशा 39 पदकांसह भारत सध्या पदक तालिकेत 12व्या स्थानावर आहे. भारताच्या या स्पर्धेतल्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
0: महिलांच्या 25 मीटर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात ईशा सिंहनं रौप्य पदकाला गवसणी घातली. ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिला मात्र पदक जिंकता आलं नाही. कुराश या क्रीडा प्रकारात महिलांच्या 78 किलो वजनी गटात पिंकी बलहारा हिनं कांस्य पदकाची कमाई केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. मुष्टीयुद्धात लवलीना बार्गोहेन हिनं महिलांच्या 75 किलो वजनी गटात दक्षिण कोरियाच्या प्रतिस्पर्ध्याला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. यामुळे तिचं पदक निश्चित झालं आहे. पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना मुसळधार पावसानं रद्द करण्यात आला. भारताचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित झालं असून श्रीलंका आणि नेपाळ यांच्यातल्या विजेत्या संघाबरोबर त्यांचा सामना होईल. याशिवाय तिरंदाजी, धावणं, थाळीफेक, रिले, अडथळ्यांची शर्यत, लांब उडी, भालाफेक, मुष्टीयुद्ध, हॉकी, नौकानयन, स्क्वॉश, नेमबाजी, सर्फिंग, सेप्या कटकरा, हॉलीबॉल, टेनिस या क्रीडा प्रकारांमध्येही भारताचे खेळाडू आज मैदानात उतरणार आहेत.
1: दरम्यान मुष्टीयोद्धा प्रिया घंगास हिनंही महिलांच्या 60 किलो वजनी गटात उपांत्य फेरीत प्रवेश करून भारताचं आणखी एक पदक निश्चित केलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत तिरुवनंतपुरम इथं काल पहिला सामना भारतानं 8 गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजनं निर्धारित 50 षटकात 7 गडी गमावून 295 धावा केल्या. भारतातर्फे कुलदीप यादवनं 4 गडी बाद केले. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतानं अवघ्या 2 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 50 चेंडू बाकी असताना

0: 300 धावा केल्या. विराट कोहलीच्या नाबाद 139 आणि कर्णधार शुभमन गिलच्या 110 धावांचा यात मोलाचा वाटा होता. कुलदीप यादव सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. या विजयामुळे भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना येत्या बुधवारी होणार आहे. आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे यानं परीक्षेत कथितरित्या कॉपी करताना पकडला गेल्यानंतर आपल्या मैत्रिणीला फोन करून पश्चाताप व्यक्त केला होता अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी आज दिली. साहिल यानं या घटनेनंतर काही तासात आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एल निनोचा परिणाम आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारांनी रबी हंगामाचं नियोजन करावं असं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात येणार. बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार विनिमयासाठी समिती नेमण्याच्या आश्वासनानंतर 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याच्या जामीनाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 39 पदकांसह भारत सध्या पदक तालिकेत 12व्या स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमच्या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. एल निनोचा परिणाम आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारांनी रबी हंगामाचं नियोजन करावं असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं आहे. ते आज यंदाच्या रबी हंगामासाठी नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेत बोलत होते. पाण्याची उपलब्धता आणि मातीतली ओल लक्षात घेऊन पिकांचा प्राधान्यक्रम ठरवावा असं ते म्हणाले. निवडणूक आयोगाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी

0: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उद्या पक्ष कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत खरगे यांनी सांगितलं की काँग्रेसनं निवडणूक आयोगातल्या कारभाराचा मुद्दा गांभीर्यानं घेतला आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याला मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. 3 दिवसात आत्मसमर्पण करायचे निर्देशही न्यायालयानं म्हात्रेला दिले. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू पदकांची लयलूट करत आहेत. 4 सुवर्ण, 17 रौप्य आणि 18 कांस्य अशा 39 पदकांसह भारत सध्या पदक तालिकेत 12व्या स्थानावर आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1124 अंकांची घसरण झाली आणि तो 72772 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 360 अंकांची घसरण नोंदवत 22780 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: .47° अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, सायंकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. या कार्यक्रमात आज ऐकूया हिंदी चित्रपट गीतं.

0: सुनिधी चौहान, अरिजित सिंग आणि नीती मोहन यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत ऐकलं. चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटासाठी या गीताला संगीत होतं विशाल शेखर यांचं.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

0: आशिकी 2 या चित्रपटातलं अरिजित सिंग यांनी गायलेलं गीत ऐकलं. गीत आणि संगीत होतं मिथुन यांचं.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल शिक्षण क्षेत्रातील ग्रामीण भागात असणारी आव्हानं आणि शिक्षकांच्या जबाबदाऱ्या याविषयी निवेंडी केंद्राच्या केंद्रप्रमुख अमृता इनामदार यांच्याशी जान्हवी भागवत यांनी केलेली बातचीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
2: मध्यंतरी हा जो ट्रेंड म्हणताय तुम्ही हा फार होता, म्हणजे इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये घालण्याचा. पण हळूहळू आता बघितलं तर काही ठिकाणी असं होतंय उलट, इंग्लिश मिडियममधून आमच्या शाळांमध्ये मुलं परत येत आहेत, किंवा पालकांना सुद्धा आपल्या मातृभाषेचं महत्त्व समजतंय. याबाबतीत थोडं समुद्वेषण करावं लागतं. आमच्या शाळेतून पण खूप चांगले उपक्रम चालू आहेत, हे आम्ही त्या पालकांशी संवाद करून बोलून त्यांना सांगत असतो. आम्ही जेव्हा विविध उपक्रम घेत असतो तेव्हा ते पालक कधी शेजारच्या मुलांबरोबर त्या शाळेत येत असतात, आणि त्यामुळे त्यांना हे सगळं बघून हळूहळू आता ते समजायला लागलं की आपल्या मातृभाषेतलं शिक्षणच सुद्धा महत्त्वाचं आहे. किंवा मराठी माध्यमात शिकून जी मुलं मोठी झालीत किंवा जे शास्त्रज्ञ झालेत त्यांची उदाहरणं देऊन आम्ही त्यांच्याशी सतत संवाद साधून संपर्क ठेवून हळूहळू आमच्या शाळेतल्या मुलांची संख्या आता वाढते.
1: तेव्हा अवश्य ऐका आमचा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 29 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर, अर्थात 1143 किलोहर्ट्झवर.

शफाकत अमानत अली आणि सहकाऱ्यांनी गायलेलं माय नेम इज खान या चित्रपटातलं गीत ऐकलं. गीतरचना होती निरंजन अय्यंगार यांची आणि संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं. श्रोते हो, गीतसंध्या या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीताचा आनंद तुम्ही घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत मनोज मुंतशीर यांचं, अंकित तिवारी यांनी संगीतबद्ध केलेलं. चित्रपट आहे पीके आणि गायक कलाकार सोनू निगम आणि श्रेया घोषाल.

मृत्यू हो 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर.

बजरंगी भाईजान या चित्रपटातलं निलेश मिश्रा यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं प्रीतम यांचं आणि हे गीत गायलं होतं जुबिन नौटियाल यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत हिंदी चित्रपट गीतं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

हाय फ्रेंड्स, यो आणि चर्चा विशेष कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते. हाय फ्रेंड्स, यो आणि चर्चा विशेष कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते.

0: मंडळी, हल्ली सर्वच जण ए आय वापरताना आपल्याला दिसतात, पण ह्या ए आय चा वापर नेमका कसा करावा, त्याचे फायदे कोणते आहेत, तोटे कोणते आहेत, ह्याबद्दल माहिती सांगणार आहे आपली मैत्रीण कल्याणी नेवे.
1: मित्रांनो, उद्याचं जग नक्की कसं असेल याविषयी आपल्या सगळ्यांच्याच मनात विलक्षण कुतूहल असतं. आपल्या दैनंदिन जीवनात उद्या नवीन काय घडेल याविषयी निरनिराळ्या विषयांमधले तज्ज्ञ अभ्यासक त्यासंबंधीच्या अनेक शक्यता वर्तवत असतात. या शक्यता सुखावणाऱ्या असतात, तर कधी कधी काही गोष्टी आपल्याला घाबरवून सोडवणाऱ्याही असतात. अनेक जणांना आपली नोकरी उद्याच्या जगात शाबूत राहील का याची चिंता असते, तर आपल्या मुलांना नक्की कोणत्या क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध असतील या विचारांनी अनेकांची झोप उडते. एकीकडे उद्याचं जग भन्नाट वाटतं, तर दुसरीकडे ते काळजीचा विषयही ठरतं. या सगळ्यामधला समान धागा तो म्हणजे बदल. जो बदलांना सामोरं जाण्याची धडाडी दाखवेल तोच या लाटेत टिकून राहू शकेल, हे आज सगळीकडे सातत्यानं सांगितलं जातंय. आजच्या जगात बदलांचा वेग झपाट्यानं वाढत चाललाय. अमेरिकेमध्ये चालक विरहित गाड्या प्रत्यक्ष वापरात आहेत. चीनमध्ये कृत्रिम हातांच्या क्षेत्रात झालेली प्रगती नवसंजीवनी प्राप्त करून देणारी आहे. जर्मनीमधल्या काही कारखान्यांमध्ये माणसांची गरजच नाही, आता यंत्रमानव तिथं काम करतात. सौदी अरेबियानं 2017 साली सोफिया नावाच्या एका महिला यंत्रमानवाला अधिकृत नागरिकत्व दिलंय. IBM कंपनीच्या वॉटसन नावाच्या सॉफ्टवेअरनं अनेक वकिलांच्या नोकऱ्यांवर परिणाम घडवून आणलाय. जगभरात अनेक ठिकाणी यंत्रमानव सर्रास शस्त्रक्रिया करायला लागलेत. भारतात काही ठिकाणी स्मार्ट सिंचन प्रणाली वापरली जात असून यामध्ये शेतीला आपोआप योग्य तेवढंच पाणी देण्यासाठीची यंत्रणा संगणकाद्वारे चालवलेली पाहायला मिळते. चेन्नईमध्ये एका हॉटेलात ग्राहकांना ऑर्डर आणून देणं, अन्नाची डिश टेबलवर ठेवणं इत्यादी

0: सर्व काम यंत्रमानव करतात. प्रगत तंत्रज्ञानाची ही तर अगदी मोजकीच उदाहरणं आहेत. मित्रांनो, हे सगळं शक्य होतं ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे. यंत्र किंवा कम्प्युटर्स माणसासारखंच वागू, बघू, चालू, ऐकू किंवा विचार करू शकतील का? अशा अनेक शतकांपासून अनेकांनी कल्पना केल्या होत्या. यंत्रांना कृत्रिमपणे हुशार बनवायच्या याच प्रयत्नांना कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणतात. शिकण्याची क्षमता असलेलं संगणकीय सॉफ्टवेअर म्हणजे AI. या शिकण्यातून नव्यानं उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये माणसासारखेच निर्णय घेण्याची क्षमता संगणकामध्ये येऊ शकते. 1956 न्यू हॅम्पशर येथील डार्टमाउथ कॉलेजात झालेल्या एका परिषदेत प्रथमच या शब्दाचा वापर झाला. ही परिषद भरवण्यात जॉन मॅकार्थींचा पुढाकार होता. 1880 नंतर म्हणजेच एक्सपर्ट सिस्टीम आल्यावर AI क्षेत्राला नवी दिशा मिळाली आणि 2000 कम्प्युटर विजन, रोबोटिक्स, न्यूरल नेटवर्क्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग अशा अनेक संकल्पना आणि तंत्र निर्माण झाले. बुद्धिमत्तेचा हा नवीन अवतार आज आपल्या सर्वांच्या जीवनात वेगाने रुजतोय. आपल्या दैनंदिन आयुष्यात आरोग्य, करमणूक, इतरांशी संपर्क साधणं, वाहतूक या सकट अनेक बाबतींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना आपल्याला अतिशय उपयुक्त ठरते. 1997 IBM कंपनीच्या डीप ब्ल्यू संगणकानं जागतिक विजेता गॅरी कॅस्परोव विरुद्धच्या बुद्धिबळाच्या सामन्यात विजय मिळवला होता. यावरून कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना किती महत्वाची आहे याचा अंदाज आपल्याला येतो. मित्रांनो, गोखले एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ एज्युकेशन आणि रिसर्चचे असोसिएट प्रोफेसर डॉक्टर चेतन चव्हाण यांच्याकडून आपण AI विषयीचं मत जाणून घेऊया.
1: AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. त्याने प्रत्येक उद्योगावर अशा प्रमाणे परिणाम केला आहे ज्याचा आपण कधीही विचार केला नव्हता. एज्युटेक म्हणजे एज्युकेशनल टेक्नॉलॉजी कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रम उपलब्ध करत आहे. आता विद्यार्थी AI द्वारे शिकण्याचा अनुभव अंगीकृत करत आहे. ई लर्निंग रिसोर्सेस योग्य व लक्षित प्रतिक्रिया प्रदान करत आहे. AI आणि शिक्षणाच्या विलिनीकरणामुळे उद्योगात शिक्षणाची संपूर्ण नवीन संकल्पना रूढ झालेली आहे. AI चलित शिक्षण पारंपरिक शिक्षण पद्धती बदलताना आपण आज पाहत आहोत. AI जसे चॅटबोट, व्हर्च्युअल ट्युटर यात स्वतंत्र शिक्षणाला चालना देऊन सहाय्य मिळते. शिक्षणासाठी AI चॅटबोट विद्यार्थ्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती घडवत आहे. त्यांच्या नैसर्गिक भाषा प्रक्रिया आणि मशीन लर्निंग अल्गोरिदम सह हे चॅटबोट्स विद्यार्थ्यांना झटपट आणि वैयक्तिकृत आधार देतात. त्यांच्याच प्रश्नांची उत्तरे देतात. त्यांना शिकण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांना जटिल संकल्पना अधिक सहजतेने समजून घेता येतात आणि मिळालेली माहिती ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवता येते. AI वापरून परस्पर संवादी व्याख्याने, गेमिफाईड क्लासरूम, सानुकूलित अभ्यासक्रमातून विद्यार्थी सहभाग वाढवतोय. शिक्षण क्षेत्रात AI ट्रेंड वेगाने वाढतोय, खास करून एज्युकेशनल टेक्नॉलॉजीमध्ये. शिक्षण ऍप्स, रोबोटिक्स, व्हर्च्युअल सहाय्य आणि मशीन लर्निंग मध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आज होत आहे. AI च्या विविध ऍप्लिकेशनमुळे शिक्षण क्षेत्रात मोठे परिवर्तन झालेले आहे आणि होत आहे. AI शिक्षणासाठी वैयक्तिक अनुभव देऊन विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक प्रभावी करते. गुगल क्लासरूम AI वापरून शिक्षण कार्य डिझाईन, नियुक्ती, अभिप्राय देणे, परस्पर संवाद व्यवस्थापित करतात. विद्यार्थी व त्यांच्या व्यक्तिगत क्षमता आणि आवश्यकतानुसार कसे शिकतात यामध्येही सुधारणा होते. AI दैनंदिन जीवनात शिक्षण प्रक्रियेत वेळ आणि श्रम कमी करून शिक्षण सुलभ करते. अशा प्रकारे AI चे विद्यार्थ्यांना खूप सारे फायदे आहेत. धन्यवाद.
0: मित्रांनो, आपल्या आयुष्याशी संबंधित असलेल्या जवळपास प्रत्येक क्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचे विलक्षण परिणाम झालेले आहेत. या विकसित तंत्रज्ञानामुळे आपल्याला दैनंदिन जीवन व्यवहारात अनेक फायदे झालेले दिसतात. उदाहरणार्थ, बँक, विमा कंपन्या तसंच म्युच्युअल फंड संस्थांनी आपल्या ग्राहक सेवेसाठीच्या यंत्रणेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू केलाय. ग्राहकांना पडणाऱ्या सर्वसामान्य प्रश्नांची उत्तरं आता ईमेल, फोन अशा माध्यमांचा वापर करून देण्याऐवजी

स्वयंचलित यंत्रणांद्वारे म्हणजेच बॉट्सद्वारे देण्याकडे या संस्थांचा कल दिसतो. गुंतवणुकीच्या संदर्भातही कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना आता मोठ्या प्रमाणावर राबवली जाते. कुठल्या माणसानं कुठल्या परिस्थितीत शेअर्स, म्युच्युअल फंड्स यापैकी कशामध्ये गुंतवणूक करावी, या सगळ्याचं प्रमाण नेमकं किती असावं, नेमक्या कुठल्या योजना निवडाव्यात, या गोष्टी आता अनेकदा रोबोट ॲडवायझरी या नावानं ओळखल्या जाणाऱ्या यंत्रणेकडून ठरवल्या जातात. आर्थिक क्षेत्राप्रमाणेच वाहतूक क्षेत्रातही AI चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. AI मुळे ट्रॅफिकचा अंदाज लावता येतो. फास्टेस्ट रूट सुचवण्यातही AI ची मदत आपल्याला सतत होत असते. तसेच एकेकाळी स्वप्नवत असणाऱ्या सेल्फ ड्रायव्हिंग कार, संगणक दृष्टी आणि सेल्फ नॅव्हिगेशन क्षमतेमध्ये AI च्या भूमिकेमुळे प्रत्यक्षात येत आहेत. आरोग्यसेवेच्या क्षेत्रात AI आधारित उपाय अनेक प्रकारे अमूल्य सिद्ध होऊ शकतात. उदाहरणार्थ विविध आजारांवर उपचार विकसित करण्यात संशोधकांना मदत करण्यासाठी AI चा वापर केला जाऊ शकतो. याचा वापर चाचणी विश्लेषण आणि डेटा एंट्री किंवा अधिक क्लिष्ट प्रक्रियांसारख्या प्रशासकीय कामांसाठी देखील केला जाऊ शकतो. म्हणजेच काय तर संशोधनाच्या मूलभूत तत्वांमध्ये AI हा एक महत्वाचा मोठा अपग्रेड आहे. याचसोबत कृषी व्यवस्थेतही AI चा वापर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. पहिल्या दृष्टिक्षेपात AI आणि शेती यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही असं आपल्याला वाटेल, परंतु जेव्हा तुम्ही याचा शोध घेता तेव्हा AI जगभरातील शेतीवर कसा प्रभाव टाकू शकतो आणि त्यात सुधारणा करू शकतो हे स्पष्ट होतं. उदाहरणार्थ AI प्रोग्राम शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा आणि संसाधनांचा जास्तीत जास्त वापर कसा करायचा याबद्दल चांगले निर्णय घेण्यास मदत करू शकतात. तसेच हवामान अंदाज, पिकांना पाणी कधी द्यावे याबद्दलच्या सूचना, कोणती कीटकनाशके वापरावी याबद्दलच्या सूचना इत्यादी AI देऊ शकतं. तंत्रज्ञान जगात सायबर सुरक्षा हा बराच काळ चर्चेचा विषय राहिला आहे. सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी तसंच हॅकिंगचे प्रयत्न आणि व्हायरस सारख्या गोष्टींना तोंड देण्यासाठी AI तंत्रज्ञान नवीन मार्ग सादर करू शकते. परंतु तरुणांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी याबद्दल सतर्कता बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, AI चा वापर ज्या क्षेत्रात सर्वात जास्त झाला ते म्हणजे शिक्षण क्षेत्र. कुठलाही अभ्यासक्रम ढोबळपणाने शिकवला जाण्याऐवजी प्रत्येक विद्यार्थ्याची समज, जाण, पातळी या गोष्टी विचारात घेऊन कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान त्याने नक्की कोणत्या गतीने शिकलं पाहिजे याविषयीचा आराखडा तयार करू शकते. तसेच वस्तुनिष्ठ प्रश्नांचे मूल्यांकनही AI द्वारे पटकन होऊ शकते. AI मुळे विकसित झालेले ChatGPT सारखे स्मार्ट ट्युटर विद्यार्थ्यांना 24 तास मदत करू शकतात. शिक्षकांना AI चा वापर करून शिक्षण परस्पर संवादी करता येऊ शकते. विज्ञान, इतिहास यांसारख्या विषयांना प्रत्यक्ष अनुभवाचा विषय बनवता येऊ शकतो. अंध किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी AI आधारित टूल्स जसे की स्क्रीन रीडिंग अतिशय उपयुक्त ठरतात. शिक्षण क्षेत्रातील अनधिकृत प्रतिलेखन किंवा साहित्य चोरी AI द्वारे तपासली जाऊ शकते. अशा सगळ्याच प्रकारच्या व्यवसायांमध्ये आणि कामकाजांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचे प्रभावी आणि सकारात्मक परिणाम दिसून येतात. माणसाच्या दैनंदिन आयुष्यातल्या कंटाळवाण्या आणि एकसुरी गोष्टीची कटकट कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामुळे बऱ्यापैकी कमी होऊ शकते. AI ची 24 तास उपलब्धता हा त्याचा सर्वात मोठा आणि सर्वात उल्लेखनीय फायदा आहे. मानवांप्रमाणे AI सिस्टीम कधीही थकत नाही किंवा विचलित होत नाही. AI मानवांवर अवलंबून नसल्यामुळे त्यांच्या पूर्वग्रह आणि मर्यादांसह ते अधिक सातत्याने अचूक परिणाम देते. त्याचप्रमाणे AI मध्ये मानवी भावना किंवा निर्णय क्षमता नसते, यामुळे ते विविध परिस्थितीत उपयुक्त साधन बनते. उदाहरणार्थ ग्राहक सेवा चॅटबॉक्स, AI माणसाप्रमाणे रागवलेल्या किंवा गोंधळलेल्या ग्राहकांशी व्यवहार करताना अस्वस्थ होणार नाहीत, निर्णय देणार नाहीत किंवा वादही घालणार नाहीत. यामुळे वापरकर्त्यांना समस्या सोडवण्यास मदत होते. मित्रांनो, AI हे एक शक्तिशाली आणि आश्वासक तंत्रज्ञान आहे. हा एक असा प्रदेश आहे जो महत्वपूर्ण संधी आणि महत्वपूर्ण जोखीम या दोन्हींनी भरलेला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे जसे फायदे आहेत तसेच काही गंभीर तोटे आणि आव्हानं देखील आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आणि यंत्रमानवांच्या तंत्रज्ञानात जसजशी प्रगती होत जाईल तसतसे मानवी रोजगार कमी होत जातील
अशी रास्त भीती अनेकदा व्यक्त केली.

0: जाते. ही तंत्रज्ञान माणसाला पर्याय ठरू शकतील आणि स्वाभाविकपणे माणसांना नोकऱ्या मिळणं कठीण होऊन बसेल असा यामागचा अंदाज आहे. कार्ल बेनोडेक्ट फ्रे आणि मायकेल ओसबॉर्न यांनी तयार केलेल्या द फ्युचर ऑफ एम्प्लॉयमेंट नावाच्या अहवालात याविषयी केलेल्या भाष्याचं उदाहरण अनेकदा दिलं जातं. या अहवालानं मांडलेला अंदाज अत्यंत धक्कादायक आहे. पुढच्या 2 दशकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित असलेल्या तंत्रज्ञानामुळे अमेरिकेमधल्या एकंदर तब्बल 47% लोकांचे रोजगार धोक्यात येतील असं त्यात म्हटलंय. याखेरीज मॅकेन्सी ग्लोबल इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या अ फ्युचर दॅट वर्क्स नावाच्या अहवालात 2055 पर्यंत आपल्या नेहमीच्या कामांपैकी जवळपास निम्मी कामं कुठल्या ना कुठल्या प्रकारे यंत्रमानवांकरवी पार पडली जातील असे भाकीत केले. याच संस्थेच्या दुसऱ्या एका अहवालामध्ये 2030 पर्यंत 40 ते 80 कोटी जणांचे रोजगार कृत्रिम बुद्धिमत्तेला बळी पडतील असं लिहिलेलं आहे. यासाठीच आपण प्रत्येकाने भविष्यात येऊ घातलेल्या या संकटांचा सामना करण्यासाठी नवीन कौशल्य संपादित करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. AI श्रमिक बाजारपेठेत व्यत्यय आणू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामुळे बेरोजगारी वाढण्याची आणि अशिक्षित किंवा अप्रशिक्षित वर्गाला आणखी मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. अनेक पारंपरिक उद्योग आणि व्यवसाय देशोधडीला लागण्याची शक्यता देखील आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा थेट तांत्रिक प्रयोगशीलतेशी संबंध असल्यामुळे आधीच प्रगत असलेल्या देशांना याचे फायदे असमान प्रकारे मिळण्याच्या शक्यतेमुळे अतिश्रीमंत अतिगरीब यांच्यामध्ये दरी निर्माण होऊ शकते. मित्रांनो, AI सर्व गुणसंपन्न असलं, अनेक क्षमता त्याच्याकडे असल्या, अनेक कामं त्याच्याकडे सोपवण्यात आलेली असली तरी AI मानवी बुद्धिमत्तेपेक्षा वेगळं आहे, कारण त्यात मूळ विचारांचा अभाव आहे. तज्ज्ञांनी नमूद केल्याप्रमाणे AI मध्ये संकुचित बुद्धिमत्ता आहे. AI ला निराशेसारख्या मानवी भावना ओळखण्यास शिकवले जाऊ शकते, परंतु मशीन सहानुभूती दाखवू शकत नाही. तिला अनुभवण्याची क्षमता नसते आणि म्हणूनच AI कधीही शिक्षकांची जागा घेणार नाही असा युक्तिवाद आपण मांडू शकतो. शाळांमध्ये AI चा समावेश करण्याचा एक तोटा म्हणजे मानवी घटकांचा अभाव. AI तंत्रज्ञान विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या दिव्यांगत्वाला अल्पसंख्याकांना समजण्यास असमर्थ आहे. त्याचप्रमाणे AI तंत्रज्ञान मानवामध्ये आळस निर्माण करू शकते, कौशल्य कमी करू शकते अशी अनेक विचारवंतांना भीती आहे. AI चा सर्वात मोठा तोटा म्हणजे जसा जसा AI चा वापर अधिक व्यापक होत जातो तसतसे नैतिक आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाचे धोके अधिक वाढत जातात. तसेच AI कधी कधी चुकीचे परिणाम देखील देत असल्याने आपल्यामध्ये भ्रम निर्माण होतो. जर AI आपल्यापेक्षा जास्त बुद्धिमान झाला आणि आपल्या विरुद्ध काम करण्याचा निर्णय त्याने घेतला तर तो मानवतेसाठी धोका निर्माण करू शकतो असे धोक्याचे इशारे स्टीफन हॉकिंग, युवाल हरारी यांसारख्या तज्ज्ञांनी दिलेले आहेत. यानंतर मधुरालिमये हिचं AI विषयीचं मत काय आपण जाणून घेऊया.
1: कृत्रिम बुद्धिमत्तेचा विद्यार्थी म्हणून काय फायदा होतो किंवा काय तोटा होतो याचा विचार केला तर लक्षात येतं की कुठलीही प्रोजेक्ट किंवा कुठलीही असाइनमेंट जर करायची असेल तर सहजच ChatGPT किंवा असे कुठले टूल्स उघडले जातात आणि मग फारसा बुद्धीचा वापर केला जात नाही. त्यात चूक बरोबर हे सगळं पडताळून जरी पाहिलं तरी सुद्धा स्वतःच्या बुद्धीचा वापर अगदी पहिल्या पातळीपासून केला जात नाही. हा त्याचा कुठेतरी तोटा आहे का विद्यार्थी दशेतल्या आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो. पण एक अभ्यासाची किंवा एक वेगळ्या विषयाकडे पाहण्याची दिशा सुद्धा मिळते किंवा AI मुळे वेगवेगळी आव्हानं जी आहेत ती कुठेतरी सोपी होतात. मोठमोठ्या शस्त्रक्रिया असतील किंवा मोठमोठे प्रकल्प असतील तेही कुठेतरी आम्हाला सोपे झाल्यासारखे वाटतात. पण सरतेशेवटी हेच की कुठलीही अडचण आली तर आमचा शिक्षक ती भावनिक पातळीवर येऊन समजून घेऊ शकतो. पण AI कडे भावना आणि माणसाकडे असलेली बुद्धी मात्र मिळणार नाही.
0: मित्रांनो, AI हे एक उत्तम साधन आहे आणि ते क्रांतिकारी असू शकतं, परंतु ते आपल्या विरुद्ध देखील वापरलं जाऊ शकतं याचा आपण विचार करायला हवा. मानवी मेंदूची क्षमता कृत्रिम बुद्धिमत्ता कधी पार करू शकेल का हा आज वैज्ञानिकांना पडणारा सर्वात मोठा प्रश्न आहे. 2017 साली चीनमधील चिअर्स पब्लिकेशन संस्थेने सनशाईन मिसेस विंडोज हा जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेने लिहिलेला काव्यसंग्रह प्रकाशित केला. शाओ आईस या मायक्रोसॉफ्टच्या AI प्रणालीने हा कविता संग्रह

0: लिहिला होता. 2760 तासात 10,000 पेक्षा जास्त कविता लिहिल्या गेल्या असून 139 कविता या संग्रहात समाविष्ट आहे. अशीच एक अजून महत्वाची घटना म्हणजे 25 ऑक्टोबर 2018 रोजी ख्रिस्तीज या कलेतील लिलावासाठी जगप्रसिद्ध असलेल्या संस्थेने कृत्रिम बुद्धिमत्तेने चितारलेल्या जगातील पहिल्या चित्राचा लिलाव केला. एडमंड डी बेलामी या काल्पनिक व्यक्तीचे पोर्ट्रेट अस्पष्ट चितारलेल्या या चित्राला 7 ते 10,000 डॉलर मिळतील असा अंदाज होता, परंतु ते चित्र तब्बल 4,32,500 डॉलर्सला विकलं गेलं. वरील उदाहरणांवरून मानवाकडे असलेला सर्जनशीलतेचा, कौशल्यांचा ताबा AI ने कसा मिळवलाय, तसेच ते किती प्रगत होऊन माणसाची बरोबरी करू लागले आहेत याचा अंदाज आपल्याला येतो. यावरून मग माणसाचं भवितव्य काय असा सहजच प्रश्न निर्माण होतो. वरील अविश्वसनीय वस्तुस्थिती पाहिली की यंत्रमानवांकडे, तंत्रज्ञानाकडे आपल्या आयुष्याची दोरी तर जात नाही ना, एवढी खबरदारी घेत हे तंत्रज्ञान पुढे नेण्याचं बिकट आव्हान आपल्या पुढे आहे. यंत्रांची विचार करण्याची क्षमता आणि बुद्धिमत्ता या गोष्टींच्या बाबतीत माणसाशी बरोबरी होऊ शकेल का, आणि जर ती झाली तर ती केव्हा होईल हे सांगणं मोठं कठीण आहे. आज माणसाचा गुलाम असलेला हा यंत्रमानव उद्या माणसालाच आपला गुलाम बनवेल अशी भीती अनेकांना वाटायला लागलेली असताना या अटळ भविष्याशी आपण कसं जुळवून घेतो यावर प्रत्येकाचं भवितव्य अवलंबून आहे. आज सिरी किंवा अलेक्सा सारखे व्हॉइस असिस्टंट एका हाकेवर उपलब्ध असताना या तंत्रज्ञानाचा आपण कसा आणि किती वापर करतो यावर सगळा परिणाम अवलंबून आहे. आणि म्हणूनच मानवी मूल्य आणि हितसंबंधांचा आदर राखून जबाबदारीनं आणि नैतिकतेनं AI विकसित करणं आणि वापरणं अत्यंत महत्वाचं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता जरी विकसित होत असली तरी मानवी विवेक अजूनही श्रेष्ठ आहे. त्यामुळे मित्रांनो, स्मार्ट मशीनपेक्षा स्मार्ट वापरकर्ते होऊया.
1: मंडळी, अत्यंत सुंदर आणि सोप्या भाषेत कल्याणीने आपल्याला AI चे फायदे आणि तोटे याबद्दल माहिती सांगितली.

0: श्रोते हो, आत्ताच आपण युववाणी या कार्यक्रमात AIचे फायदे आणि तोटे याविषयी कल्याणी नेवे हिने सांगितलेली माहिती ऐकली. निर्मिती सहाय्य होतं पूजा जाधव, ही मुंबई केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.
1: एक छोटी सी रिश्वत क्या सच में इतनी छोटी होती है? नहीं, रिश्वत सिर्फ पैसे का लेन देन नहीं बल्कि ईमानदारी और व्यवस्था पर चोट है. याद रखिए, न रिश्वत लेंगे न रिश्वत देंगे. अपने अधिकारों के लिए जागरूक बनिए और भ्रष्टाचार के खिलाफ आवाज उठाइए. अगर कोई आपसे रिश्वत की मांग करता है तो चुप मत रहिए. संबंधित सतर्कता या भ्रष्टाचार निरोधक अधिकारी को इसकी सूचना दीजिए. सतर्क रहें, ईमानदार रहें, भ्रष्टाचार मुक्त भारत के निर्माण में अपना योगदान दें.
0: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून आणि 6:05 इंग्रजी बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत ऐकलं. हॅपी जर्नी या चित्रपटासाठी या गीताला संगीत होतं करण कुलकर्णी यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत मराठी चित्रपट गीतं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: अर्थपूर्णस्वातन्त्र्याय समर्थनं कृतवान्। भगतसिंहस्य साहसेन युवजनाः प्रेरिताः अथ भारतस्य स्वातन्त्र्यसंग्रामाय च नूतना गतिः प्राप्ता। केन्द्रीय श्रमोद्योग मन्त्रिणा डॉ मनसुख मांडविया इत्यमुना अद्योक्तं यत् देशे शताधिक कोटितोप्यधिकेभ्यः जनेभ्यः विविध योजनानां माध्यमेन सामाजिक सुरक्षायाः लाभः प्रदीयते। अत्र षष्टिकोट्यधिकेभ्यः नागरिकेभ्यः पञ्चलक्षरूप्यकाणां स्वास्थ्य सुरक्षा कवचं, पञ्चविंशति कोटि जनेभ्यः ईएसआईसी इति श्रमिक राज्य बीमा निगमस्य स्वास्थ्य सुरक्षा, अशीत्यधिक कोटि जनेभ्यः निःशुल्क अन्न वितरणम् अथ च कृषकेभ्यः महिलाभ्यश्च वित्तीय सहायता अन्तर्भवति। मन्त्रीमहोदयः अद्य नवदिल्ल्याम् औद्योगिक सम्बद्धाः अथ श्रम पुरस्काराः इति विषये आयोजितां राष्ट्रिय संगोष्ठीं सम्बोधयति स्म। डॉ मांडविया न्यरूपयत् यत् राष्ट्रस्य सततोन्नत्यै सर्वकारः उद्योगानां संवर्धनरक्षणेन सहैव श्रमिकाणां कल्याणेऽपि दृढप्रतिज्ञतया कार्यं करोति। भाजपेति दलेन अद्य विपक्षिदलं राष्ट्रस्य स्वायत्त संवैधानिक संस्थानां कलंकीकरणस्य तासां च दुर्बलीकरणस्य प्रयासमालक्ष्य कट्वालोचितम्। नवदिल्ल्यां वार्ताहरैः सह वार्तावधौ वरिष्ठ भाजपा नेता केन्द्रीय मन्त्री च जगत प्रकाश नड्डा विपक्ष नेतृन् जनान् भ्रामयितुं देशे च भ्रान्तिं जनयितुं प्रयतमानान् इति आरोपितवान्। सः आरोपितवान् यत् निर्वाचनायोगेन तेषां कथनानि निरस्तीकृतानि सन्ति, तथापि विपक्षिदलानि वातावरणं विषमयन्ति। सः इदमपि आरोपितवान् यत् तेषाम् एकमात्रम् उद्देश्यं शासनप्राप्तिः, वंशपरम्परागतराजनीतेः पोषणं, निजलाभानां च प्राप्तिः अस्ति, जनसेवा तु नास्ति। जापानदेशस्य आईची नागोया नगरे आयोज्यमानासु एशिया क्रीडासु भारतस्य पदकप्राप्तिक्रमः अद्यापि अनुवर्तते। लक्ष्यवेधनस्पर्धा, क्रिकेट कुराश, मुष्टियुद्धम् इत्यादिषु क्रीडासु भारतीय क्रीडकैः पदकानि प्राप्तानि। अद्य भारतस्य पदकसंख्यायां 5 पदकानि अधिकानि योजितानि। भारतीय पुरुष क्रिकेट दलमपि उपान्त्यचक्रे प्रविष्टम्। धावकः गुलवीर सिंहः पुरुषाणां 15 शत किलोमीटर मितायां धावनस्पर्धायां द्वितीयं स्थानं प्राप्य अस्मिन् क्रीडामहोत्सवे स्वस्य द्वितीयं रजतपदकं प्राप्तवान् इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। सायंकाळचे 6:30 वाजलेत। आता रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची। या रूपरेषेनंतर लगेचच लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल। 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात 7:30 यशस्वी आंबा व्यावसायिक मिताली जोशी यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत। 7:15 हिंदी सुगम संगीत, 7:15 स्पॉटलाईट आणि 7:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू। 10:00 जपान इथं आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगाने स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। त्यानंतर रजनीगंधा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, यात पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांनी गायलेला राग यमन आपण ऐकू शकाल। असे आहेत आजचे उर्वरित कार्यक्रम। आता उद्याचे कार्यक्रम, उद्या मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 2026, उद्या सकाळी 6:05 आम्ही सांगू सुविचार। त्यानंतर मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल। 6:40 कृषीवाणीमध्ये नवलकोल लागवड याविषयीची माहिती, याचं पुन्हा प्रसारण 2:00। 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये त्वचा विकार याविषयी डॉ सिमीन वावडेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा, याचं पुन्हा प्रसारण 2:05। 6:50 परिसर या कार्यक्रमात कचरा व्यवस्थापन शहरी आणि ग्रामीण यामध्ये सहभागी होणार आहेत प्रिया मोहिते, याचं पुन्हा प्रसारण 2:10। आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही सांगू 6:55 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी, 7:20 एकाल दिनविशेष, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। 7:40

45 मिनिटांनी अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम, 7:45 भावधारा भावगीतांचा कार्यक्रम, उद्या सकाळी 8:40 जागतिक हृदय दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत, हृदयाला ऐका ते बोलत असते, लेखक संतोष मोरे, सादर करते सूरज गोळे, 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील ग्रामीण भागात असणारी आव्हानं आणि शिक्षकांच्या जबाबदाऱ्या याविषयी निवेंडी केंद्राच्या केंद्रप्रमुख अमृता इनामदार यांची जान्हवी भागवत यांनी घेतलेली मुलाखत, 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 NCERT चा प्रायोजित कार्यक्रम उमंग, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित होईल 11:05, दुपारी 12:00 पहिलं प्रसारण संपेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत, ते असे 12:00 वनिता मंडळ महिलांसाठी कार्यक्रम, यात कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात, याचं लेखन कोमल कुंभार यांचं, त्यानंतर अरण्यातील सेवाव्रती या मालेत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्ते सुनीता आणि रामचंद्र गोडबोले यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा, 1:05 गीतबहार, 1:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, यात विनायक प्रभू यांनी गायलेला राग मुलतानी आपण ऐकू शकाल, दुसरी सभा सुरू होईल 5:00, त्यामध्ये 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात उद्या ऐकाल मराठी चित्रपट गीतं, 5:30 युववाणी या कार्यक्रमात आठवण न जगलेल्या काळाची, मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू, 6:10 गीतबहार या कार्यक्रमात उद्या काल हिंदी चित्रपट गीतं, कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही सांगू 6:30, 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल, 7:15 वृत्तविशेष, 7:30 किसानवाणी आणि 10:00 जपान इथं आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन आढावा मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, या दरम्यान 7:15 ऐकाल गझल, 10:20 रजनीगंधा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आणि 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, यात उस्ताद अमजद अली खान यांनी सरोदवादनात सादर केलेला राग चंद्रकौज आपण ऐकू शकाल, याशिवाय नेहमीच्याच वेळी सर्व बातमीपत्र सहक्षेपित केली जातील, रूपरेषा ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची, आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे, 6:35 झालेत, प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

शाहीर शेख जानू चांद आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकलं. गीतरचना होती दयाल घाडी यांची. लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल शिक्षण क्षेत्रातील ग्रामीण भागात असणारी आव्हानं आणि शिक्षकांच्या जबाबदाऱ्या याविषयी निवेंडी केंद्राच्या केंद्रप्रमुख अमृता इनामदार यांच्याशी जान्हवी भागवत यांनी केलेली बातचीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
1: मध्यंतरी हा जो ट्रेंड म्हणताय तुम्ही, हा फार होता म्हणजे इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये घालण्याचा. पण हळूहळू आता बघितलं तर काही ठिकाणी असं होतंय, उलट इंग्लिश मिडियममधून आमच्या शाळांमध्ये मुलं परत येत आहेत, किंवा पालकांना सुद्धा आपल्या मातृभाषेचं महत्त्व समजतंय. याबाबतीत थोडं समुद्वेषण करावं लागतं. आमच्या शाळेतून पण खूप चांगले उपक्रम चालू आहेत, हे आम्ही त्या पालकांशी संवाद करून बोलून त्यांना सांगत असतो. आम्ही जेव्हा विविध उपक्रम घेत असतो तेव्हा ते पालक कधी शेजारच्या मुलांबरोबर त्या शाळेत येत असतात, आणि त्यामुळे त्यांना हे सगळं बघून हळूहळू आता ते समजायला लागलं की आपल्या मातृभाषेतलं शिक्षणच सुद्धा महत्त्वाचं आहे. किंवा मराठी माध्यमात शिकून जी मुलं मोठी झालीत किंवा जे शास्त्रज्ञ झालेत त्यांची उदाहरणं देऊन आम्ही त्यांच्याशी सतत संवाद साधून संपर्क ठेवून हळूहळू आमच्या शाळेतल्या मुलांची संख्या आता वाढते.
0: तेव्हा अवश्य ऐका आमचा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 29 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर अर्थात 1143 kHz वर.

रंजना शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हरेंद्र जाधव यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं मधुकर पाठक यांचं. आणि लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकूया.

शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्रीय कृषी मंत्री अधिकाऱ्यांच्या पथकासह राज्याच्या दौऱ्यावर येणार. दुष्काळामुळे राज्य सरकारकडून विविध 11 विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द. डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. आणि जागतिक पातळीवरच्या अस्थिर वातावरणामुळे शेअर बाजारात मोठी घसरण. सोनं 4,000 तर चांदी 9,000 रुपयांनी स्वस्त. केंद्र सरकारनं राज्यातल्या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. दुष्काळी परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकासह राज्याचा दौरा करणार असल्याचं कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं.
1: राज्य सरकारों ने महाराष्ट्र में बड़े हिस्से पर, कर्नाटक में भी बड़े हिस्से पर सूखा घोषित किया है. भारत सरकार राज्यों के साथ डट के खड़ी रहेगी. कर्नाटक में भी 3 अक्टूबर को टीम बना के भेज रहे हैं वहां की स्थिति के आकलन के लिए. महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से बात हुई है तो भाभी हम टीम की तैयारी कर रहे हैं. मैं स्वयं भी उन राज्यों में जाके स्थिति देखूंगा और हम अपने किसानों के साथ, राज्य सरकारों के साथ पूरी ताकत से खड़े रहेंगे इस परिस्थिति का मुकाबला करने के.
0: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातलं पीक नियोजन उपलब्ध पाण्याच्या ताळेबंदावर आधारित असावं असं चौहान यांनी स्पष्ट केलं. पाणी टंचाई असलेल्या राज्यातल्या भागात कमी पाण्यात येणारी कडधान्य आणि तेलबिया पिकांना प्राधान्य द्यावं. उपलब्ध पाण्यापेक्षा अधिक पाण्याची गरज असलेलं पीक घेतलं तर नंतर पाणी टंचाईमुळे पीक संकटात येण्याची शक्यता आहे असा इशाराही त्यांनी दिला. प्रत्येक राज्य आणि जिल्ह्यानं सिंचनासाठी उपलब्ध पाणी तसंच जमिनीतला ओलावा यांचं मूल्यमापन करून त्यानुसार पिकांची निवड करावी. पेरणीला

0: विलंब झाला तर उगवण आणि उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणं, खतं आणि अन्य निविष्ठांची पूर्वतयारी करून वेळेत पेरणी करावी असं आवाहनही त्यांनी केलं. दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्यासाठी अचूक पंचनामे करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे राज्यातल्या 11 विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करायच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. वर्धा, यवतमाळ, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात पाहणी केल्यानंतर ते नांदेडमध्ये वार्ताहरांशी बोलत होते. या सर्व 11 विभागांना दुष्काळ हाताळायचा आहे असंही ते म्हणाले.
1: आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिली आहे की 11 विभागाला आदेश काढावे की यामधला कुठलाही अधिकारी कर्मचारी हा चॅलेंज राहिला पाहिजे, तो गावातच राहिला पाहिजे, तो गावाच्या शेतकऱ्याही चर्चा केली पाहिजे. दुष्काळाचा त्या ठिकाणी एक एक मुद्दा याच्यात सोडवला गेला पाहिजे. सरकार सकारात्मक जरी असलं तर खालचा व्यक्ती जोपर्यंत सकारात्मक राहत नाही तोपर्यंत सरकारच्या भूमिका खालीपर्यंत पोहोचत नाही, सरकारच्या योजना पोहोचत नाही. आणि म्हणून महसूल विभाग तर राहील, महसूल विभागाचे तलाठी, तहसीलदार, कृषी विभागाचे आमचे कृषी सहाय्यक आणि ग्रामविकास विभाग तर करेलच.
0: एसटी महामंडळाकडे असलेल्या गाड्यांचा ताफा 2037 पर्यंत 100% इलेक्ट्रिक करण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज दिली. ते मुंबईत एसटी संचालक मंडळाच्या 312 बैठकीत बोलत होते. एसटीच्या ताफ्यात आता दाखल होणाऱ्या सुमारे 5,000 डिझेल बसेस या शेवटच्या डिझेल गाड्या ठरणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्यानं इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवली जाणार आहे. 7 ते 8 वर्ष वापर झालेल्या जुन्या गाड्यांचं इलेक्ट्रिकमध्ये रुपांतर करण्याची मोहीम 2027 पासून टप्प्याटप्प्यानं राबवली जाईल. त्याचबरोबर प्रवासी वाहतुकीच्या गरजेनुसार नव्या ई बसेसची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाईल असं त्यांनी सांगितलं. 2,000 रुपयांवरच्या UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी दाखल याचिकेवर केंद्र सरकार आणि इतरांना नोटिसा जारी केल्या. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये 7वीतल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच 6वीतल्या विद्यार्थ्यांनाही त्रिभाषा सूत्रातून सवलत देण्याचा विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार आणि CBSEला सांगितलं. 7वी, 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचा पेपर बोर्डाच्या परीक्षेत द्यावा लागणार नाही असं CBSEनं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. त्रिभाषा सूत्र लागू करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होईपर्यंत सध्या 6वीत असलेल्या विद्यार्थ्यांनाही तिसऱ्या चा पेपर देण्यातून सवलत द्यावी असे निर्देश न्यायालयानं दिले. महानगरपालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याला मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. 3 दिवसात आत्मसमर्पण करायचे निर्देशही न्यायालयानं म्हात्रेला दिले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आम्ही कुणासोबत जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. आपल्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत पण आपण कुठंही जाणार नाही असं एका प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केलं. दुष्काळ निवारणासाठी केलेल्या मागण्यांबाबत आम्ही 2-4 दिवसात सरकारकडे याबाबत आग्रह करू. आपल्याला भांडण करायचं नाही, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून संघर्ष करू असं ते म्हणाले. तुम्ही थकबाकीदार असाल तर नवीन कर्ज तुम्हाला मिळणार नाही, केळी पिकाला मदत नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे असंही पवार यांनी सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसनं आज राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढून निषेध व्यक्त केला. यावेळी ज्ञानेश कुमार यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करून अटक करा अशी मागणी करण्यात आली. तशी निवेदनं आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात 150 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचं वृत्त आहे. मालेगावजवळ नांदगाव बुद्रुक इथं काल आठवडे बाजार होता. तिथून आणलेला भेळ भत्ता खाल्ल्यानंतर स्थानिक तसंच परिसरातल्या नागरिकांना उलटी, पोटदुखी आणि ताप असा त्रास सुरू झाला. सर्वांची प्रकृती स्थिर असून कुणीही गंभीर नसल्याचं अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ मोमीन यांनी सांगितलं. मुंबईत सांताक्रूज इथं एका गृहनिर्माण संस्थेतल्या अंतर्गत मलवाहिन्यांची सफाई करण्यासाठी उघडलेल्या महानगरपालिकेच्या मॅनहोलमध्ये पडून एक सफाई कर्मचारी ठार झाला असून अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, अमेरिकेने

0: फेटाळलेला युद्धबंदीचा प्रस्ताव आणि जागतिक बाजारात झालेल्या घसरणीचा मोठा फटका आज देशातल्या शेअर बाजारांना बसला. त्यामुळे सेन्सेक्स 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. दिवस अखेर सेन्सेक्समध्ये 1124 अंकांची घसरण झाली आणि तो 72772 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 360 अंकांची घसरण नोंदवत 22780 अंकांवर बंद झाला. 24 कॅरेट सोनं आज 4130 रुपयांनी स्वस्त झालं, तर 22 कॅरेट सोन्याच्या किमती तोळ्यामागे 4030 रुपयांनी कमी झाल्या. त्यामुळे सोन्याचे दर तोळ्यामागे 1.5 लाखाच्या वर गेले. चांदी किलोमागे 9300 रुपयांनी स्वस्त झाली. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पदकसंख्येत आज 3 रौप्य आणि 4 कांस्य अशा 7 पदकांची भर पडली. सध्या भारत 4 सुवर्ण 20 रौप्य आणि 21 कांस्य अशा एकंदर 45 पदकांसह पदकतालिकेत 12व्या स्थानावर आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या 1500 मीटर स्पर्धेत गुलवे सिंह याने आज रौप्य पदकाला गवसणी घातली. या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यानं 10000 मीटर स्पर्धेतही रौप्य पदक मिळवलं आहे. नेमबाजीत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात ईशा सिंहनं रौप्य पदकावर नाव कोरलं. मुरली श्रीशंकर यानं पुरुषांच्या लांबुडीत रौप्य पदकावर नाव कोरलं. मालाफेकीत भारताच्या यशवीर सिंहनं रौप्य तर रोहित यादव यानं कांस्य पदक मिळवलं. विद्या रामराज हिनं महिलांच्या 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत कांस्य पदक पटकावलं. दिग्गज धावपटू पीटी उषा यांचा 40 वर्षांपेक्षा जुना राष्ट्रीय विक्रम तिनं मोडला. महिलांच्या 5000 मीटर स्पर्धेत पारुल चौधरी हिनं कांस्य पदक पटकावलं. कुराशिया क्रीडा प्रकारात महिलांच्या 78 किलो खालच्या गटात पिंकी बलहारा हिनं कांस्य पदक जिंकलं.
0: धुळे शहरात बाजारपेठ परिसरातल्या आग्रा रोडवर झालेल्या गोळीबाराप्रकरणी पोलिसांनी आज 2 संशयितांना अटक केली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून एका देशी बनावटीच्या पिस्तुलासह जिवंत काडतूसही जप्त केली आहेत. पालघर जिल्ह्यात सफाळे जवळच्या विलंगी गावात 2 दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकला. काल रात्री 8:15 ही घटना घडली. दरोडेखोरांनी अंदाजे 3.5 तोळ्यांचं सोनं लुटून तिथून पोबारा केला. सेवा संकल्प अभियानाला आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले इथल्या मुलींच्या शासकीय वसतीगृहात सुरुवात झाली. त्यानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले होते. राज्य सरकारनं केलेल्या दुष्काळी उपाययोजना शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पुरेशा नसल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्रीय कृषी मंत्री अधिकाऱ्यांच्या पथकासह राज्याच्या दौऱ्यावर येणार. दुष्काळामुळे राज्य सरकारकडून विविध 11 विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द. डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. आणि जागतिक पातळीवरच्या अस्थिर वातावरणामुळे शेअर बाजारात मोठी घसरण. सोनं 4000 तर चांदी 9000 रुपयांनी स्वस्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
3: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
4: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
5: ए चल राहू दे, मी निघतो आता.
6: अहो थांबा ना जरा. ही बघा, ही दुधाची पिशवी कापली ना की 2 मिनिटात अगदी मस्त ताज्या दुधाचा चहा करून देते तुम्हाला. कात्री मिळाली.
5: अगं थांब थांब थांब थांब थांब, अशी नको कापू ती पिशवी.
6: अरे वा, आता तुम्ही शिकवा मला पिशवी कशी कापायची. अहो रोज कापते मी.
5: हो ना, मग सांग बघू मला कशी कापतेस ती.
6: त्यात काय, अशी पिशवी धरायची आणि असं हे तिरकटोक उडवायचं.
5: बर, आणि ते उडवलेलं टोक म्हणजे तो तुकडा, तो कुठे टाकतेस तू?
6: कुठे म्हणजे काय? केरात.
5: तुला माहितीये ना अगं, प्लास्टिकच्या या तुकड्याचं विघटन होणार नाही. असं प्लास्टिक केरात टाकून आपण किती प्रदूषण वाढवायचं.
6: हा बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, पण मग या पिशव्यांचं करायचं काय? कारण तेलाची, मिठाची, पिठाची, अहो अशा कितीतरी प्लास्टिकच्या पिशव्या अशाच कापतो आम्ही.
5: आता मी तुला दाखवतो. हे बघ, ही कात्री घ्यायची आणि पिशवीला एका बाजूला अशी आतमध्ये थोडीशी खुपसायची आणि त्यानंतर

0: तर संपूर्ण पिशवी हळूहळू करून कापायची. म्हणजे काय होईल, तुकडा मुळी शिल्लक राहणारच नाही,
1: बरोबर.
0: आणि मग ही अखंड पिशवी धुवून परत वापरता येईल आपल्याला, किंवा रिसायकलिंगसाठी आपल्याला पुन्हा देता येईल.
1: अगदी खरंच. हा, मी माझ्या सगळ्याच मैत्रिणींना सांगू इच्छिते की प्लॅस्टिकची पिशवी अशी कापा की ती अखंड राहील आणि कापलेला तुकडा वेगळा उरणारच नाही.
0: येस, ये होई ना बात.
2: पोलीस
3: मिस सीमा.
2: हो, बोलते.
3: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
2: पण का? मी
3: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
2: डिजिटल अरेस्ट?
3: 1,00,000 द्या, वाचाल.
2: इतके पैसे?
3: बरं, ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
2: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
3: अरे,
2: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
4: हॅलो मम्मा.
2: हाय.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
7: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो, जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
8: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: त्याची सोय केली आहे.
1: वय वय
0: त्याचा लाभ घे आणि भलं कर आपल्या पोराचं आणि आपल्या जीवनाचं बी.
1: वय रे बाबा.
2: आपली मुलं ही आपली आणि आपल्या राष्ट्राची संपत्ती आहेत.
3: आपली मुलं शिकली तरच आपण आणि आपलं राष्ट्र सर्वार्थाने पुढे जाईल.
2: या विनामूल्य शिक्षण घडवा यशस्वी जीवन.
4: श्रोते हो, संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत वृत्त विशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शासनाचे प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या 2.5 दशकांच्या वाटचालीत त्यांनी घेतलेल्या अनेक धोरणात्मक निर्णयांमध्ये महिला सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे आणि त्यातूनच लखपती दीदी ही योजना देशभरात राबवली जात आहे. याच योजनेच्या विविध पैलूंचा आढावा आपण आजच्या वृत्त विशेष मधून घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी राजकीय आणि प्रशासकीय प्रवासाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे प्रधानमंत्री या 2.5 दशकांच्या आपल्या धोरणात्मक वाटचालीत त्यांनी महिला सक्षमीकरणाला देशाच्या अर्थकारणाचा मुख्य कणा मानलं. या दृष्टिकोनातूनच त्यांनी महिलांसाठी राबवलेल्या अनेक योजनांपैकी एक म्हणजे लखपती दीदी ही योजना. देशभरात आज मितीला 10 कोटींपेक्षा जास्त महिला 90 लाखांपेक्षा जास्त बचत गटांशी जोडलेल्या आहेत. या मोठ्या संख्येला बचत गटांच्या माध्यमातूनच आर्थिक पाठबळ आणि इतर सहाय्य पुरवत महिलांच्या उद्योजकतेला बळ देत महिलांच्या नेतृत्वातील विकासाचा मार्ग प्रशस्त करण्याचं काम लखपती दीदी योजनेअंतर्गत केलं जात आहे. या योजनेअंतर्गत महिलांचं वार्षिक उत्पन्न किमान 1 लाख रुपयांचा टप्पा पार करेल हे ध्येय साध्य केलं जात आहे. त्यामुळेच तर ही योजना आर्थिक पातळीवर महिलांची आत्मनिर्भरता, त्यांच्या कुटुंबाची सर्वांगीण प्रगती, सामाजिक प्रतिष्ठा आणि अंतिमतः

0: महिला सक्षमीकरणासारख्या पैलूंना स्पर्श करणारी ठरली आहे. अल्पावधीतच या योजनेला मिळालेल्या यशामुळे केंद्र सरकारनंही आता आपल्या लक्ष्याचा विस्तार करत 3 कोटी लखपती दिदी घडवण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलंय. याच पार्श्वभूमीवर या योजनेमागच्या प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टीविषयी अधिक सांगतायत राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या वर्षा भोसले.
1: लखपती दिदी उपक्रमाचा केंद्रबिंदू महिलांना केवळ लाभार्थी न ठेवता उत्पन्न निर्माण करणाऱ्या आर्थिक घटकांमध्ये त्यांचं रूपांतरित करणं हा आहे. DAY NRLM अंतर्गत महिलांना बचत गटांमध्ये संघटित करून त्यांना बँक कर्ज, कौशल्य, व्यवसाय नियोजन, विविध तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं जातं. संभाव्य लखपती दिदींसाठी कम्युनिटी रिसोर्सेस पर्सन मार्फत लाईव्हलीहूड बिझनेस प्लॅन तयार करण्यापासून वित्त पुरवठा आणि बाजारपेठेशी त्यांना जोडण्यापर्यंतची सगळी मदत केली जाते. लखपती दिदी ही फक्त 1 लाख उत्पन्नाची संकल्पना नाही, त्यामागे खूप मोठा विचार आहे. ग्रामीण भागातील महिलेला फक्त लाभार्थी ठेवायचं नाही तर तिला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणं, तिला सक्रिय उद्योजक बनवणं, केवळ तिला कर्ज देणं किंवा मदत देणं यापेक्षाही अधिक उत्पन्न निर्माण करण्याच्या क्षमतेशी तिला जोडणं हा मुख्य हेतू आहे. महिलांना बचत गटांमध्ये संघटित करून त्यांना व्यवसाय नियोजन, त्यातल्या तांत्रिक गोष्टी शिकवत असताना बाजारपेठ कशी उपलब्ध करायची यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी लाईव्हलीहूड बिझनेस प्लॅन तयार करण्यापासून बाजारपेठेशी जोडणीपर्यंतची मदत, यातून होतं तर तिचा स्वतःवरचा विश्वास वाढतो. देशात 10 कोटीहून अधिक ग्रामीण कुटुंब ही 92 लाख सेल्फ हेल्प ग्रुप मध्ये संघटित आहेत. आज 3.5 कोटीहून अधिक सेल्फ हेल्प ग्रुपच्या सदस्य या लखपती दिदी झालेल्या आहेत. पूर्वी ग्रामीण भागातली महिला कष्ट करत नव्हती का? करत होती. ती पशुपालन, घरगुती उत्पादन, छोट्या व्यवसायात काम करत असली तरी त्याची औपचारिक बाजारपेठेत काही स्वतंत्र व्यवसाय म्हणून नोंद नव्हती. ती आता होऊ लागले. सेल्फ हेल्प ग्रुपच्या मॉडेल मध्ये त्याच महिलांना बँकिंग कर्ज, व्यवसाय, ब्रँडिंग, बाजारपेठ यांच्याशी जोडलं जात आहे आणि महिलांना सक्षम केलं जात आहे. आज 3.5 कोटीपेक्षा अधिक महिला लखपती दिदी म्हणून सक्षम झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण महिला म्हणजे केवळ मदतीची गरज असलेली व्यक्ती नाही, तर या चौकटीऐवजी ग्रामीण महिला ही उद्योजक, आर्थिक भागीदार अशी तिची ओळख निर्माण होती आहे. आणि म्हणूनच राष्ट्र सेवा म्हटलंय. ही काही राजकीय घोषणा नाही, यातून आर्थिक परिणाम काय साध्य होतो ते महत्वाचं. महिलेचं उत्पन्न वाढल्यामुळे तिच्या कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेत आणि तुलनेने तिच्या स्थिर उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतो. स्थानिक पातळीवरती तिच्या व्यवसायातलं योगदान वाढतंय आणि ग्रामीण बाजारपेठेतले आर्थिक व्यवहार सुद्धा यामुळे वाढत आहेत. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. लखपती दिदीचा केंद्रबिंदू फक्त महिलेला मदत करण्यापेक्षा तिचं उत्पन्न वाढवणं, तिला व्यवसाय करायला शिकवणं, तिने तयार केलेल्या उत्पन्नाला बाजारपेठ मिळवून देणं आणि त्यातून तिची आर्थिक निर्णय क्षमता वाढवून ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेत तिला सहभागी करणं हा आहे.
0: श्रोते हो, प्रधानमंत्र्यांच्या या दूरदर्शी भूमिकेमुळे आज देशातल्या लाखो महिलांच्या आकांक्षांना नवं बळ मिळालंय. लखपती दिदी योजनेच्या माध्यमातून मिळणारं आर्थिक पाठबळ आणि व्यावसायिक प्रशिक्षण यामुळे यशस्वी उद्योजिका अशी त्यांची ओळख बनू लागलीय. कुटुंबावरची आर्थिक निर्भरता संपू लागलीय, समाजातली प्रतिष्ठा वाढू लागलीय. याच पार्श्वभूमीवर या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या वीणा लाड या लाभार्थी लखपती दिदींचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया त्यांच्या शब्दात.
2: माझ्या बचत गटाचे नाव महालक्ष्मी माऊली महिला बचत गट. सर्वप्रथम मी गृहिणी होती. घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची होती. बचत गटाच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये प्रदर्शन भरवले जायचे. प्रदर्शनामध्ये मी स्वतःच्या हाताने बनवलेल्या खाद्यपदार्थाच्या विक्रीतून मिळालेला नफा पाहून मी प्रेरित झाले आणि उद्योगाची संकल्पना डोक्यात आली आणि पुढे विविध खाद्यपदार्थांचे प्रशिक्षण घेतले. सूक्ष्म लघु उद्योग अन्न प्रक्रिया अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, बदलत्या शैलीनुसार नाश्त्याचे विविध प्रकारचे प्रशिक्षण घेतले. व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यामुळे महानगरपालिकेच्या सहाय्याने लखपती दिदी योजनेमुळे कर्ज मिळण्यास मदत झाली आणि कर्ज मिळाल्यानंतर घरगुती खाद्यपदार्थ जसे की मोदक, पुरणपोळी, विविध प्रकारचा दिवाळीचा फराळ मोठ्या प्रमाणात बनवला. वर्षाच्या सरासरी अंदाजे 1,15,000 ते 16,000 उत्पन्न मिळायला लागले. आम्ही बनवलेले पदार्थ घरगुती चवदार स्वच्छ जागेवर बनवत असल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळाला आणि ग्राहकांच्या पसंतीलाही उतरला आहे. मुलांच्या शिक्षणासाठी हा हातभार लागला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलली आहे. आर्थिक कुटुंबात छोट्या मोठ्या निर्णयात माझा सहभाग वाढलाय. समाजामध्ये एक यशस्वी उद्योजिका म्हणून ओळख निर्माण झाली. महिलांच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख

0: पाहुणे म्हणून आमंत्रित करून जो मान सन्मान दिला जातो त्याचा मला सार्थ अभिमान आहे.
1: भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजीने ही लखपती दीदी योजना आणून महिलांच्या सक्षमीकरणाला मोठा आधार दिला.
2: श्रोते हो, खर तर लखपती दीदी योजनेची यशस्वी अंमलबजावणी शक्य झाली आहे ती देशभरात विस्तारलेल्या बचत गटांच्या जाळ्याच्या माध्यमातून. महिलांमधली उद्योजकता हेरणं, त्यांना एकत्र करणं, या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य ते प्रशिक्षणासाठीचा दुवा बनणं आणि प्रत्यक्ष उत्पन्न मिळवण्यासाठी बाजारपेठा ते कौशल्याधारित रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याचं मोठं काम हे बचत गट करत आहेत. एका अर्थानं आर्थिक संधींपासून वंचित असलेल्या देशातल्या महिलांची लखपती दीदी ही ओळख बनवण्याचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प हे बचत गट साकार करतायत. हीच भूमिका अधिक समजावून सांगत आहेत मुंबईतील आधार महिला संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष योजना ठोकळे.
3: आज लखपती दीदी योजनेच्या अंतर्गत बचत गटाच्या माध्यमातून अनेक कामकाज, आर्थिक शिस्त, पंचसूत्री योजनेचं योग्य पालन, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोद्योग अभियानांतर्गत उमेद म्हणजे लखपती दीदी कार्यक्रमासाठी आमची निवड झाली होती. सुरुवातीपासूनच महिला सक्षमीकरणावर आमची संस्था गेली 17 वर्ष काम करते. महिलांच्या मनात साशक्तता आणि थोडी भीती होती, आपण व्यवसाय करू शकतो का, घरचे पाठिंबा देतील का. नंतर लखपती दीदीच्या माध्यमातून या बचत गटांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आमची संस्था गेली अनेक वर्ष त्यांना सहाय्य करत आहे. महिलांची आवड काय आहे, त्यांची स्थानिक उपलब्धता काय आहे, बाजारपेठातील मागणी काय आहे, हे सगळं लक्षात घेऊन प्रत्येक व्यवसायाची निवड ही स्वतंत्रपणे केली जाते. मग ते ग्रामीण भागातील बचत गट असतील किंवा शहरी भागातील बचत गट असतील. जर शहरी भागातील बचत गट असतील तर त्यांना आम्ही बचत गटाच्या सहाय्याने आर्थिक सहाय्य मिळवून देणं, म्हणजे सरकारच्या ज्या योजना आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना छोटे छोटे कर्ज उपलब्ध करून देणं. मग ते स्थानिक लेव्हलला काय व्यवसाय करू शकतात, तर ग्रामीण भागात असेल तर दुग्ध व्यवसाय करू शकतात, शेळी पालन करू शकतात, कुक्कुट पालन करू शकतात, असे शेतीपूरक व्यवसाय ते करू शकतात. हे झालं ग्रामीण भागातलं. पण जर का आपण शहरी भागातलं घेतलं तर शहरी भागात काय, तर जे ग्रामीण भागातले बचत गट आहेत त्यांच्याकडून आम्ही घरगुती मसाले असतील, लोणची असेल, पापड असेल, असे जे वस्तू आहेत इकडे त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देतो. आणि ग्रामीण भागामध्ये शहरी भागातून बचत गटाला आपण काय देऊ शकतो, तर अनेक जे आपण छोटे महिलांसाठी जे प्रशिक्षण दिले जातात त्याचे कपडे शिवले जातात, हे कपडे आपण तिकडे देऊन आणि त्यांना एक बाजारपेठ उपलब्ध करून देऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने ग्रामीण आणि शहरी भागाची देवाणघेवाण करून आम्ही बचत गटाच्या माध्यमातून हे जाळं विणलेलं आहे. संस्थेच्या माध्यमातून इगतपुरी सारख्या आदिवासी बहुल भागामध्ये अनेक महिलांना आम्ही बचत गटाच्या माध्यमातून कुक्कुटपालन, शेळी पालन साठी उद्योग व्यवसाय सुरू करून दिलेले आहे. बचत गटाच्या महिलांचे युनिट तयार करून त्यांनी 10-10 महिलांना एकत्र येऊन त्या महिलांनी प्रशिक्षण घेतलंय आमच्याकडे. मग ते कसं, ते नियोजनाचं प्रशिक्षण घेतलंय, मग त्यांनी नर्सिंग कोर्सचंही प्रशिक्षण घेतलं, मग त्यांना पेशंट केअर असिस्टंट म्हणूनही काम मिळू लागलं, मग त्यांनी ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण घेतलं, मग त्यांना ते पार्लरमध्ये जॉब मिळू शकला किंवा स्वतः स्वतंत्रपणे व्यवसाय करू शकल्या. अशा ह्या बचत गटांना अर्थसहाय्य म्हणजे मुद्रा लोनच्या माध्यमातून किंवा दुसरे कुठले छोटे लोन असतील त्याच्या माध्यम असे आम्ही यांना लखपती दीदी योजनेद्वारे त्यांना बँकांकडून कर्ज काढून दिलं, इतर आर्थिक सहाय्य मिळवून दिलं. महिलांना बँक लिकेज मुद्रा योजना असेल, फिरती निधी भांडवल असेल, आवश्यक कागदपत्र असतील, व्यावसायिक आराखडा तयार करण्यासाठी लागणारी मदत असेल, गटांना चांगल्या काय पतसंस्थांमुळे बँकांशी थेट समन्वय साधू शकतील किंवा सुलभपणे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, या योजनेअंतर्गत अनेक महिलांना स्थानिक, शहरी किंवा बाजारपेठ मिळवून दिलेली. आणि महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या योजना असतील किंवा राज्य सरकारच्या योजना असतील, अशा अनेक योजनांमुळे या महिला बचत गटांच्या लखपती दीदींना फायदा झाला आहे. आज महिलांची वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या वरती पोहोचलेलं आहे. त्याचं कारण आहे कुटुंबातला सकारात्मक बदल, त्यांच्या मुलांचं शिक्षण चांगलं झालेलं आहे, कुटुंबातील आर्थिक तणाव दूर झालेला आहे. ह्या दर्जेदार शिक्षणामुळे आरोग्यासाठीही महिला स्वतः निर्णय घेऊ शकतात, खर्च करू शकतात, ज्यामुळे घरातील आणि समाजातील त्यांचा आदर वाढला आहे. आता या लखपती दीदी योजनेमुळे खूप सगळ्या महिलांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. मला असं वाटतं की या नव्या ओळखीबद्दल अजून खूप काही आपल्याला करता येऊ शकतं. आधी फक्त चूल आणि मूल या चौकटीत महिला होत्या, पण आता या चौकटीतून बाहेर काढून लखपती दीदी आणि ज्या महिला कधी बँकेत जाऊ शकत नव्हत्या, ज्या महिलांनी बँकेचे व्यवहार कळत नव्हते, आज त्या महिला बँकेत जातात, त्यांना व्यवहार कळतो. या केंद्र सरकारच्या योजनेमुळे महिला उद्योजिका बनलेल्या आहेत.

0: महिला निर्भीडपणे बँकेत जातात आणि बाजारात व्यवहार करतात. बचत गट केवळ महिन्याला 100 रुपये जमा करणारा नसून तर आर्थिक स्वावलंबन आणणारी एक भक्कम संस्था म्हणून आज ओळखला जाऊ शकतो हे फक्त आणि फक्त लखपती दीदी या योजनेमुळे आज मिळालेलं आहे.
1: श्रोते हो, लखपती दीदी योजनेनं तळागाळातल्या महिलांना उपलब्ध करून दिलेल्या संधीनं त्यांच्या जगण्यात नेमका काय बदल घडवून आणला हे जाणून घेऊया या योजनेच्या आणखी एक लाभार्थी स्वाती नवले यांच्याकडून.
2: बचत गटाशी जोडण्या जाण्यापूर्वी माझ्या घरची आर्थिक परिस्थिती फार हालाखालीची होती. घरगुती काम करावं लागत होतं. मुलांच्या शिक्षणासाठी व इतर भौतिक बाबींची पूर्तता करण्यासाठी पैसा कमी पडायचा आणि माझ्या आजूबाजूला परिसरात अशा अनेक महिला होत्या की त्यांनाही या समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्याच्यातनं माझ्या मनात एक कल्पना उभी राहिली की या महिलांना सक्षम करून त्यांना रोजगार उपलब्ध करून त्यांची आर्थिक गरज भागवावी त्यासाठी बचत गट ही संकल्पना प्रत्यक्षात ग्राउंड लेवलला उतरवण्यासाठी एक मनात संकल्प केला. प्रारब्ध या नावाचा महिला बचत गट सुरू करून मी त्याच्यावर

0: सामोरे जावे लागत होते. त्याच्यातनं माझ्या मनात एक कल्पना उभी राहिली की या महिलांना सक्षम करून, त्यांना रोजगार उपलब्ध करून, त्यांची आर्थिक गरज भागवावी, त्यासाठी बचत गट ही संकल्पना प्रत्यक्षात ग्राउंड लेवलला उतरवण्यासाठी एक मनात संकल्प केला. प्रारब्ध या नावाचा महिला बचत गट सुरू करून मी त्याच्यावर काम करण्याची सुरुवात केली. आम्हाला लखपती दीदी उपक्रमा अंतर्गत व्यापार, दुकान व्यवसाय, जसे भाजी, छोटे मोठे रेडीमेड कपडे विकणे, ज्वेलरी विकणे, याचे प्रशिक्षण मिळाले. तसेच मुख्य म्हणजे उद्योजकता व व्यवसाय, व्यवस्थापन, व्यवसायाचे नियोजन, मार्केटिंग, बँक कर्ज, आर्थिक व्यवसाय, पॅकेजिंग व ब्रँडिंग, तसेच ऑनलाईन कशी विक्री करावी याचे प्रशिक्षण सुद्धा मिळाले. त्या आधारावर अनेक महिला माझ्याशी जोडल्या गेल्या व अनेक गट मी स्थापन करत करत जवळजवळ 150-200 बचत गटापर्यंत पोहोचली. महिला बचत गट चालू केल्यानंतर माझा उद्देश होता जास्तीत जास्त महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, आणि ते स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना बघून मला त्या यशाचं खूपच अभिमान वाटतं. महिला सक्षमीकरण चे काम करताना मी एवढंच सांगेल की मी महिला सक्षमीकरण नव्हे तर सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्याचे प्रभावी कार्य बचत गटाच्या माध्यमातून करत आहे.
1: श्रोते हो, महिलांच्या नेतृत्वात विकास घडवण्याचा आपला विचार प्रत्यक्ष कृतीत उतरावा यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सूक्ष्म पातळीवर केलेल्या नियोजनाचं उदाहरण म्हणजेच लखपती दीदी ही योजना, आणि हेच त्यांच्या शासनाचे प्रमुख म्हणून 25 वर्षांच्या धोरणात्मक वाटचालीचं सार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर, आणि निवेदन रश्मी पाटकर.
2: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करत
3: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. निवेदिका गायत्री भरणकर.

नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 6 अश्विन शके 1948 अर्थात 28 सप्टेंबर 2026. मंडळी, आपलं कोकण म्हटलं ना की डोळ्यासमोर येतात त्या हिरव्यागार अशा डोंगररांगा, नारळी पोफळीच्या बागा, आंबा काजूच्या बागा. आता तुम्हाला हे माहितीच आहे की आंबा, काजू, नारळ, सुपारी ही आपली महत्त्वाची अशी फळपिकं आहेत. जर योग्य पद्धतीनं नियोजन केलं, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला, तर या पिकांमधून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळवता येतं. म्हणजेच काय, तर केवळ लागवड करून थांबायचं नाही, मुळात आधी योग्य कलमांची निवड करायची, माती परीक्षण, पाण्याचं खताचं व्यवस्थापन करायचं, तसंच कलमांची योग्य वेळी छाटणी करायची, कीड रोग यापासून त्यांचं संरक्षण करायचं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काढणीनंतर जे व्यवस्थापन आहे त्याकडेही सातत्यानं लक्ष देणं आवश्यक असतं. हे सगळं करत असताना बदलत्या हवामानाचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. आता यंदा बघा, पाण्याचं नियोजन करणं ही फार गरजेची गोष्ट झालेली आहे. म्हणूनच आच्छादनाचा वापर करायचा किंवा जमिनीतला ओलावा आहे तो टिकून राहावा म्हणून काही उपाययोजना करणं हे महत्त्वाचं आहे. एकूण काय, तर अशा एकूण नियोजनबद्ध पद्धतीनं जर आपली शेती केली किंवा आता आंबा काजूचा विषय निघालाय तर ही बागायती जर योग्य पद्धतीनं केली, नीट निगा

0: राखली. आणि याच वेळी जर कोकण कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांचा मार्गदर्शनाचा जर आपण लाभ घेतला तर आपण आपल्या बागेची उत्पादकता तसंच गुणवत्ता ही वाढवू शकतो. खरं आहे ना मंडळी? आज आपण जाणून घेणार आहोत एक यशस्वी आंबा व्यावसायिक मिताली जोशी, ज्या आगवे लांजा इथं काम करतात, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्या एकूण कारकिर्दीविषयी किंवा त्या कशाप्रकारे काम करतात याबद्दल जाणून घेणार आहोत. आपण जेव्हा शेतीकडे व्यावसायिक दृष्टीनं पाहतो तेव्हा त्यामध्ये यश मिळवणं हे फार कठीण असतं हे लक्षात येतं. आणि जेव्हा एखादी स्त्री ही गोष्ट यशस्वीपणे कृतीत आणते तेव्हा नक्कीच ती कौतुकाला पात्र ठरते. श्रोतेहो, मिताली जोशी या आगवे लांजा इथं आंबा व्यवसाय करतात, तर त्यांनाच आज आम्ही स्टुडिओमध्ये बोलावलेलं आहे आणि एकूण त्यांच्या कारकिर्दीविषयी किंवा त्यांच्या व्यावसायिक दृष्टिकोनाविषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: सुरुवातीला मला तुमची ओळख करून द्या की तुमचं बालपण कुठे गेलं आणि तुम्हाला ही शेतीची पार्श्वभूमी होती का सुरुवातीपासून?
1: माझं माहेर राजापूर.
0: बर.
1: आम्ही बे पर्यंत शिकले. शेती हा विषय मला माहीतच नव्हता.
0: बर. म्हणजे आई वडिलांची घरी शेती वगैरे
1: काहीच नाही. आमचा ट्रक व्यवसाय वगैरे आणि बाबांचं चिरेखान वगैरे.
0: बर.
1: त्याच्यामुळे लग्नानंतर माझे मिस्टर बीएससी होते.
0: बर.
1: त्यांचं व्यवसाय आंब्याचं, घरात दुकान, रेशन दुकान, किराणा मालाचं दुकान, सगळं म्हणजे समृद्ध होते. आणि मेन म्हणजे सुशिक्षित वगैरे. मग हळूहळू कधी नाही कधी म्हणजे क्वचित आम्ही जायचो सीझनवारी असं म्हणजे बघायला मजेत. असं इतर वेळ असं म्हणजे कामाधंद्याला आणि नाहीच.
0: म्हणजे एकूण सासरी सुद्धा भरपूर शेतीवाडी असली तरी तुम्हाला त्यामध्ये कष्ट करावे लागले नव्हते. फक्त घर सांभाळणं आणि संसार करणं,
1: जेवण वगैरे करायचं एवढंच.
0: बरोबर.
1: असं
0: पण मग व्यवसाय म्हणून या दृष्टीनं शेताकडे किंवा तुमची आता आंबा बागायत आहे तर त्याकडे तुम्ही कशा काय अचानकपणे वळलात?
1: माझे मिस्टर गेले 2020 ला.
0: बर.
1: दोन मुली होत्या. त्यांचं शिक्षण सगळंच मग घरात बसून म्हणजे करणार काय. मग यांच्या यंत्रसामग्री होत्या, गडी माणसं होती सगळं. म्हटलं आता करणार काय आपण. त्यात मी आणि सरपंच पण होते. 2017 ला माझी हे झाली होती निवड.
0: अच्छा. मग आगवे गावातच?
1: आगवे गावातच.
0: अच्छा.
1: त्यावेळेला पण एवढं सरपंच होते, लोकांनी मला एवढं म्हणजे असं करणाऱ्या लोकांनी भरपूर सहकार्य केलं. पण जे विरोधक होते ते म्हणत आता मिस्टर गेले आता ह्या कशा राहणार पदावर वगैरे. त्या ह्याच्यातून बाहेर पडणं म्हणजे मी खूप अवघडच होते. पण ती मला परमेश्वराने अगदी शक्ती दिली म्हणावी लागेल.
0: म्हणजे जरी काही काळ नैराश्य असलं तरी तुम्ही त्यातून उभारी घेतली. फिनिक्स पक्षासारखं
1: माझ्या बहिणी भावंडांनी मला खूप हे दिलं असं म्हणजे ती मी शेवटी मग मनाची तयारी केली. म्हटलं हे आता आपण बसून मुलं पण आता म्हणजे सध्याची पिढी आहे ती त्यांना त्यांच्या इच्छा आकांक्षा कोण हे करणार. मग त्यामुळे मी म्हटलं ह्याच्यातच हे करू. पण गाड्यांनी पण मला खूप साथ दिला नाही. म्हणजे ते माझ्याकडे
0: जे कामाला होते त्यांनी अशा वेळी तुम्हाला फसवलं नाही.
1: पण त्यामुळे मला खूप भरपूर फायदा झाला. आज म्हणजे त्याच्यामुळे मला माझ्या मिस्टरांनी हे दिलं पद. पण त्याच्यामुळे लोकांच्या म्हणजे खूप चांगल्या लोकांच्या वरिष्ठांशी ओळखी वगैरे झाल्या. त्याच्यामुळे मला खूप मानपण मिळालं. त्याप्रमाणे माझ्या मुलीने खूप साथ दिली मला. तिचं शिक्षण मग मी रत्नागिरीहून येऊन जाऊन करायची.
0: बर.
1: म्हणजे ही मुलं छोटी मग मी इकडे संध्याकाळी 5 वाजले की मी निघायची. आणि मला शिक्षक लोकांनी खूप हे केलं आणि मदत केलं आणि त्यावेळेला त्यांच्या गाडीतून मी जाऊन येऊन करायची. आणि नंतर मग झालं कोरोनातून आंबा जायचं न जायचं ते केवढा एक संकटच होतं. गाड्या बिड्या सुटायच्याच नाही. मग मुलं 2 वर्ष ती याच्यातच. त्याच्यामुळे मला मुलींची साथ भेटली. मग ते 1 वर्ष आम्ही मग बागेतच राहिलो. माझं बागेत घर, रेशन दुकान म्हणून तिथे आम्ही राहिलो नाही. कारण तिथे मग मी सरपंच म्हणून सगळी सारखी लोक कोरोनाच्या काळात सारखी लोक यायची परत ती भेटायला यायची. तो काळच असा होता की समोरासमोर आलं की माहिती. मग मी बागेत राहायला गेले. तिथे पण ते घर असं होतं मिस्टरांनी नुसतं कौलावरती फक्त छप्पर घातलं होतं, बाकी सगळं काही नव्हतं. त्याच्यानंतर मी ते हळूहळू खिडक्या वगैरे सगळं पॅकिंग करून घेतलं, दरवाजा बदल केला भरपूर. आम्ही तिथे राहायला गेलो. पण तिथे राहिल्यामुळे मला तिथे बाग आणि मी त्या झाडात माडांपासून तर अगदी छोट्या छोट्या म्हणजे अगदी फुल झाडं आता म्हणजे त्या माणसांबरोबर माझी माणसं आहेत 7-8 त्यांच्याबरोबर मी काजू कुटण्यापासून करते.

0: सगळी कामं, गाड्यांच्या पाठीवर काय आलं, कुठे गेले, काय गेलं, सगळं म्हणजे त्यांच्या पाठीवरच राहणार. अगदी माड शिंपण्यापासून तर सगळं अगदी काय झालं की फक्त त्यांनी गाड्यांनी मला सांगायचं हे असं असं झालं आहे, ते आम्ही पाठीवर असतोच, पण काय चुकलं आहे हे असं झालं आहे हे सगळं आम्ही पाठीवर बघून सगळं करणार. फवारणीचं पण आता ही आता गवत वगैरे मारायचं आहे ना ते कटरनेच मारते मी, ह्याची फवारणी घेत नाही.
1: तणनाशक नाही घेत
0: वापरत, फक्त फवार ह्याची कटरने सगळं हे करते. ते पण मला अनुदानातून सगळं ह्या पंचायत समितीमधून सगळं खूप मदत झाली असेल.
1: बरं, मी आता तुमच्या एकूण व्यवसायाकडे वळते की तुमचा मुख्य व्यवसाय आंबा आहे, पण त्याबरोबरीने आणखी काय करता?
0: आंबा, नारळ, काजू.
1: बरं, ही तीन प्रमुख उत्पादनं तुम्ही घेता.
0: आणि भात शेती पावसातून.
1: बरं,
0: आणि आता हळद घेतली, कुळीत, भुईमूग, ते जे जे आम्हाला ह्याच्यातून कृषी विभागातून जे जे देतील, फळझाडं, फुलं, म्हणजे काही भाजीपाला ते आम्हाला देणार, ते आम्ही सगळं त्यांना ते मग दाखवायचं असतं येतात भेटीला. आता ह्यावर्षी पण वनविभागातून, सामाजिक वनविभागातून बरीचसे झाडं मिळालीत. अगदी काळी मिरीपासून तर अगदी संपूर्ण 60-70-80 एक झाडं दिलं नाही असं वनविभागातून. ते रक्तचंदन, आवळा, पेरू, काजू आहेतच माझ्या. आणि असं काजूचं आणि विस म्हणजे एक दोन असं आहे ना बऱ्याचशा, म्हणजे असं मग परत परत मी लावली. आता ह्यांच्या हे गेल्यानंतर पण मी जवळजवळ 150-200 कलम लावली, परत तेवढी काजूची पण लावली. जे झाड मरेल ते मी केले, परत परत लावत गेले असं सगळे माड पण 70-80 माडाची झाड जे आहे ह्यांचं ते मी हे नाही केलं, आहे ते तसंच ठेवलं.
1: बरं, आता आंब्याबद्दल मला सांगा की तुम्ही आंब्यापासून म्हणजे आंबा विकता कसा की जवळपासच्या बाजारपेठेत असं?
0: नाही नाही, काढतो आंबा, भरतो पेटीमध्ये आणि मुंबई, पुणे, सांगली.
1: बरं,
0: आणि सुरत.
1: सुरत,
0: हां. प्रायव्हेट कोणाला हवे असते प्रायव्हेट पण असं, पिकवून कोणाला असं पिकवून, म्हणजे सगळं जे काय असेल तेवढं तसं, कोणाच्या ऑर्डरीन असं.
1: बरं, हे आंब्यापासून काही असे पदार्थ किंवा तुम्ही बनवता का की पूर्ण आंबा
0: पूर्ण एक्सपोर्टच फक्त? वेळच नाही भेटत असं, म्हणजे आताही जी काही
1: तेवढा सगळा विकला जातो म्हणजे
0: ऑक्टोबर पासून, म्हणजे कोकण कृषी विद्यापीठाच्या त्या शेड्यूल प्रमाणेच आमचं फवारण्या असतात, त्यांच्या ह्याच्या सल्ल्यानुसारच आमचं हे असतं.
1: मग आता तुम्ही बागेची साफसफाई आणि त्या सगळ्या कामाला
0: लागलं
1: त्याच्यानंतर एक सरासरी
0: गणपतीच्या आधी पण आणि गणपतीच्या नंतर. मेन म्हणजे काय, कामगार लोक आहेत माझ्याकडे 10 गडी आहेत, 7-8 माणसं आहेत, त्यांचं उपजीविकेचं साधन म्हणजे आम्हीच, म्हणजे शेवटी त्यांचं पोट भरणं. म्हणजे एखादा दिवस जरी मी रजा दिली नाही ते आपसुकच राहिले तर काय वाटत नाही, पण मी रजा द्यायची म्हटलं तर मलाच लागतं एक म्हणजे. आणि आता हे गेल्यानंतर ते गडी गेले पहिले, मग इतकं म्हणजे टेन्शन आलं, आता म्हटलं गडी आणणार कुठून, पण ईश्वराच्या त्यातल्या एका गड्यापैकी 10 गड्यांपैकी एक गडी फक्त राहिला होता माझ्याकडे, त्याने म्हणजे अगदी आतापर्यंत तो आहे. मग हळूहळू आता परत 10 गडी झाले माणसं तेवढी आहेत.
1: बरं, तुम्ही भात शेती करता म्हणाला, तर ती सेंद्रिय पद्धतीनं करता?
0: आता भात शेतीला म्हणजे आधी गांडूळ खत वगैरे टाकतो थोडं,
1: मग त्याचं उत्पादन घेता का तुम्ही?
0: घेतो, म्हणजे फक्त ते काय म्हणते 30-40 किलो जरी 50 किलो गहे झाला तरी पुरतो तेवढा. मग
1: आणि त्यानंतर अंगवली त्यावर जी पिकं घेता,
0: ते नाचणी पण ह्या वर्षी मी नाचणी घेतली. आणि मेन म्हणजे ही पिकं मला हे आहेत ना बियाणं वगैरे ते पंचायत समिती कृषी विभागातूनच ते मिळतात.
1: बरं,
0: हे आता हळद वगैरे त्यांनी दिलंय ते आम्ही करतो सगळं, त्यांचं सहकार्य भरपूर कोकण कृषी विद्यापीठातून.
1: बरं, तुम्ही म्हणालात की हळद पीक सुद्धा तुम्ही घेता, मग पूर्ण हळद पावडर करेपर्यंतच्या सगळ्या प्रक्रिया तुम्ही
0: करणार? आता ह्या वर्षी पहिल्यांदाच त्यांनी मला हे दिलंय, मग ते सगळं गड्यांना माझ्या म्हणजे माहिती असतं माणसाला, त्यांच्याकडून
1: त्यांच्याकडून माहिती घे�ून तुम्ही ते करू शकता. आणि कडधान्य पिकं कोणती म्हणालात?
0: कुळीत आणि भुईमूग वगैरे असं घेते, शेंगदाणा वगैरे असं पीक काढते, येतो आपल्याकडून शेंगदाणा बऱ्यापैकी छान
1: येतो. खरं आहे. आणि इतर काही अजून वेगळे प्रयत्न केलेत आहे का कडधान्य पिकांमध्ये?
0: नाही, म्हणजे पावटा वगैरे होत, पण ते काय माहितीये ससे वगैरे आहेत ना, डुक्कर. आता ही भात शेती पण ना खूप म्हणजे आम्हाला म्हणजे मिळतं, पण थोडंफार मिळतं, थोडंफार ते खूप त्रास देतात.
1: म्हणजे तुम्हाला वन्यजीवांचा त्रास होतो म्हणायला?
0: हा, म्हणजे तर डुक्कर, हा, वानर येतात. वानर म्हणजे जास्त आम्हाला त्रास का नाही, आमच्या

0: बागेत म्हणजे एक काजू एक आंबा, म्हणजे
1: अच्छा.
0: थोडेफार म्हणजे एका ठिकाणी काजू आंबाशी लागवड आहे. काय काय पूर्ण 80 एक कलमांची पूर्ण पूर्ण कलमच आहेत
1: बरं.
0: इकडे. काजू आंबा अशी हे आहेत मिक्सिंग. इकडे पुढे नारळ आहेत, नारळांमधून चिकू पेरू
1: बरं.
0: यांची प्रत्येक माडातून हे ठेवलेले
1: हां,
0: आहेत.
1: म्हणजे एक प्रकारे
0: केळी
1: तुम्ही
0: आहेत,
1: आंतरपिकं सुद्धा
0: आंतरपिकं पण
1: घेतात.
0: पूर्वी
1: अच्छा,
0: म्हणजे आहे ते आहे
1: आहे.
0: सगळं. त्याच्यामुळे ना मला जरी आता आता गावामधून कोणाकडे नारळ वगैरे टिकत नाही, पण ह्या आंबा म्हणजे का हे आहे ना चिकू पेरूमुळे फक्त ते मग त्या काजू ह्याच्याकडे आणि आकर्षित होतं, पेरूकडे आणि चिकूकडे, मग त्या नारळांकडे जात नाहीत.
1: जात नाही.
0: आणि आंब्याच्या वेळेला आंबा आणि काजू, काजूंची बोंडं झाली की मग ती खातात डुकरं, डुक्कर खातात आणि वानर खातात, त्याच्यामुळे आंबाला त्रास देत
1: त्रास
0: नाही
1: होत
0: जास्त.
1: नाही.
0: मग असं आली की
1: अच्छा.
0: मग हाक होतं, बाकी एवढं असं. पण गावामध्ये खूप आहेत,
1: अच्छा,
0: वानर वगैरे भरपूर येतात.
1: भरपूर आहे.
0: कोणाकडे म्हणजे असं एक नारळ की आंबा, कोणाकडे म्हणजे असं राखणदार वगैरे ठेवावे लागतात.
1: ठेवावेच. मॅडम, बरेचसे शेतकरी काय करतात की शेतीला पूरक उद्योग म्हणून एखादा जोडधंदा बघतात. मग आता दुग्ध व्यवसाय असेल, शेळी पालन असेल, कुक्कुटपालन असेल, तर यापैकी तुम्ही काही करण्याचा प्रयत्न केलात का?
0: भविष्यात आहे, खूप
1: विचार
0: इच्छा
1: आहे.
0: आहे. कारण का माहिती आहे का, आता ह्या रासायनिक खतं खूप म्हणजे आपल्याला हानिकारक आहे ते.
1: खरं.
0: शेवटी मला ते आता गुरांपासून शेण, मी आता ते विकत घेते शेण आणि मग गांडूळ खत तयार करते.
1: अच्छा.
0: म्हणजे वर्षाला मी 3 वेळा गांडूळ खत तयार करते, टनभर म्हणजे 3 वेळा ट्रक वगैरे भरून आणते पहिल्या ट्रिपला. मग ते गांडूळ खत संपूर्ण बागेला मी गांडूळ खत देते
1: अच्छा.
0: अगदी. त्याच्यामुळे मला पुढे भविष्यात आहे इच्छा.
1: विचार आहे,
0: ते
1: कारण शेणखत वगैरे जे असतं ते
0: हाँ,
1: अर्थातच
0: आता
1: त्यासाठी
0: हाँ,
1: तुमचं हे
0: आता हे
1: पाहिजे,
0: म्हणजे
1: गुरं पाहिजेत घरी.
0: गुरं पाहिजे पण आणि एक मनुष्यबळ म्हणजे
1: अच्छा.
0: भविष्यात इच्छा आहे.
1: बरं, तुम्ही म्हणालात की भविष्यामध्ये या क्षेत्रात सुद्धा वळायचंय, की हे म्हणा दुग्ध व्यवसाय आहे, पण ऍक्च्युली तुम्ही गांडूळ खत किंवा शेणखत मिळवण्यासाठी गुरांचं पालन करणार आहात की दुग्ध व्यवसायामध्ये सुद्धा उतरणार
0: दोन्ही
1: आहात?
0: उलट
1: खरं
0: आहे
1: आहे.
0: विचार, कारण जागा आहे. पण एक म्हणजे मनुष्यबळ असं म्हणजे आपण तेवढं मी तेवढं सक्षम म्हणजे असं
1: सक्षम
0: आहे
1: पाहिजे, इच्छा आहे
0: आहे
1: तुम्हाला,
0: इच्छा
1: म्हणजे कुणी
0: करेन कर.
1: सपोर्ट केला किंवा
0: हो
1: माणसं उपलब्ध
0: हो
1: झाली तर
0: नाही
1: तुम्ही
0: म्हणजे
1: करू
0: एक
1: इच्छिता?
0: एकदा आता म्हणजे ह्यांचे सीझन आपण म्हणतो खूप क्रिटिकल. आता हे शिमगा वगैरे असतात ना, त्यावेळेला गडी प्रत्येकजण मग ते इकडे आंब्यांचं खूप नुकसान होतं. मग त्या एखाद दुसरं गावात प्रेत झालं, गडी नाही कंटिन्यू गडी असतात असे नाही असं.
1: अरे वा. बऱ्याचशा महिला बचत गटाला संलग्न असतात, म्हणजे
0: हाँ
1: ज्या शेतकरी महिला असतात ज्यांच्यामार्फत त्या आपलं उत्पादन विकू शकतात किंवा काही एक्झिबिशन वगैरे भरतात, तिथंही आपलं उत्पादन त्या देऊ शकतात. तर तुम्ही अशा एखाद्या बचत गटाला संलग्न आहात का, किंवा असे काही मूल्यवर्धित पदार्थ तुम्ही जी उत्पादनं घेता त्यातून तुम्ही बनवता का?
0: हो मी काजू आहेत ना ते नारळ काजू ते मी मुंबईला पाठवते,
1: बरं.
0: सोलून वगैरे सगळं
1: तयार काजू.
0: तयार काजू.
1: बरं.
0: आणि अखंड काजू म्हणजे ते मी विकते टनभर म्हणजे 2 टन वगैरे जातो माझं काजू
1: अच्छा.
0: असं वर्षातून.
1: हां.
0: आणि मग हे काय काय म्हणजे मला असं ऑर्डरही असतात ना त्या
1: बरं.
0: मी सोलून वगैरे देते नारळ सगळं असं.
1: हे झालं बागायतीविषयी. पण तुम्ही जे जी कडधान्य पिकं घेता, आता तुम्ही म्हणात की कुळीत
0: कुळात
1: घेतात किंवा भुईमूग
0: तांदूळ
1: घेता, तांदूळ तर असतो, नाचणी असते,
0: हो
1: तर याची विक्री जर झाली नाही तर त्याच्यापासून जे मूल्यवर्धित पदार्थ तयार होतात, म्हणजे उदाहरणार्थ कुळथाची पिठी वगैरे
0: हो
1: करून विकता येऊ शकते आपल्याला,
0: हो
1: तर तसं तुम्ही काही करता का?
0: करते थोडंफार काय काय करते म्हणजे असं.
1: पर मॅडम, मला आता असं सांगा की मुख्य तुमचा व्यवसाय म्हटला तर तो आंबा आणि काजू हा
0: काजू
1: आहे, तर एकूण मिस्टर जाण्यापूर्वी तुम्हाला फार आवश्यकता पडली नव्हती की शेतात जाऊन काम करावं किंवा बागेमध्ये जाऊन पाहणी करावी अशी, पण जेव्हा प्रत्यक्ष तुमच्यावर वेळ आली, जेव्हा तुम्ही पहिलं पाऊल टाकलं बागेमध्ये या दृष्टीनं, तेव्हा अनेक प्रश्न तुमच्या समोर असतील की नेमकं काय काय करायचं असतं. मग अशा वेळी तुम्हाला कुणाकुणाचं सहकार्य मिळालं किंवा काही अडचणी आल्या का, त्या दृष्टीने तुम्ही काय स्वतःमध्ये बदल केलेत किंवा काय प्रगती केलीत?
0: मार्गदर्शन म्हणजे फवारणीचंसाठी मला हे लागलं होतं. म्हणजे सहकारी म्हणजे कुठची फवारणी काहीच घेतलं माहिती
1: माहीत
0: नव्हतं
1: नाही. हां, म्हणूनच विचारलं. मग अशा वेळी कोकण कृषी विद्यापीठाचे
0: हो
1: लोक काही
0: असं.
1: सहकार्य केले का?
0: त्याने म्हणजे कशी फवारणी करायची वगैरे किट्स वगैरे म्हणजे कामगारांपासून कसं म्हणजे हे त्यांना कसं संरक्षण फवारणीपासून म्हणजे हे प्रयोग करून घेतलेले त्यावेळेला असं
1: आणि
0: खूप.
1: अर्थात तुम्ही म्हणालात की अगदी सुरतपर्यंत तुमचा आंबा आता जातो, तर मग ते पाठवण्या

0: यासाठी जे एकूण कृती लागते म्हणजे आपल्याकडचा आंबा तिथे पोचेपर्यंतची जी सगळी साखळी आहे ती तर तुम्हाला तशी नवीनच होती.
1: नवीनच म्हणजे
0: मग
1: ते
0: त्याच्यामध्ये तुम्ही काय प्रयत्न केलेत?
1: खोका वगैरे सगळं म्हणजे कामगार
0: पॅकिंग एकूण.
1: पॅकिंग नाही म्हणजे असं गवत त्यावेळेला म्हणजे सुरतचे जे दलाल ह्यांनी ठेवले होते ना ते भेटीला यायचे.
0: अच्छा.
1: हां शेठ आहेत, शेठने आम्हाला आंबा पाठवायचे आम तुम्ही पण असं म्हणजे त्यांचं पण म्हणजे आत्ता पण येतात. मग पॅकिंग वगैरे सगळं गवत हे ते त्याच्यासाठी मेन मी ही भात शेती करते जे
0: बरोबर.
1: हां
0: पेंढा मिळावा
1: पेंडा
0: म्हणून.
1: मिळावून.
0: बर मॅडम, तुम्ही आता एक यशस्वी व्यावसायिक, आंबा व्यावसायिक म्हणून काम करता आहातच. तुमची पुढची पिढी, तुमच्या दोन्ही मुली शिकता आहेत, पण त्यांना यामध्ये काही उत्सुकता किंवा इंटरेस्ट असा आहे का?
1: आहे माझ्या
0: मग
1: मोठ्या मुलीने म्हणजे तिचं शिक्षण झालं ती ह्या क्षेत्रातच आली. मी तिला
0: अच्छा.
1: म्हटलं होतं की तू बाहेर जा नोकरीला तुला भेटेल. मम्मी म्हणे तिकडे जाण्यापेक्षा मला इथेच मिळतं आहे तर मी का जाऊ ना
0: बरोबर.
1: असं. मग ती माझ्या क्षेत्रात म्हणजे
0: हाँ, म्हणजे ती
1: तिला
0: सुद्धा
1: हां
0: याच याच्यात.
1: आवडतं खूप आवडतं ह्या
0: अच्छा.
1: क्षेत्रात. ती म्हणत नाही की मला लाज वाटते मला मी आता लांब लांबच्या बागा आहेत माझ्या वाघरट कोट. ती स्वतः गाड्यांबरोबर जाणार
0: अच्छा,
1: स्वतः त्यांच्याबरोबर काम करणार ती करते काम असं.
0: म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की
1: हो
0: मदतीचा उजवा
1: मत
0: हात
1: उजवाते
0: तुमच्याकडे मजबूत आहे तर.
1: हो. ती
0: अरे वा.
1: काकांना आपल्या विचारणार प्रत्येक गोष्ट काकांच्या सल्ल्याने मग ते आमची फवारणी वगैरे असते
0: अच्छा.
1: प्रत्येक गोष्ट असं.
0: म्हणजे सुरुवातीला तुम्ही म्हणाला तसं की कौटुंबिक सपोर्ट
1: हो
0: तुम्हाला खूप चांगला
1: खूप चांगलं
0: मिळाला
1: आहे.
0: या सगळ्या
1: हो
0: जडणघडणीमध्ये. अर्थातच पाया जेव्हा भक्कम असतो
1: भक्कम
0: तेव्हा
1: असेल हो
0: कळसापर्यंत पोचायला
1: पोचायला
0: खूप
1: खूप
0: सोपं
1: मार
0: जातं.
1: जातं.
0: खरं आहे ते. तुमच्या बाबतीतही ते झालं. अर्थात अडचणी या प्रत्येकाला असतातच, पण त्यातूनही त्यावर मात करून जिद्द मनात ठेवून जेव्हा तुम्ही असं यशस्वीपणे काही काम करता तेव्हा ते कौतुकाला पात्र ठरतं. मॅडम, काही काळ तुम्ही सरपंच सुद्धा होतात आगवे गावाच्या, तर या सरपंच पदाच्या कालावधीमध्ये तुम्ही समाजोपयोगी अशी काही कामं केलीत तर त्याबद्दल आम्हाला सांगा.
1: तर लोकप्रतिनिधी म्हटल्यावर त्यांच्या शाळेसाठी आधी पहिलं योगदान
0: बर.
1: ग्रामसभा व्हायच्या ग्रामसभेत शिक्षक आधी मेन आतुरतेने कामाचे आधी आम्हाला माझ्या शाळेत पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे प्रत्येक. आज आमच्या आगवे गावात 5 शाळा होत्या.
0: बर.
1: 5 शाळेमध्ये आधी डिजिटल आधी शाळा पाहिजे मग ते कॉम्प्युटर परत पाण्याची सोय संडास बाथरूमची सोय ते पण व्यवस्थित तिथे पाणी पाण्याची सोय आधी मेन परत बोरवेलपासून मी काय त्या हे दिलेलं आहे
0: अच्छा.
1: शाळेनं. ज्या ज्या योजना येतील ते मी अगदी आवर्जून पाठपुरावा करून अगदी जिल्हा परिषद पंचायत समितीपर्यंत स्वतः जाऊन
0: जाऊन हे
1: तिथे
0: करा.
1: मी प्रत्येक शाळेला गावातील प्रत्येक रस्ते म्हणा उपकेंद्र पण त्यावेळेला माझ्या काळात हे झालं होतं आरोग्य उपकेंद्र
0: अरे वा.
1: मंजूर झालं होतं.
0: बर.
1: त्याची मग मी मोरेवाडीमध्ये बांधकाम झालं मग त्यानंतर मी रिटायर झाले पूर्ण
0: अच्छा.
1: बांधकाम झालं आणि रिटायर झाले मग असं.
0: पण म्हणजे मुहूर्तमेढ
1: मुहूर्तमेढ
0: तुमच्या
1: माझ्या बरेचसे
0: कारकिर्दीत झाली.
1: रस्ते चांगले असं
0: अच्छा.
1: मेन म्हणजे शाळेच्या इमारती त्या पण
0: बर.
1: मी हे करून दिल्या. पाठपुरावा करणं हे महत्त्वाचं
0: नक्कीच.
1: ते मग मी सहकार्य हे त्यांना दिलं
0: अरे वा
1: गावामध्ये असं.
0: वा,
1: हो
0: खूप छान मॅडम. एकूण तुमच्या कारकिर्दीविषयी अतिशय सविस्तर अशा आपण गप्पा मारतो आहे. जाता जाता ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचं आहे तुमच्या मुलीसारखं, तर अशा महिलांनी किंवा एकूण तरुण पिढीने या क्षेत्राकडे म्हणजे खास करून शेती म्हणा किंवा बागायती म्हणा, नोकरीच्या पाठी न लागता या क्षेत्राकडे या तरुणांनी वळावं यासाठी तुम्ही काय एक संदेश देऊ शकाल?
1: खरं आहे. कारण काय माहिती आहे आताच्या सध्याच्या युगामध्ये मुलं ह्या शेती क्षेत्रातच वळली पाहिजेत. कारण पुढे असा काळ येणार आहे पाऊस सृष्टीचं म्हणजे
0: ग्लोबल
1: हवामानात
0: वॉर्मिंग
1: बदल
0: जे आपण
1: बिदल
0: म्हणतो.
1: भरपूर होणार त्याच्यामुळे जे आपलं आहे ते आपणच करून शेतीबातीत लक्ष देऊन नोकरी खूप आता तिकडे लांब राहणं परत ते त्या तुटपुंज्या पगारातून हे करण्यापेक्षा माझं तरी एक मत आहे आपली जिद्द आणि कष्ट करून जे आपलं आहे त्यात यशस्वीपणे हे करून हे करावं
0: पाय पाय रोवून उभं राहता येऊ
1: राहणं.
0: शकतं. म्हणजे एकूण समृद्ध आयुष्य जगण्यासाठी शेतकरी हा एक
1: हां
0: नंबरलाच राहत नाही.
1: प्रयत्न म्हणजे केलं तर मिळतं आपल्याला.
0: नक्की.
1: हां कष्ट केल्यानंतर त्याचं फळ मिळतं
0: आणि ते समाधान
1: आणि एक
0: सुद्धा
1: असतं झाड आपण त्याला दिलं ना की तो आपल्याला देतच
0: दसपटीनं देतं.
1: देतो हे म्हणजे आम्ही अनुभवलं.
0: हां.
1: ज्याला आपण तेवढं घातलं आहे तेवढं आपल्याला देतो.

0: असं. याच एक पॉझिटिव्ह नोटवर आज आपण इथे थांबूया. जोशी मॅडम, तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि तुमच्या एकूण व्यवसायाविषयी आमच्याशी खूप छान गप्पा मारल्या, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: हो, मी पण तुमचे आभारी आहे. धन्यवाद.
0: यशस्वी आंबा व्यावसायिक मिताली जोशी यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. मंडळी, आता हे छानसं गाणं ऐकूया.

बरं आहे तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपतोय. पुन्हा भेट आहेच पुढल्या कार्यक्रमात. तेव्हा तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.

0: आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. निवेदन होतं गायत्री भरणकर यांचं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

होते हो 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्रीय कृषी मंत्री अधिकाऱ्यांच्या पथकासह राज्याच्या दौऱ्यावर येणार। दुष्काळामुळे राज्य सरकारकडून विविध 11 विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द। MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा, गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा आणि स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा पुढे ढकलली। आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 3 रौप्य आणि 4 कांस्य पदकं। केंद्र सरकारनं राज्यातल्या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे। दुष्काळी परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकासह राज्याचा दौरा करणार असल्याचं कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं आहे।
1: राज्य सरकारों ने महाराष्ट्र में बड़े हिस्से पर, कर्नाटक में भी बड़े हिस्से पर सूखा घोषित किया है। भारत सरकार राज्यों के साथ डट के खड़ी रहेगी। कर्नाटक में भी 3 अक्टूबर को टीम बना के भेज रहे हैं वहां की स्थिति के आकलन के लिए। महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से बात हुई है तो भाभी हम टीम की तैयारी कर रहे हैं। मैं स्वयं भी उन राज्यों में जाके स्थिति देखूंगा और हम अपने किसानों के साथ, राज्य सरकारों के साथ पूरी ताकत से खड़े रहेंगे इस परिस्थिति का मुकाबला करने के।
0: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातलं पीक नियोजन उपलब्ध पाण्याच्या ताळेबंदावर आधारित असावं असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं। पाणी टंचाई असलेल्या राज्यातल्या भागात कमी पाण्यात येणारी कडधान्य आणि तेलबियांच्या पिकांना प्राधान्य द्यावं। उपलब्ध पाण्यापेक्षा अधिक पाण्याची गरज असलेलं पीक घेतलं तर नंतर पाणी टंचाईमुळे पीक संकटात येण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला। प्रत्येक राज्य आणि जिल्ह्यानं सिंचनासाठी उपलब्ध पाणी तसंच जमिनीतला ओलावा यांचं मूल्यमापन करून त्यानुसार पिकांची निवड करावी। पेरणीला विलंब झाला, उगवण आणि उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणं, खतं आणि अन्य निविष्ठांची पूर्वतयारी करून वेळेत पेरणी करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्यासाठी अचूक पंचनामे करणं अतिशय गरजेचं आहे, त्यामुळे 11 विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करायच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली। वर्धा, यवतमाळ, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात पाहणी केल्यानंतर ते नांदेडमध्ये वार्ताहरांशी बोलत होते। या सर्व 11 विभागांना दुष्काळ हाताळायची आहे असंही ते म्हणाले।

0: त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे की 11 विभागाला आदेश काढावे की यामधला कुठला अधिकारी कर्मचारी हा चॅलेंज राहिला पाहिजे, तो गावातच राहिला पाहिजे, तो गावाच्या शेतकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे, दुष्काळाचं काही ठिकाणी एक एक मुद्दा आहे सोडवला गेला पाहिजे. सरकार सकारात्मक जरी असलं तर खालचा व्यक्ती जोपर्यंत सकारात्मक राहत नाही तोपर्यंत सरकारच्या भूमिका खालीपर्यंत पोहोचत नाही, सरकारच्या योजना पोहोचत नाही. आणि म्हणून महसूल विभाग तर राहील, महसूल विभागाचे तलाठी, तहसीलदार, कृषी विभागाचे आमचे कृषी सहाय्यक आणि ग्रामविकास विभागाचं करेलच, पण 11 विभागाला दुष्काळ हँडल करायचा आहे.
1: पशुधन विम्यासाठी एकच आणि एकात्मिक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणारं पशुधन विमा योजना पोर्टल आज सरकारनं सुरू केलं. यामुळे पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन विमा योजनेअंतर्गत विमा उतरवलेल्या जनावरांसाठी पॉलिसी जारी करणं, दाव्यांची प्रक्रिया, देखरेख आणि अहवाल तयार करणं यांसारख्या प्रक्रिया सुलभ होणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं येत्या 3 ऑक्टोबरपासून घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा आणि गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा 2026 या स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 पुनर्मूल्यांकनाचा निर्णय घेतला असल्यानं त्या परीक्षेची प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. शिवाय राज्य शासनानं स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या आदर्श परीक्षा पद्धतीबाबत शिफारशी लवकरच अपेक्षित आहेत. या पार्श्वभूमीवर 2026 राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. याचा विचार करून हा निर्णय घेतला असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 2000 रुपयांवरच्या UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी दाखल याचिकेवर केंद्र सरकार आणि इतरांना नोटिसा जारी केल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये 7वीतल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच 6वीतल्या विद्यार्थ्यांनाही त्रिभाषा सूत्रातून सवलत देण्याचा विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार आणि CBSEला सांगितलं आहे. 7वी 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचा पेपर बोर्डाच्या परीक्षेत द्यावा लागणार नाही असं CBSEनं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. त्रिभाषा सूत्र लागू करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होईपर्यंत सध्या 6वीत असलेल्या विद्यार्थ्यांनाही तिसऱ्या भाषेचा पेपर देण्यातून सवलत द्यावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, अमेरिकेनं फेटाळलेला युद्धबंदीचा प्रस्ताव आणि जागतिक बाजारात झालेल्या घसरणीचा मोठा फटका आज देशातल्या शेअर बाजारांना बसला. त्यामुळे सेन्सेक्स 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये 1124 अंकांची घसरण झाली आणि तो 72772 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 360 अंकांची घसरण नोंदवत 22780 अंकांवर बंद झाला. 24 कॅरेट सोनं आज 4130 रुपयांनी स्वस्त झालं तर 22 कॅरेट सोन्याच्या किमती तोळ्यामागं 4030 रुपयांनी कमी झाल्या. त्यामुळे सोन्याचे दर तोळ्यामागे 1.5 लाखाच्या वर गेले. चांदी किलोमागं 9300 रुपयांनी स्वस्त झाले. टाटा इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स सोल्युशन्स आणि टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स या कंपन्यांचं टाटा सन्समध्ये विलीनीकरण करावं असा प्रस्ताव टाटा ट्रस्टनं दिला आहे. हे विलीनीकरण झालं तर टाटा सन्सचा बँकेतर वित्तीय कंपनी तसंच कोर इन्व्हेस्टमेंट कंपनी दर्जा जाईल आणि रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांप्रमाणे त्यांना शेअर बाजारात नोंदणी करावी लागणार नाही. रिझर्व्ह बँकेनं गेल्या वर्षी जारी केलेल्या दिशानिर्देशांनुसार हे विलीनीकरण होणार आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं असंही टाटा ट्रस्टनं सुचवलं आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिरातींच्या गुंतवणूकविषयक उच्चस्तरीय कृती दलाची 14वी बैठक आज मुंबईत झाली. ऊर्जा, पायाभूत सेवा सुविधा, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्याच्या नवीन संधीबाबत यावेळी चर्चा झाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि अबुधाबी गुंतवणूक प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक शेख हमीद बिन झायेद अल नाहयान यांच्यासह द्विपक्षीय प्रतिनिधिमंडळानं या चर्चेत भाग घेतला. भारतात सुमारे 5 कोटी शालेय विद्यार्थी अजूनही स्वच्छतेच्या सुविधांपासून वंचित असल्याचं जागतिक आरोग्य संघटना

0: युनिसेफनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. जगात अशा मुलांची संख्या 24 कोटी 40 लाखांच्या पुढे आहे आणि भारतात ही संख्या सर्वात जास्त असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पदक संख्येत आज 3 रौप्य आणि 4 कांस्य अशा 7 पदकांची भर पडली आहे. सध्या भारत 4 सुवर्ण आणि 20 रौप्य आणि 21 कांस्य पदकांसह एकंदर 45 पदकं जिंकून पदक तालिकेत 12व्या स्थानावर आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या 1500 मीटर स्पर्धेत गुलवीर सिंह याने आज रौप्य पदकाला गवसणी घातली. या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यानं 10,000 मीटर स्पर्धेतही रौप्य पदक मिळवलं आहे. नेमबाजीत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात ईशा सिंहनं रौप्य पदकावर नाव कोरलं. मुरली श्रीशंकर यानं पुरुषांच्या लांब उडीत रौप्य पदकावर नाव कोरलं. भालाफेकीत भारताच्या यशवीर सिंहनं रौप्य तर रोहित यादव यानं कांस्य पदक मिळवलं. विद्या रामराज हिनं महिलांच्या 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत कांस्य पदक पटकावलं. दिग्गज धावपटू पीटी उषा यांचा 40 वर्षांपेक्षा जुना राष्ट्रीय विक्रम तिनं मोडला. महिलांच्या 5,000 मीटर स्पर्धेत पारुल चौधरी हिनं कांस्य पदक पटकावलं. कुराश या क्रीडा प्रकारात महिलांच्या 78 किलो खालच्या गटात पिंकी बलहारा हिनं कांस्य पदक जिंकलं. भारताच्या मिश्र रिले संघानं अंतिम फेरीत स्थान मिळवलं. मुष्टियुद्ध स्पर्धेत लोवलीना बोरगोहाईन, प्रिया घंगस आणि कपिल पोखरिया यांनी उपांत्य फेरीत धडक मारल्यानं भारताची आणखी 3 पदकं निश्चित झाली आहेत. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातला उपांत्यपूर्व फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाला. भारताचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. हॉकीत पुरुषांच्या अ गटात भारतानं बांगलादेशाचा पराभव करून उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं. आता त्यांचा सामना पाकिस्तानशी होईल. स्क्वॉशमध्ये महिला आणि पुरुष दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
0: नेपाळमधल्या मणंग जिल्ह्यात माउंट हिमलुंग या पर्वताच्या गिर्यारोहण तळावर हिमस्खलन झाल्यामुळे 4 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण बेपत्ता झाले आहेत. घटनास्थळावरून 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही दुर्घटना झाली तेव्हा विविध गिर्यारोहण कंपन्यांचे 24 पेक्षा जास्त मार्गदर्शक आणि सहाय्यक कर्मचारी या तळावर उपस्थित होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्रीय कृषीमंत्री अधिकाऱ्यांच्या पथकासह राज्य दौऱ्यावर येणार. दुष्काळामुळे राज्य सरकारकडून विविध 11 विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द. एमपीएससीनं राज्यसेवा मुख्य परीक्षा, गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा आणि स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा पुढे ढकलली. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 3 रौप्य आणि 4 कांस्य पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:16 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत होतं गौहर कानपूर यांचं. संगीतबद्ध केलं होतं अनिल अरुण यांनी. कार्यक्रमात यानंतर तलत अजीज आणि पिनाज मसानी यांनी गायलेलं गीत ऐकूया. गीत आणि संगीत रघुनाथ सेठ यांचं.

जरीना आगा यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकलत. गायिका आणि गीतकार होत्या सलमा आगा. हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोते हो तुम्ही ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर मन्नाडे यांनी गायलेलं अंजान यांचं गीत ऐकूया, संगीतबद्ध केलंय श्याम सागर यांनी.

जयदेव यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. आणि आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया मुरली मनोहर स्वरूप यांनी संगीतबद्ध केलेलं शमीम जयपुरी यांचं गीत, गायलंय मुकेश यांनी.

मुकेश यांनी गायलेल्या शमीम जयपुरी यांच्या या गीताबरोबरच हिंदी सुगम संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

यानंतर 9:15 समाचार संध्या, 9 News@9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 10 जफान इथं आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगाने स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. आत्ता 9:30 समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून.

जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगाने स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केल्या. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 10:20 झालेत. आता रजनीगंधा, जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूही जीवन।
2: कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत लता मंगेशकर यांनी गायलेलं शकील बदायुनी यांचं, संगीतबद्ध केलंय नौशाद यांनी आणि चित्रपट गंगा जमुना।

कार्यक्रमात यानंतर शकील बदायुनी यांचं आणखी एक गीत आशा भोसले यांनी गायलेलं. संगीतबद्ध केले हेमंत कुमार यांनी आणि चित्रपट आहे साहब बेबी और गुलाम.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
2: रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। श्रोते हो, आता नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। या कार्यक्रमात आज ऐकूया पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांनी गायलेला राग यमन।

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांनी गायलेला राग यमन आता आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 11:10 झालेत. आमच्या आजच्या दुसऱ्या प्रसारणसभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. श्रोते हो, पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 पहिल्या सभेत. तोपर्यंत मी रेडिओ सखी गौरीमुळे तुमचा निरोप घेते. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.